ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा

0: फार्मसी मध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02. फार्मसी मध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
0: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, खास करून जे 12वी सायन्स झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि ज्यांनी MST CET PCB परीक्षा दिलेली होती त्याचा निकाल पण लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर निश्चित आपण वाट पाहत असणार आहात की फार्मसीच्या ॲडमिशन संदर्भात रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कधी सुरू होणार. तर ते सुरू झालेलं आहे, याविषयी आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे, कारण आजची मुलाखत परत एकदा आपल्याला अशीच ज्ञानवर्धक आणि खूप माहितीपूर्ण असणार आहे, कारण याच मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशनच्या संदर्भात इत्यंभूत अशी माहिती मिळणार आहे, त्यामुळे आपलं काम सोपं होणार आहे. तेव्हा MST CET PCB परीक्षा दिल्यानंतर फार्मसीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांना, तसेच त्यांच्यासमवेत तेरणा फार्मसी डिपार्टमेंटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना. तेव्हा या दोघांकडून आपण समजून घेणार आहोत की ही प्रोसेस जी आहे ती नेमकी कशी असणार आहे, ना आपल्याला किती लवकरात लवकर या सर्व गोष्टीला तयार राहावं लागणार आहे. तेव्हा मी माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो. आणि तेरणा महाविद्यालयाच्या माध्यमातून खरं पाहायला गेलं तर इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस तर खूप गर्दी झालेली होती, आणि त्याच वेळेस अनेक मुलं मुली येऊन विचारत होते की फार्मसीचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे. तर नेमकं आता फार्मसीचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे का, आणि याविषयी काय सांगाल?
4: नमस्कार सर, फार्मसीचं रजिस्ट्रेशन हे 1 ऑगस्ट रोजी सुरू झालेलं आहे. 1 ऑगस्ट ते CET सेलनी 30 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार त्यांनी दिलेली डेट 31 जुलै ते 10 ऑगस्ट 2026 ही बी फार्मसीच्या रजिस्ट्रेशनची तारीख आहे. आणि बी फार्मसीचं आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण जी डॉक्युमेंट्स अपलोड केले ते डॉक्युमेंटची पडताळणी, त्याला आपण व्हेरिफिकेशन असं म्हणतो, ते 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगितलेलं आहे.
3: अच्छा, तर मग आता हे रजिस्ट्रेशन करणं किंवा व्हेरिफिकेशन करणं खरोखरच गरजेचं आहे का, किती गरजेचं आहे, आणि डॉक्युमेंट्स कुठले लागणार?
4: रजिस्ट्रेशन हे आपल्याला कुठलाही विद्यार्थी असू द्यात, इंजिनिअर जाणार असू द्या, फार्मसीला, मेडिकलला, कुठेही जाणार असू द्या, कुठलाही विद्यार्थी जरी असला तरी त्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. कारण जी पण गव्हर्नमेंटची सुविधा आहे, स्कॉलरशिप आहे, कोणत्या विद्यार्थ्यासाठी EBC स्कॉलरशिप आहे, NT ABCD कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण स्कॉलरशिप आहे, वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत. आणि त्या स्कॉलरशिप मिळण्यासाठी विद्यार्थ्याचं कॅप प्रोसेस सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमधून येणं बंधनकारक असतं. आणि त्या कॅप प्रोसेसमधून त्याचा प्रवेश होण्यासाठी हे रजिस्ट्रेशन हा सुरुवातीचा आणि अतिशय महत्वाचा टप्पा आहे. पहिला टप्पा रजिस्ट्रेशन, दुसरा व्हेरिफिकेशन. मला एक आवर्तून सांगावं वाटतं की आपल्या मुलींना म्हणजे आपल्या भगिनींना आपल्या सरकारनं पूर्णपणे ट्युशन फी माफ केली आहे. आणि साधारणतः ही ट्युशन फी प्रत्येक कॉलेजची का अंदाजे सांगतोय मी 70,000-60,000-70,000 ते 1-1.5-1.5 लाखापर्यंत असू शकते. ही पूर्ण ट्युशन फी माफ होते. तर ही ट्युशन फी माफ करायची असेल तर त्या भगिनीनं आपल्याला सेंट्रल कॅप प्रोसेसमधून येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर NT ABCD SBC हे जी मुलं आहेत यांना पूर्णपणे ट्युशन फी माफ आहे. आणि SC ST च्या मुंडू भगिनींना ट्युशन फी डेव्हलपमेंट फी माफ आहे. त्याच्यामुळं हे गव्हर्नमेंट कोट्यातनं विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून गव्हर्नमेंट कोट्यातनंच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठल्याही राऊंडमध्ये जिथे नंबर लागेल किंवा आपल्याला जे हवं ती कॉलेज पाहिजे त्या ज्या राऊंडला मिळेल त्याप्रमाणे ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. ह्यातनं ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा मिळतात असं एक मी तर आवर्जून सांगतो. त्यामुळे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन महत्वाची स्टेप आहे, आवर्जून विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावं. बरेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात कॅफेमध्ये आणि ते काय करतात की झालं असं समजून घेतात. पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पण आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आपण जे आपली माहिती भरलेली आहे, त्याचबरोबर आपण जी कागदपत्र अपलोड केलेली आहेत तिथं संगणकाच्या माध्यमातून, ते सगळं व्यक्तिशा येऊन दाखवणं गरजेचं आहे. त्याला ऑफलाईन स्कूटनी म्हणतो. शक्यतो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्कूटनी पण उपलब्ध आहे, पण शक्यतो ऑफलाईन स्कूटनी करून घ्यावी असं माझा एक प्रामाणिक सल्ला आपल्या विद्यार्थ्यांना आहे. कारण काय चूक आहे असेल तर लगेच समोर कळतं. ऑनलाईनमध्ये ते मेसेज येतो म्हणून असं बघायला मिळतं की बरेच पालक हा मेसेज पाहत पण नाहीत, विद्यार्थी मेसेज पाहत पण नाहीत आणि त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही. असं मला फक्त इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस लिस्ट लागल्यानंतर 2-3 पालकांचे फोन आले, ते काही इथं व्यक्तीशा फॉर्म भरला किंवा व्हेरिफिकेशन आलेले नव्हते. तर असं अशी चूक होऊ नये असं मला वाटतं.
3: सर, जसं की आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळेस असं सांगितलं होतं की किती मुलं परीक्षेला बसले आहेत किंवा रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि एकूणच चुरस किती असू शकेल ऍडमिशनच्या संदर्भात, तर फार्मसीला पण अशाच पद्धतीचं काही कॉम्पिटिशन राहील असं आपल्याला वाटतं का?
4: इंजिनिअरिंग सारखीच फार्मसीला पण चुरस बघायला मिळते. म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर MST CET एप्रिल आणि मे ह्या दरम्यान 2 अटेम्प्ट घेतले होते, फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट. त्याचं स्टॅटिस्टिक माझ्याकडे आहे. काही विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्ट दिला, काही विद्यार्थ्यांनी सेकंड दिला, काही विद्यार्थ्यांनी दोन्ही दिले. ओव्हरऑल बघायला गेलं तर दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही अशी कॉमन मुलं पकडून जवळपास 2,63,213 विद्यार्थी MST CET PCB ग्रुपला ग्रुपच्या परीक्षेला बसलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 1,03,360 मुलं आहेत आणि 1,59,848 मुली आहेत. हे तर मी आवर्जून सांगतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बघायला गेलं तर जवळपास 2,63,213 मुलं मुली परीक्षेला बसले ते MST CET PCB परीक्षेला बसलेले आहेत. आणि जागा बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 531 बी फार्मसीचे कॉलेजेस आहेत आणि या सर्व कॉलेजेसमधून जवळपास 43,492 जागा आहेत. त्याच्यामुळे हे जर स्टॅटिस्टिक समोर बघितलं आपण 43,492 जागा आणि 2,63,213 बसलेले विद्यार्थी, तर निश्चितच चुरस आहे असं दिसतंय आपल्याला.
3: अच्छा, तर सर आपण जशी आकडेवारी सांगत होतात त्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे म्हणजे पास होण्याचं किंवा रजिस्ट्रेशन करणाऱ्यांचं पण, तर ते मुलींचं प्रमाण एवढं जास्त असण्याचं कारण काय किंवा त्यांना काय फायदा अधिकचा आहे का फार्मसीमध्ये?
4: तसं मुली आणि मुलांचं कम्पेअर केलं तर मुली आता मुलींचं एज्युकेशनमध्ये ग्रोथ झालेली आहे, मुली शिकतात आहेत. आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या पण मुली चांगलं शिक्षण घेत आहेत आणि हे एक भाग झाली. दुसरी भाग म्हणजे शासनानं प्रत्येक मुलींना ट्युशन फी माफ केली आहे, त्याच्यामुळं आणखीन थोडी मुलींची संख्या वाढलेली आहे. आणि मुलींच्या संख्येमध्ये वाढल्यामुळे जवळपास साधारणतः 1.5 मुली आहेत मुलाच्या मानानं, हे एक दिसतंय. त्याच्यामुळे आणखीन चुरस वाढणार आहे असं इथं मी प्रामुख्याने सांगतो आपल्याशी.
3: तर आपण प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांच्याशी चर्चा करत आहोत. तर आपण जसं सांगितलं होतं की 31 जुलै ते 10 ऑगस्ट असा कालावधी राहणार आहे रजिस्ट्रेशनचा, तर या प्रक्रियेमध्ये काही बदल होऊ शकतो का? तातडीनं तत्परतेनं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे, रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे.
4: हा पण प्रश्न चांगला आहे. आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केली संख्या बघून CTCL बदल करू शकते आणि त्याबाबतची सूचना आम्ही विद्यार्थ्यांना देऊ. पण तत्पूर्वी मला आवर्जून विद्यार्थ्यांना सांगा वाटतं की रजिस्ट्रेशन ही महत्वाची स्टेप आहे. रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर आपल्याला मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी करणं गरजेचं आहे. तात्पुरती मेरिट लिस्ट मध्ये पुन्हा अंतिम मेरिट लिस्ट मध्ये गरजेचं आहे. तो विद्यार्थ्यांनी आपल्याकडे सगळी कागदपत्र असतील तर कुठलाही वेळ न करता तातडीनं त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं असं एक मी इथं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन दोन्ही करून घ्यावं असं मी इथं आवर्जून आपल्याला सांगतो. कारण याच्या मागे दुसरं एक मला सांगायचं आहे की रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन ह्या तारखांमध्ये किंबहुना बदल होऊ शकतो आणि तो बदल विद्यार्थ्यांना कम्युनिकेट करण्यात येईल. दुसरं एक मला बघायला मिळालं आहे की काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेमेंट पेंडिंग असतात. प्रामुख्यानं जे कास्टमधून ऍडमिशन घेणार किंवा कास्टमधून नोंदणी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना कास्टच्या जागांचा बेनिफिट मिळतो. त्याचबरोबर त्यांना स्कॉलरशिपमध्येही बेनिफिट मिळतो. असे मुलं मुली आहेत त्यांचं एक बघायला मिळतं की त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल ह्या गोष्टी नसतात. त्याच्यामुळे ते थांबतात. आणि असं करत बनून गेल्या इंजिनिअरिंगमध्ये मला असं जाणवलं की मिळेल मिळून बसले आणि ते रजिस्ट्रेशनची तारीख निघून गेली, लिस्ट लागली, राऊंड पण झाला इंजिनिअरिंगचा. ते तसं होऊ नये म्हणून जर वेळ असेल तर की विद्यार्थ्यांनी आपलं कमीत कमी ओपरमध्ये तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. 19 तारखेपर्यंत जवळपास विद्यार्थ्यांना संधी आहे. जर आपलं कास्ट व्हॅलिडिटी मिळालं, कास्ट व्हॅलिडिटी पावती जरी मिळाली किंवा नॉन क्रिमिनलची पावती जरी मिळाली तर ते कास्टमध्ये आपलं नोंदणी करून घेऊ शकतात. खोल्या गटात कास्ट गटामध्ये करू शकतात. त्यामुळं खुल्या गटात तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं 10 तारखेपर्यंत असं मला एक प्रामुख्यानं वाटतंय.
3: तर मित्रांनो, आपल्याला ज्या पद्धतीनं प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, खास करून पालक आणि विद्यार्थी मित्रांनी हे डॉक्युमेंट्सची जेवढी अरेंजमेंट आहे ते सर्व करून रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच आपल्याला सर्व शासकीय योजना ज्या आहेत त्याचा फायदा या प्रवेशाच्या दरम्यान मिळू शकतो. तर आता आपल्या समोर ज्या आहेत त्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम. आणि खरं तर त्या गेल्या 4 वर्षापासून या फार्मसीमधून जे काही सक्सेसफुल स्टुडंट बाहेर पडत आहेत त्याच्या त्या मेंटॉर पण आहेत. तर माने मॅडम, मी आपल्याला पण या ठिकाणी विचारू इच्छितो की या फार्मसीमध्ये करिअरसाठीच्या अशा किती महत्वाच्या वाटा आहेत की जेणेकरून ज्यांनी पीसीबी एमएससीईटीचा परीक्षा दिल्या रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना फार्मसीमध्ये प्रवेश घेता येईल.
5: नमस्कार सर. मला सांगायला नक्कीच आवडेल की बी फार्मसीनंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा हायर एज्युकेशन ह्या अशा अनेक संधी आहेत. जनरली आपण फार्मसी म्हटलं किंवा औषध निर्माणशास्त्र म्हटलं की कॉमन पीपलच्या नजरेमध्ये दोनच गोष्टी येतात. ते एक असतं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण MR म्हणतो आणि दुसरं म्हणजे मेडिकल शॉप. पण या परिघाच्या बाहेर जाऊन अनेक संधी जसं की IT सेक्टर्समध्ये आहेत. यामध्ये तुम्हाला फार्माको विजिलन्स, मेडिकल कोडिंग, मेडिकल स्क्रिबिंग, हॉस्पिटल इन्शुरन्स मॅनेजमेंट यामध्येही जॉब्स असतात. त्याचबरोबर कोअर फार्मसीमध्ये खूप आकर्षक जॉब आहेत. जर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधनामध्ये गेलात तर त्यानंतर प्रोडक्शन म्हणजेच जास्त प्रमाणात औषध निर्मिती, मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती असते, तेथेही विद्यार्थ्यांची मागणी खूप जास्त आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये. त्याचप्रमाणे क्वालिटी अश्युरन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट असे बरेच कोर्सेस आहेत ज्यामध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. ह्या जरी प्रायव्हेट सेक्टर जरी झाला तरी गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज देखील विद्यार्थ्यांना खूप जास्त आहेत. आणि नवीन गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यात आता गट अ, ब आणि क या प्रवर्गामध्ये नव्याने फार्मसी ऑफिसर यांच्याही नवीन जागा सुरू होत आहेत. तर नक्कीच विद्यार्थ्यांना या संधींचा फायदा होणार.
3: अच्छा. तर डॉक्टर प्रीती माने मॅडम, जसा एक विषय असा होतो की तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा नावलौकिक गेल्या 2-4 वर्षांमध्ये खूप वाढलेला दिसून येत आहे. कारण आपण पाहतो की मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा अशा अनेक ठिकाणाहून जे विद्यार्थी आहेत ते तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेत आहेत आणि स्वतःचं करिअर घडवत आहेत. तर तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा एवढा नावलौकिक वाढण्याचं कारण काय किंवा त्याच्या पाठीमागे तुमची मेहनत काय ते सांगा.
5: सर, सर्वात प्रथम म्हणजे प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत ज्याच्यामध्ये 5 जणांची PhD कम्प्लीट झाली आहे तर 5 जण रजिस्टर्ड आहेत. सो बेसिकली PhD फॅकल्टीचा फायदा काय होतो की ते रिसर्च ओरिएंटेड असतात. सो त्यांचा अकॅडमिक्स जे आहे, सर्व फॅकल्टींचं जे अकॅडमिक्स आहे ते अगदी डिसिप्लिन्ड असतं. त्यामुळे मुलांना खूप चांगला फायदा मिळतो. डिसिप्लिन्ड अकॅडमिक्स सोबतच डिसिप्लिन्ड एक्झाम पण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स असतो आणि सर्व लेक्चर्स प्रॅक्टिकल्स व्यवस्थित होत असल्यामुळे मुलांचे हँड्स ऑन ट्रेनिंग चांगले होतात, स्किल्स डेव्हलप होतात. याचबरोबर कॉलेजमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात इंटर्नशिप प्रोग्राम्स होतात. या सर्वांमुळे काय होतं की विद्यार्थ्यांचे कम्युनिकेशन स्किल्स पण चांगले होतात आणि त्यांची प्लेसमेंट्स MNCs म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये होते. सांगायला आनंद होईल की प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी जो प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला त्यामध्ये अगदी नामांकित औषध निर्माणशास्त्र विभागात काम करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत इंटरनॅशनल लेवलच्या, जसं की सिरम, एमक्युअर, ल्युपिन आणि टीसीएस, यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची चांगल्या पोस्टवर प्लेसमेंट झालेली आहे. म्हणजे त्यांना चांगल्या पोस्टचे जॉब मिळालेले आहेत. यामध्ये मला नमूद करायला आवडेल की महाविद्यालयाचा विद्यार्थी स्नेहदीप माळी आणि त्याचबरोबर अजित जाधव हे अगदी नामांकित पोस्टवर काम करतात. याशिवाय आणखी एक सांगायची इच्छा म्हणजे महाविद्यालयातली आमची विद्यार्थिनी सायली साळुंके हिने नुकताच एक प्रोजेक्ट D2 म्हणजेच आमच्या विद्यापीठाकडे सादर केलेला आणि त्यामध्ये तिला एंटरप्रिनरशिपसाठी D2 महाराष्ट्रातून एकच विद्यार्थी आहे फार्मसी क्षेत्रातली की तिला सिलेक्ट केलं, कारण त्यांना तिचा प्रोजेक्ट आवडला जो अतिशय नाविन्यपूर्ण होता. आणि हा प्रोजेक्ट तिला या प्रोजेक्टच्या बेसिसवर तिला कंपनी स्थापन करून हा प्रोडक्ट जास्तीत जास्त मार्केट व्हावा यासाठी विद्यापीठाबरोबरच आमचे कॉलेज म्हणजे तिरणा कॉलेजचा फार्मसी विभाग हे पूर्ण तिला मदत करत आहे.
3: तेव्हा मित्रांनो, आता ज्या पद्धतीनं तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी अतिशय महत्वाची अशी माहिती सांगितली की फार्मसीच्या माध्यमातून करिअर कशा पद्धतीनं होऊ शकतं, तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूट आपल्या सर्वांचं करिअर घडवण्यासाठी किती मेहनत घेते आहे ती, त्यामुळे आपण निश्चितच तेरणा फार्मसीची निवड करावी जेणेकरून आपल्याला आपलं करिअर लवकरात लवकर मिळवता येईल. आणि खरं तर या सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस संदर्भात आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस संदर्भात आपल्याला जर काही अडचणी असतील तर आपण कॉल करू शकता. त्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219 78 078. तसेच तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88 303 71 202. त्यासोबत प्राध्यापक नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94220 144 67. आणि प्राध्यापक काझी सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 930 99 466 32. तेव्हा या क्रमांकावर आपण संपर्क साधा आणि आपलं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा. पण तरी सुद्धा परत एकदा मी शेवटचा प्रश्न प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर आपणास विचारू इच्छितो की जसं माने मॅडमनी म्हटल्या की अनेक फार्मसीमध्ये करिअर करण्यासाठी कॅम्पसचा असतील विषय, कंपनीसोबतचा टायअप असेल, या सगळ्या गोष्टी होतात. पण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना करिअर आणि जॉब मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्नशील असतं, तर अशा पद्धतीचे आणखी कुठले उपक्रम असतात का ते सांगा.
4: आता आपण जवळपास आता हे मुलांची परीक्षा संपलेली आहे, कालच पेपर संपला विद्यार्थ्यांना सगळ्या, आता त्या अनुषंगानं आपण एक मेगा जॉब फेअर 26 ह्या नावाने डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्युअरशिप गायडन्स सेंटर धाराशिव यांच्या आणि कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने मेगा जॉब फेअर 26 हा आयोजित केलेला आहे. त्याची तारीख आहे 11 ऑगस्ट 2026. इथं आपण आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली की आपण फक्त आपले इंजिनिअरिंग फार्मसीचंच प्लेसमेंट बघत नाही, तर आपण ITR त्याचबरोबर एनी ग्रॅज्युएट बाहेरचे अकाउंटंट म्हणा, BA, BCom आणि त्याचबरोबर आणखीन DMLT असे नर्सिंग असे सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक मेगा जॉब फेअर 2026 ठेवलेला आहे आणि त्याची तारीख 11 ऑगस्ट 2026 आहे. तरी मला एक सांगा वाटतं की सगळ्यांना ज्यांना जॉबची गरज आहे, जे विद्यार्थी जास्त पासआउट झालेत किंवा शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांनी 11 ऑगस्टला याची नोंदणी करून या जॉब फेअरमध्ये यावं, जेणेकरून त्यांना जॉब मिळण्यासाठी मदत होईल. आणि अशा पद्धतीचे उपक्रम प्लेसमेंटचे दिवसेंदिवस ह्या कॉलेजमध्ये सुरू आहेत. रोज दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीतही निवड होत आहे, चांगले पॅकेजही मिळत आहे. त्याच्यामुळं इकडं आमच्या कॉलेजकडं रजिस्ट्रेशन करणं, व्हेरिफिकेशन करणं, त्याचबरोबर कॉलेजला भेट देणं, आमचं द्रोण सेंटर पाहणं, रेडिओ सेंटर पाहणं, सिस्को सेंटर पाहणं, त्याचं फार्मसीमध्ये नवीन नवीन सेटअप केलं ते पाहणं, हे बघण्यासाठी विद्यार्थ्यांचं कंटिन्यू फुटफॉल म्हणजे आपण विद्यार्थ्यांची कंटिन्यू येत आहेत, भेटी देत आहेत कॉलेजला, ही एक मी तर अभिमान सांगतो.
3: तेव्हा या मुलाखतीच्या शेवटी परत एकदा मी प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक सांगतो 94219 78 078. आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक 88 303 71 202. तेव्हा या क्रमांकावर संपर्क साधावा. आणि आता ज्या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की 11 ऑगस्ट रोजी जॉब फेअर होणार आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजवर, तर आपण कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रातले असाल, आपण पदवीधारक असाल, तर आपण या ठिकाणी येऊन आपल्या जॉबच्या संदर्भामध्ये सर्चिंग करू शकता. 11 ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जरूर यावं. या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर आणि डॉक्टर प्रीती माने मॅडम आपले धन्यवाद व्यक्त करतो रेडिओ तेरणाच्या वतीने.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यामध्ये पुढे जात असताना त्यांचा जो जीवन प्रवास असतो तोच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. आणि याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत श्री संदेश देशपांडे यांचा जीवन प्रवास. ते 2003 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत. मूळतः राहणारे ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत. सध्या पुणे इथे स्थायिक झालेले आहेत. त्यांचं बी ए प्रोडक्शनमधून पासआउट झालेलं आहे आणि ते सध्या आता जर्मन कंपनीमध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहेत. संदेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
2: धन्यवाद तुमचे. हॅलो तेरणा.
1: संदेशजी, आता सर्वप्रथम तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण 2003 मध्ये पासआउट झालेला आहात आणि आता 2023 सुरू आहे, तर आपण पहिल्यांदाच कॉलेजमध्ये येत आहे की कसं आहे?
2: ज्यावेळी मी पासआउट झालो त्यानंतर मी आता फर्स्ट टाइमच कॉलेजमध्ये आलो. माझं कॉलेज पाहण्याची संधी मला मिळाली, एकदम चांगलं वाटलं. बऱ्याच जवळपास हा 20 वर्षांचा कालावधी आहे, तर 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येऊन त्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत.
1: अच्छा, फ्लॅशबॅक मध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी इथल्या कॅम्पसमध्ये आठवत असणार आहेत.
2: नक्कीच नक्कीच.
1: सध्या तुम्ही प्रेझेंटमध्ये आहेत का पास्टमध्ये?
2: मी पास्ट मध्ये आहे. मी रिलेट करतोय की सध्या जे बदल दिसतायत मला आणि मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी जे जे होतं माझ्या आजूबाजूला, तर त्यांना मी रिलेट करतोय. बऱ्याच सारे नवीन गोष्टी दिसतायत, बरेच सारे चेंजेस दिसतायत, बरेच सारे ऍडिशन दिसतायत इथे, तर खूप चांगलं वाटतंय. म्हणजे हा जो म्हणजे ही जी फिलिंग आहे नक्की शब्दामध्ये व्यक्त करता न येण्यासारखी आहे. खूप छान वाटतंय.
1: अच्छा, 2003 त्या तुमच्या कालावधीतले बरेचसे लोक पण आठवत असणार, तुमचे फ्रेंड सर्कल आठवत असणार आहे, तुमचे लेक्चर्स आठवत असणार आहेत, तो नेमका ती कशी जर्नी होती ते सांगा.
2: सी, आमच्या वेळी असं होतं की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ह्या दोन बॅचेस होत्या ज्या एक सोबत राहायच्या, कारण सिलेबस आणि कोर्स सेम होता, त्यामुळे अप टू बी सगळ्यांचं म्हणजे क्लासेस सेम राहायचे. तर जे मित्रांचं एकदम क्लोज असोसिएशन होतं आमचं, आणि आताही त्यातले बरेचसे मित्र पुण्यामध्ये आहेत, काही मित्र अब्रॉडला आहेत. बट सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्याला व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांशी टच आहे, बरेचसे ग्रुप फॉर्म झालेले आहेत आणि प्रत्येकाबद्दल बऱ्यापैकी अपडेट आहे. काही मित्र थोडेसे दूर गेले म्हणजे नाही त्यांच्याबद्दल माहिती, बट बरेचसे जे आहेत ते आहेत, कनेक्टमध्ये आहेत. अच्छा, तो एक चांगला भाग आहे.
1: अच्छा, तर सगळ्यात अगोदर तर असा आहे की तुम्ही साधारणतः 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येत आहात, तर 2003 वेळेस तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड कशी केली होती? तुम्हाला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा माहिती कशी झाली होती त्याच्या अगोदर ऍडमिशनचा रिगार्डिंग?
2: ओके, सी, ज्यावेळी माझा डिप्लोमा पूर्ण झाला होता त्यावेळी मुंबई बोर्डातून याचं रिझल्ट यायचा आणि सेंट्रलाइज प्रोसेस होती इंजिनिअरिंगची, आणि मेरिट बेसिसवरती सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये कॉलेजचे ऑप्शन्स मिळायचे. तर मला त्यावेळी जे ऑप्शन्स मिळाले होते तर त्याच्यामध्ये मी ग्रेडेशन चेक केलं होतं. तेरणाचं ग्रेड त्यावेळी ए ग्रेड होता कॉलेजचा, आणि डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेजची जी इन्फॉर्मेशन होती की कॉलेजचे जे प्रोफेसर्स होते आणि जे पासआउटचे जे स्टुडंट होते त्यांच्याबद्दल थोडंसं रिसर्च केल्यानंतर असं कळालं की द क्वालिटी इज एक्स्ट्रीमली गुड, सो आय शुड गो फॉर दिस कॉलेज. तर जे ऑप्शन होते माझ्यासमोर, मे बी उदगीरचं कॉलेज असेल किंवा लातूरचं असेल, सोलापूरचं असेल, तर त्यापैकी मला असं वाटलं की ग्रेड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवरती तेरणाला निवडायला पाहिजे, त्यामुळे मी हे कॉलेज निवडलं.
1: अच्छा, तुमचा अंबाजोगाईला पॉलिटेक्निक झालेला असं तुम्ही म्हटलं.
2: येस,
1: तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला इथं ऍडमिशन घेतलं आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला इथला सगळा कॅम्पस पाहून त्या काळामध्ये 2000 साधारणतः आपलं 1 मध्ये ऍडमिशन झालेलं असणार, तर त्या काळामध्ये तुम्हाला कसं वाटलं इथलं कॅम्पसमध्ये व्हिजिट करून? तुम्हाला वाटलं की तुमचे ड्रीम्स कम्प्लीट होतील?
2: सी त्यावेळी असं होतं की मी डिप्लोमा केल्यामुळे मला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं, मला फर्स्ट इयर करायची गरज नाही पडली. आणि कॅम्पस पाहिल्यानंतर मला कॅम्पस हा खूप ह्यूज वाटला, बिकॉज जसं आता आहे की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट बॅक साईडला होते, म्हणजे मेन एंट्रन्सच्या बिल्डिंग पासून ते बॅक साईड, त्यावेळी आम्हाला ते अंतर कदाचित पायी किंवा बाईक किंवा जे काय होतं त्या मोडनी जावं लागायचं. तर कॅम्पस डेफिनेटली चांगलाच होता आणि मला असं खात्री होती की कॉलेज ए ग्रेडचं आहे, डेफिनेटली यातनं मला पुढे चांगला स्कोप मिळेल आणि माझे डायरेक्शन क्लिअर होतील.
1: मग तुमचं ते अकॅडमिक्स जे होतं 3 वर्षाचं डायरेक्ट सेकंड इयर पासून, तर ते तुमचं कसं राहिलं त्या काळामध्ये, तुमचं दररोजचं करिक्युलम असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर ह्या कशा राहिलेल्या?
2: सी टू बी ऑनेस्ट विथ यू, मी म्हणजे मेरिट स्टुडंट नव्हतो त्यावेळी सुद्धा, पण डेफिनेटली मी जे फर्स्ट इयर सॉरी सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर जे केलं, माय फायनल इयर वॉज विथ डिस्टिंक्शन.
1: ओके.
2: येस, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, दॅट वॉज अन अचीवमेंट फॉर मी. सो बेस्ड ऑन दॅट मला पुढचं जे मार्ग आहे तो मिळत गेला. बाकी सेकंड आणि थर्ड इयर जे होते इट वॉज फर्स्ट क्लास.
1: बर बर. मग आता 2003 तुम्ही ज्यावेळेस पासआउट झालात त्यावेळेस तुमचं असं काही ड्रीम होतं का की आपल्याला कुठेतरी जाऊन पुण्यामध्येच काम करायचं, किंवा असं काही तुम्ही ठरवलेलं होतं ड्युरिंग द तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये की कसं होतं नेमकं?
2: सी त्यावेळी असं होतं ना की म्हणजे माहितीचा खूप अभाव होता. 2003 इन्फॉर्मेशन वॉज नॉट दॅट रेडिली अवेलेबल आणि जे ऑप्शन्स होते ते सुद्धा इझिली माहिती नव्हते. तर त्या केसमध्ये डायरेक्शन खूप साऱ्या मी निवडत गेलो की मला आता डिफेन्समध्ये जायचंय, त्यातल्याच मला इंडियन नेव्हीसाठी काम करायचंय, त्याच्यासाठी परस्यू केलं, त्याच्यासाठी मी बरेच सारी मेहनत घेतली, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली. त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही, मग आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायला पाहिजे, एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करायला पाहिजे, असं थोडंसं डायव्हर्सिफाईड माइंड होतं त्यावेळी. म्हणजे टू बी ऑनेस्ट की क्लिअर असं नव्हतं की इकडेच आपल्याला जायचं किंवा हेच करायचंय, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मार्ग निघत गेला, दिशा मिळत गेली, इन्फॉर्मेशन मिळत गेली आणि बाय गॉड्स ग्रेस वी गॉट नाईस अपॉर्च्युनिटी.
1: आता हे जे तुम्ही जर्मन कंपनी म्हणताय जिथं तुम्ही आता सध्या जॉब करताय, तर ह्या कंपनीमध्ये आपण कधी जॉईन झालात आणि आता सध्याचा आपला प्रोफाईल कसा आहे?
2: ओके. तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी माझं थोडंसं त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सांगतो. 2003 मी पासआउट झाल्याच्या नंतर मी एक वर्ष जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली. त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी मी 2-3 अटेम्प्ट केला. दॅट वॉज अनफॉर्च्युनेट की मी तिथे नाही सिलेक्ट होऊ शकलो. त्याच्यानंतर मी असं डिसाईड केलं की आय शुड गो टू ऍडमिनिस्ट्रेशन साईड.
1: ओके.
2: मग त्याच्यानंतर मी कॅटची एक्झाम दिल्या, त्याच्यानंतर मी बरेच साऱ्या एमबीएच्या रिलेटेड एंट्रन्स एक्झाम दिल्या आणि त्याच्यानंतर मी माझं एमबीए मार्केटिंग केलं.
1: ओके.
2: तर 2004-2006 माझा हे 2 वर्ष जी होते ते एमबीए मार्केटिंग करण्यामध्ये गेली. एक वर्ष मी हे प्रिपरेशन मध्ये स्पेंड केली होती, बट दॅट वॉज वर्थ स्पेंडिंग, कारण त्याच्यामध्ये असं होतं की ओव्हरऑल वर्ल्डचे जे नॉलेज आहे किंवा सब्जेक्ट बद्दल जे नॉलेज आहे की कुठला कोर्स करायला पाहिजे, एमबीए करायला पाहिजे की नाही, किंवा डिफेन्समध्ये नाही जाऊ शकलो तर काय रिझन होतं, हे सगळी इन्फॉर्मेशन जी फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस होती ना ती त्या 1 वर्षामध्ये केली. आणि त्यानंतर मी फुल टाइम एमबीए केलं, एमबीए मार्केटिंग केलं आणि 1 वर्ष मी औरंगाबादला केनस्टार नावाची कंपनीमध्ये काम केलं. 1 वर्ष 3 महिने असेल. तो माझा पहिला जॉब होता. त्याच्यामध्ये मी मार्केटिंग डिपार्टमेंटला होतो, स्टार्टअप होतो मी त्यावेळी. तर 6 वर्ष काम केल्यानंतर मी 2007 एका कोरियन कंपनीमध्ये जॉईन झालो. ती कंपनी होती टेगोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी वॉज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार्बाइड कटिंग टूल्स, जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागतात. आणि ह्या कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर मी मेन फील्डशी इनलाईन झालो, म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि आता माझा जॉबही म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड होता. दिस इज अ कम्प्लीट टेक्निकल सेलिंग प्रोफाईल. तर त्याच्यामध्ये मी सुरुवात केली इंजिनिअरपासून कंपनीमध्ये आणि तो माझा प्रवास होता 12 वर्ष 1 महिन्याचा टेगोटेकमध्ये. 2007 ते 2019 जूनमध्ये मी ती कंपनी सोडली. तर त्या प्रवासामध्ये मी भरपूर साऱ्या ठिकाणी फिरलो. मी पुण्यामध्ये सुरुवात केली, 5 वर्ष पुण्यात काम केलं ऍज अ इंजिनियर. त्यानंतर मी प्रमोट झालो ऍज अ असिस्टंट मॅनेजर. मी नाशिकला 1.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मला इंडिपेंडंट रोल मिळाला टीम लीडरचा. माझ्याकडे टीम होती 4 इंजिनियर्सची. त्यावेळी मी मुंबई रिजन बघायचो कंपनीसाठी आणि तो जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज समथिंग विच एव्हरीबडी वेट फॉर. तर त्याच्यानंतर जी प्रोग्रेस होत गेली, त्यानंतर मी गुजरातला गेलो. मुंबईवरून मी गुजरातला गेलो, तिथे 3.5 वर्ष काम केलं. तिथे मी एरिया सेल्स मॅनेजर होतो. त्या ठिकाणी मी फक्त गुजरात रिजन पाहायचो, कम्प्लीट रिजन. असं करून मला त्या 12 वर्षाच्या टेन्युअरमध्ये असा वर्सेटल एक्सपिरियन्स मिळाला ज्यामध्ये मी भरपूर साऱ्या सिटीज भरपूर सारे मार्केट्स आणि भरपूर साऱ्या एरियाजमध्ये काम करू शकलो. त्यानंतर मी ही जर्मन कंपनी जॉईन केली, आता जी म्हटलं शुंक इनटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, तर इट्स अ सबसिडरी ऑफ अ जर्मन कंपनी. इंडियामध्ये बँगलोरला हेड ऑफिस आहे, पुण्यामध्ये सेल्स ऑफिस आहे, आणि सध्या मी आता वेस्ट रिजन लीड करतोय. त्याच्यामध्ये वेस्ट ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी माझ्याकडे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, एमपी आहे, गोवा आहे आणि साऊथ कर्नाटक आहे. तो बिकॉज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्स जो होता टेगुटेक मधला, त्यामुळे मला हा मोठा एरिया मिळाला जो ऍज अ एरिया सेल्स मॅनेजर मी हँडल करतोय. आणि आता करंट कंपनीमध्ये माझ्याकडे सध्या 6 इंजिनियर्स आहेत, प्रत्येक लोकेशनला टीम आहे.
1: अच्छा, मग आता ही जर्नी जी आहे ती तुम्ही म्हणतायत की ज्यावेळेस सेकंड इयरला ऍडमिशन तुमचं झालं त्यावेळेस तुम्ही एव्हरेज स्टुडंट होतात, पण तुम्ही फायनल इयरला डिस्टिंक्शन मध्ये पास आउट होऊन पुढे गेलात, त्याच्यानंतर तुम्ही एमबीए केलं. म्हणजे ही सगळी जी जर्नी आहे, ही सगळी जर्नी करत असताना तुम्ही आताचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय सांगू इच्छिता की नेमकं काय असतं? कारण हे जे लाईफ आहे ह्याच्यामध्ये जे स्ट्रगल आहे, हे स्ट्रगल इतकं आवश्यक आहे का तुम्हाला ते सगळं खूप चांगल्या पद्धतीने मिळत गेलं की तुम्ही जे पाहिजे होतं ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे मिळत गेलं की त्यासाठी पण संघर्ष करावा लागला? तुम्ही काय सांगाल असं
2: नवीन आता जी स्टुडंट आहेत कॉलेजमध्ये किंवा येणारे जी स्टुडंट आहेत त्यांना मी फक्त एकच मेसेज देऊ इच्छितो की तुमचे बेसिक्स तुम्ही प्लीज क्लिअर करा.
1: ओके,
2: कारण इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट द बेसिक्स. माझं मी फॉर्च्युनेट होतो, मी डिप्लोमाला ज्यावेळी होतो त्यावेळी मला टीचर्स अशी होती की ज्यांनी माझं बेसिक्स क्लिअर केलं. मी त्यानंतर तेरणामध्ये आलो, इथे असे प्रोफेसर्स मिळाले मला ज्यांनी मला बेसिकमध्ये एकदम पक्कं केलं. आताच्या जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकट आणि फास्ट ह्याच्यामध्ये थोडासा बिलीव्ह करतात ते. तर शॉर्टकट न लावता एज्युकेशनमध्ये बेसिक्स क्लिअर करायला पाहिजेत. ज्यावेळी तुमचे बेसिक्स क्लिअर असतात तुम्ही कुठल्याही लेवलला गेला तर तुम्हाला ते हँडल करण्यासाठी मुश्किल येत नाही. आता मी ही जर्नीतून गेलोय, ह्या जर्नीतून जात असताना मला तो एक्सपिरियन्स मिळत गेला, पण माझे बेसिक पक्के होते त्यामुळे मला कुठल्याच स्टेजमध्ये असा प्रॉब्लेम आला नाही की मला ही गोष्ट येत नाही किंवा मला कॉलेजला असताना मी हे शिकलो असतो तर काहीतरी फरक पडला असता, ती गोष्ट नाही राहिली याच्यामध्ये.
1: म्हणजे निग्लिजन्स असू नये ड्युरिंग द
2: ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली खूप थरोली अभ्यास करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली टीचर्स असे आहेत तेरणाचे की ते म्हणजे एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवतात, तर त्याचा स्टुडंटनी बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: बरं, मग आता तर तुम्ही टेक्नॉलॉजीना अवेअर असणार आहेत, म्हणजे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण अवेअर असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय डिफरन्स आणतो हा तुम्ही ज्यावेळेस अकॅडमिक करत होता 2001 ते 2003 दरम्यान आणि आता जे सध्या सगळं एज्युकेशन चालू आहे, ओव्हरऑल सांगतो मी फक्त इंजिनिअरिंग म्हणून नाही ओव्हरऑल एज्युकेशन बेसमध्ये तुम्हाला काय वाटतं की टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्टेज आहे किंवा किती डिसएडव्हान्टेज आहे?
2: डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा जो आहे तो खूप ऍडव्हान्टेज आहे सध्याच्या स्टुडंटना, बिकॉज इन्फॉर्मेशन इज समथिंग जी त्यांना मिळते आता, दॅट वॉज नॉट इझिली अव्हेलेबल ड्युरिंग माय टाइम.
1: ओके,
2: म्हणजे 2000 ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट करायचे होते त्यावेळी आम्हाला सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. जो रिपोर्ट असायचा तो आम्हाला कॅफेमध्ये जाऊन एक तास इंटरनेट घेऊन, ज्यावेळी आम्हाला इंटरनेट सुद्धा ठीकसं वापरता येत नव्हतं, तर तो काळ तो होता. आताच्या पिरियडमध्ये मुलांना इंटरनेट इझिली अवेलेबल आहे, ऍक्सेसिबल टू एव्हरीवन, आणि इन्फॉर्मेशन सोर्स जो आहे रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू युअर अकॅडमिक्स, रिलेटेड टू करिक्युलम, हा खूप इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा नॉलेज घ्यायचंय तर स्ट्रगल ती राहिलेली नाही आता, तर त्याचा बेनिफिट नक्कीच या जनरेशनने घ्यायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे बिटवीन कंपनीज, बिटवीन पीपल अँड बिटवीन को कलिग्स, तर त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: अच्छा, आणि ते बेनिफिट घेण्यासाठीची जी सद्बुद्धी आहे ती पण असायला पाहिजे.
2: डेफिनेटली डेफिनेटली त्याचा वापर करता आला पाहिजे, बिकॉज आताची जी जनरेशन आहे मी पाहतो की दे आर क्वाईट बिझी इन इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, ते न करता गुगल इज द बेस्ट वे टू फाइंड आउट, टू सर्च.
1: इट्स चॅट जीपीटी आलेला आहे, एआय सिस्टीम तर खूप इझी केलेला आहे.
2: येस,
1: मग तुम्हाला जॉब पण मिळू शकेल का नाही एआय सिस्टीममुळे, हे पण आता क्वेश्चन मार्क निर्माण झाले. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मग
2: कुठल्या सिस्टीममुळे?
1: एआय सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी वगैरे जे हे सगळ्या सिस्टीम आलेले आहेत त्याच्यामुळे. ते असं एक परसेप्शन चालू आहे सध्या की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील किंवा जॉब भेटतील का नाही सांगता येत नाही.
2: नाही, सी ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग फील्ड बद्दल बोलतो, इंजिनिअरिंग इज अ बेसिक फील्ड ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे इट्स ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी.
1: ओके,
2: बट फॉर द टेक्नॉलॉजी ऑल्सो वी नीड मॅन पॉवर टू हँडल दोज टेक्नॉलॉजीज. आता मेकॅनिकल्स मी तुम्हाला एक्झाम्पल देतो कारण मी त्या फील्डशी रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मी आता ऑटोमेशन इज समथिंग विच इज व्हेरी रिसेंट इन मेकॅनिकल फील्ड, ज्याच्यामध्ये लाईन इंटिग्रेशन लाईन ऑटोमेशन ची कन्सेप्ट खूप फास्ट डेव्हलप होती. आता इव्हन दो जी कन्सेप्ट असेल, टू इम्प्लिमेंट दॅट कन्सेप्ट कोर मेकॅनिकल टीम प्रोडक्ट इंजिनिअरिंगची टीम लागतेच. त्याच्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर त्यांच्यासाठी खूप ब्राईट फ्युचर आहे.
1: म्हणजे एक मूल मंत्र लक्षात येतोय आतापर्यंतच्या तर आपल्या डिस्कशन मधून की बेसिक तुम्ही जे आहे ते तुमचं ते परफेक्ट करायला हवं.
2: येस,
1: टेक्नॉलॉजी किती जरी ऍडव्हान्स झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही मोल्ड होऊ शकता.
2: येस.
1: अच्छा, तर याच्यामध्ये आता जे फॅमिली सपोर्ट आहे तो किती महत्वाचा वाटतो तुम्हाला? कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणला की 2003 नंतरच्या पासआउट नंतर तुम्ही 2007 पर्यंत वेगवेगळ्या माध्यमाचं तुम्ही स्ट्रगल करत होता, म्हणजे एमबीए असेल बाकीचे कोर्सेस असतील, तर ह्या सगळ्या ड्युरेशनमध्ये फॅमिली सपोर्ट किती लागतो तुमच्या फॅमिली बाबतीत पण सांगा थोडंसं.
2: ओके, कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये सांगायचं झालं तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, ते एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. तर त्यावेळी एज्युकेशन सर टू बी ऑनेस्ट विथ यू एवढं कॉस्टली नव्हतं कम्पेअर टू टुडेज टाइम. तर फॅमिलीनी खूप सपोर्ट केला त्यावेळी. जे काय ड्रीम्स आम्ही पाहिले की मला नाही डिफेन्समध्ये जायचंय, त्यासाठी मी एक वर्ष घालणार, किंवा मला एमबीएच करायचंय, किंवा मला आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये यायचंय, फॅमिलीनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला त्यामध्ये. त्यासाठी जे काय एड्स लागत होते ते त्यांनी प्रोव्हाइड केले. दे वॉज सपोर्टेड फायनान्शियली ॲज वेल ॲज मेंटली ऑल्सो. सो फॅमिलीचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ऍट द टाइम ऑफ एज्युकेशन, जे की डिसिजन मेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
1: कारण त्याच्यामुळे सपोर्ट होतो आपल्याला पुढे जाण्यासाठी.
2: डेफिनेटली, कारण फॅमिली जर रिजिड असेल, नाही तुम्ही हे का करताय किंवा हेच करायला पाहिजे असे जे क्वेश्चन असेल फॅमिलीकडनं, दॅट बिकम्स हर्डल फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट.
1: अच्छा अच्छा, आणि सोबत वहिनी पण आज आलेली आहे, तर त्यांच्या बाबतीत पण थोडं सांगा.
2: येस, माझी वाईफ मधुरा माझ्यासोबत आहे आज. आम्ही दोघंही एमबीएला एकाच कॉलेजमध्ये होतो.
1: ओके,
2: डेफिनेटली ती माझ्यापेक्षा ज्युनियर होती कॉलेजमध्ये. सध्या ती आता भरतनाट्यम विशारद असल्यामुळे क्लासेस घेते डान्सचे.
1: ओके,
2: तर फॅमिलीचा सपोर्ट ऍट द टाइम ऑफ युअर प्रोफेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. कारण कसं होतं की जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या वेळच्या वेळी ट्रान्सफर होत गेल्या. म्हणजे आता गेल्या 20 वर्षांमध्ये आफ्टर कॉलेज माझ्या जवळपास एक 5 ते 6 तरी ट्रान्सफर झाले असतील बिकॉज ऑफ प्रोफाईल, जॉब प्रोफाईल. तर त्यामध्ये फॅमिलीचा जो सपोर्ट होता किंवा माझ्या वाईफनी ज्या प्रकारे घर हँडल केलं, कारण रिलोकेटिंग फ्रॉम वन लोकेशन टू अदर इज डेफिनेटली अ टफ चॅलेंज, ज्याच्यामध्ये फॅमिली सफर होते, फॅमिलीला घर ऍडजस्ट करावं लागतं, नवीन जागा, नवीन लोक, आणि मुलांना शाळा ऍडजस्ट करावी लागते नवीन ठिकाणी. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये वाईफचा जो रोल होता दॅट वॉज अ पिवोटल रोल.
1: अच्छा,
2: तर तिने जो सपोर्ट केला तो इट वॉज लाईक रिमार्केबल, लाईक अनडाउटेबल अँड रिमार्केबल सपोर्ट होता तो.
1: बर. आता तुमचं इन फ्युचरमध्ये काय तुमचा दृष्टिकोन आहे की तुम्हाला आहे अशा जॉबमध्ये राहायचं आहे की ओन एखादी कंपनी स्थापन करणं असं काही करणं, असं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे?
2: ओके, सी टू बी ऑनेस्ट इन दिस क्वेश्चन इज दॅट मला नोकरीच्या फील्डमध्येच राहायचंय, बट नॉट इन द मेकॅनिकल फील्ड. मला पुढे चालून असं आहे की मला टीचिंग फील्डमध्ये यायचंय, कारण माझा आता हा जो एक्सपिरियन्स झालेला आहे, जो 15-20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अजून एक 10 वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, आणि मला त्यानंतर टीचिंग फील्डमध्ये यायचंय. एखाद्या तेरणासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये जर अपॉर्च्युनिटी असेल तर डेफिनेटली वुड लाईक टू बी अन प्रोफेसर.
1: थोडासा मला वेगळा विषय वाटतो.
2: येस,
1: कारण बरेच जणांचं मी आता बऱ्याचशा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले, पण त्यापैकी एक दोन अल्युमिनियम असे होते की ज्यांनी अगोदर लेक्चरशिप केली पण

0: शेअर करायचं आता न्यू जनरेशन मध्ये.
1: डेफिनेटली डेफिनेटली.
0: अच्छा, आता आपण परत बॅक टू पवेलियन जर आलो, तुम्हाला आता ह्या कॅम्पसमध्ये आलात, तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत असणार आहेत. तर कॉलेजमध्ये केवळ अभ्यास किंवा असंच काही होतं का, मौज मजा मस्ती असा काही विषय होता?
1: नाही, त्यावेळी म्हणजे मौज मजा मस्ती सगळं चालायचं. सगळ्या फेजमधनं आम्ही गेलो. त्यावेळेसचे गॅदरिंग, त्यावेळेसचे फ्रेशर्स पार्टीज हे खूप चांगलं चालायचं त्यावेळी सुद्धा. म्हणजे फक्त अभ्यास किंवा अकॅडमिकच्या मागे आम्ही नव्हतो, तर बाकी गोष्टी सुद्धा आम्ही खूप करायचो. मे बी आता त्याचं स्केल वाढलं असेल किंवा त्याचं प्रमाण वाढलं असेल. आम्ही ज्या स्केलमध्ये करायचो आता ज्या स्केलमध्ये होते, मे बी टेक्नॉलॉजीने त्याच्यावर डिफरन्स आला असेल किंवा थोडं ग्रँड स्केलमध्ये होत असेल, बट ह्या गोष्टी होत्या त्या त्यावेळी पण.
0: काय करायचं ते विचारायचं, म्हणजे गॅदरिंगमध्ये तुमचं पार्टिसिपेशन काय असायचं, तुम्ही वैयक्तिक काय करायचं?
1: त्यावेळी जे डान्स परफॉर्मन्सेस व्हायचे तर आम्ही ग्रुप डान्स करायचो कॉलेजमध्ये. मला सिंगिंगची आवड होती, बट त्यावेळी हे जे माझं स्किल होतं ते कधी समोर येऊ नाही शकलं किंवा मी आणलं नाही कदाचित. ते आता येते
0: गाणी शिकतायत की असं म्हणजे म्हणतात?
1: मी आता प्रोफेशनली पण गाणी म्हणतोय. आता पुण्यामध्ये मी शोज करतो, बऱ्याच साऱ्या नाट्यगृहामध्ये माझे शोज चालतात. तर आता हे ऍज अ सिरियस हॉबी म्हणून मी परस्यू करतोय. आता ऍज अ प्रोफेशन मी पण पाहतो याला.
0: गाण्याचं म्हणजे अगोदर लहानपणापासून होतं की हे अचानकच आला असा काय विषय झाला?
1: माझा आवाज सुरुवातीपासून चांगला होता असं मला वाटतं, आणि त्याला कधी मोल्ड करता आलं नाही मला. लहान असताना मी एक वर्ष शिकलो होतो, बट बिकॉज ऑफ फॅमिली कंडिशन, फिनान्शियल कंडिशन, मी नाही करू शकलो. त्याला मी कंटिन्यू नाही केलं. नंतर कॉलेजमध्ये असं होतं की एज्युकेशन मध्ये असताना ह्याला स्कोप नाही मिळाला मला की मी नाही करू शकलो इंडिव्हिज्युअली. डेफिनेटली कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये डान्सेस व्हायचे, त्याच्यात काही ऍक्ट्स व्हायचे, बट सिंगिंगसाठी असं कधी नाही करता आलं मला. बट गेली 3 वर्ष झाले मी ह्या हॉबीसाठी खूप सिरियसली काम करतोय. त्यासाठी मी आता म्हणजे क्लास करतोय क्लासिकल सिंगिंगचा. मी सध्या शिकतोय आता आणि मी शोज पण करतोय आता.
0: मग हे असं म्हणजे आता जसं तुम्ही लास्ट 3 इयर पासून सुरू केलंय म्हटलं सिंगिंगच्या याला, मग असं आयुष्यामध्ये हा असा पण विषय होऊ शकतो म्हणजे जी कला अवगत आहे त्याला, म्हणजे जे इनबॉर्न असू शकते पण बाहेर त्याचं एक्सप्रेशन झालेलं नाहीये, त्याला असं संधी मिळू शकते आणि ते पुढे जाऊ शकते असा तुमचा अनुभव आहे?
1: नक्कीच नक्कीच. हे आपल्यावरच डिपेंड आहे. आपली कला दाखवणं हे आपलं काम आहे. कला जी असते ती समोरचा बघून त्याला अप्रिशिएट करतो नक्कीच. तर तुमच्यात कला असेल, तुम्ही ती जर दाखवली योग्य प्रकारे, तर त्याला प्रेक्षकांकडनं अप्रिसिएशन मिळतं. तर फक्त ते कधी कसं आणि केव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला शोधायची आहेत.
0: तुम्ही प्रोडक्शन मध्ये असताना वर्गात मुली वगैरे होत्या का नाही?
1: आमच्या वर्गात एकच मुलगी होती. प्रोडक्शन मेकॅनिकलचं बॅडलं की मुली नसतात. एकच मुलगी होती उज्ज्वला नावाची, बाकी नव्हत्या.
0: अच्छा, नाही तुम्ही वहिनींकडे बघितलं त्याचं काय असं रिग्रेट फील होतं किंवा भरपूर मुली असतात?
1: अब्सोल्युटली. कारण सांगतो ना की मागची जी बिल्डिंग होती ती प्रोडक्शन मेकॅनिकलची होती आणि हा जो होता तो कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीचा हब होता. तर इथे मुली खूप असायच्या आणि बॅक साईडला मुलीच नाही.
0: बर,
1: असं होतं.
0: अच्छा, मग ते मी हे कशासाठी विचारलं की त्या काळातल्या ज्या स्मृती आहेत ह्या, मला वाटतं मी प्रगती कोळगेंची पण मुलाखत घेतलेली होती. ती 31 मुलगी होती, मला वाटतं त्यांचं पण प्रोडक्शन झालं होतं. ते आता सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत, काही चित्रपट निर्मिती वगैरे करतात. तर त्यांना पण हा विषय, पण हे कॉलेजमधली जर्नी आहे, त्याचे जे रिमेम्बरन्स आहेत, त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या खूप माणसाला चेरिश करतात. म्हणून मी हा प्रश्न विचारला. तर मला हे म्हणायचं होतं की आपण सिंगिंगची पण कला जपलेली आहे त्या काळामध्ये, म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण डान्सिंग वगैरे करत होतात. मग असं जर गाण्याची काही आवड असेल, कारण आम्ही शेवटी सगळ्या प्रत्येक अलुमिनी यायला विचारायचं की तुम्ही, तुम्हाला मग शेवटी ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्या तर गोष्टी आनंदी झालेल्या नसणार आहेत, कधी कधी समजा ऑब्स्टॅकल आलेले असणार आहेत, कधी तुम्ही डाऊन फील करत असणार, त्यावेळेस असे कुठले गाणे होते की जे तुम्हाला प्रेरणा द्यायचे किंवा मोटिवेट करायचे असं आम्ही विचारतो, तसं तुम्हाला काय आहे नेमकं, म्हणजे कुठले असे गाणे मोटिवेट करत राहिले? कारण तुम्ही तर आता गायक आहात, त्याचे म्हणजे तुम्ही क्लासेस पण करतायत, तर तुम्हाला असे कुठले असे गाणे डोक्यामध्ये चालायचे की जर तुम्ही कधी डाऊन फील केलं असेल किंवा कधी काय केलं असेल तर तुम्हाला ते मोटिवेट करेल?
1: त्यावेळी उस्मानाबाद मध्ये सांगायचं होतं की थिएटर्सची कमी होती, पण त्यातल्या त्यात आम्ही असं मार्ग काढून पिक्चर्स बघायचो, गाणी ऐकायचो. त्यावेळी कॅसेट्स होत्या, त्यावेळी तर ऑडिओ कॅसेट्स मध्ये आम्ही गाणी रेकॉर्ड करून आणायचो आणि ती गाणी ऐकायचो. सगळ्या प्रकारची गाणी मला आवडतात आणि असं नाही की कुठलं एक पर्टिक्युलर गाणं असेल ज्याच्याने मी रिलेट करू शकेल, बट मला प्रत्येक प्रकारची गाणी आवडतात,
0: नवी जुनी सर्व.
1: येस, त्याच्यामुळे असं एक कुठलं असं पर्टिक्युलर कारण
0: आहे
1: असं फिक्स काही नाहीये.
0: मग तुमचे आवडते गायक कोण आहेत जे आता सध्या तुम्ही सिंगिंग करता?
1: मी किशोर कुमारांची गाणी म्हणतो.

0: उदित नारायणची गाणी म्हणतो आणि कुमार सानू
1: बर
0: मेजरली किशोर कुमार.
1: अच्छा, ज्यावेळेस तुम्ही वहिनींना भेटला त्यावेळेस कुठलं गाणं म्हटलेलं होतं तुम्ही?
0: त्यावेळी त्यांनी डान्स केला होता.
1: डान्स केला होता तुम्ही? बरं, आता आता वहिनी पण समोर आहेत आणि कॉलेजच्या तुम्ही जुन्या या सगळ्या आठवणींच्या जर्नीमध्ये पण आहात, तर तुम्ही आता कुठलं गाणं तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या?
0: ओके, कुणासाठी डेडिकेट करायचं?
1: नाही, ते कुणासाठी डेडिकेट, तुम्ही वहिनींसाठी डेडिकेट करू शकता किंवा तुमच्या ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकता, कुणालाही करू शकता असं काही
0: नाही. माझ्या ओल्ड मेमरीसाठी असं म्हणून नाही, वाईफ साठी एक गाणं डेडिकेट करेल, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है.
1: नाही, असा शब्द तर मी पण म्हणू शकतो ना.
0: मी म्हणून दाखवतो तुम्हाला.

0: क्या वाटतं?
1: थँक्यू.
0: आणि खरं तर हे अनबिलिव्हेबल आहे. आता अनबिलिव्हेबल याच्यासाठी म्हणतो मी की तुम्ही अगोदर समजा अगोदरपासून जर गाणं म्हणत असतात तर मी समजू शकलो असतो, पण 3 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केलेलं आहे आणि दॅट काइंड ऑफ डिलिव्हरी ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हे म्हणजे आमचे कानं तयार झालेत, आम्ही जरी गाणं म्हणू शकलो नाही समजा, तरी सुद्धा हे गाणं खूप छान म्हटलेलं आहात.
1: मग
0: शेवटी तुम्हाला ह्या मुलाखतीच्या शेवटी हेच गाणं ऐकवायचं की अजून कुठलं दुसरं ऐकवायचं?
1: नाही, सध्या तरी हेच ऐकवायचं.
0: हेच ऐकवायचं आहे. अच्छा अच्छा. मग आता शेवटी तुम्ही वन लाईन सजेशन असं काय देऊ शकाल अबाउट युअर लाईफ जर्नी, आणि मग जे आता ऐकणारे सर्व आता विद्यार्थीच आहेत ऐकणारे असं नाहीये, आमचा ऑनलाईन ऍप पण आहे, त्यासोबत ऑफलाईन पण ऐकलं जातं आणि खूप दूरपर्यंत ऐकलं जातं, तर आपण काय सांगू इच्छित आहोत ओव्हरऑल आपल्या जीवनाला समोर ठेवून की नेमकं आयुष्यामध्ये काय असं असायला पाहिजे की जेणेकरून आयुष्य यशस्वी आणि समाधानीपणे जगता येऊ शकेल?
1: डेफिनेटली, सध्याची जी पिढी आहे जे आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये उतरणार आहेत, त्यांच्यासाठी मला एकच सजेशन आहे जे की मी स्वतः फॉलो करत आलेलो आहे आतापर्यंत, की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. आणि दुसरं असं आहे की करिअर जे आहे, करिअर डेफिनेटली हॅज टू गो थ्रू प्रोग्रेशन. म्हणजे तुम्ही आज जर इंजिनियर म्हणून जर्नी चालू केली तर तुमची जर्नी पुढे जाऊन तुम्ही कुठल्या तरी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा जनरल मॅनेजर नक्कीच होणार आहात. बट तुम्ही शॉर्टकट अप्लाय करू नका, तुम्ही त्या प्रोसेसमधनं स्वतःला घालवा. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला स्वतः शिका त्याच्यामध्ये. त्या प्रत्येक माइलस्टोनचे जे प्लस मायनस आहेत किंवा त्या प्रोसेसचे जे त्रास आहेत किंवा जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही अनुभवा त्याच्यामध्ये. तेच तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. कारण आपण ज्यावेळी एका वरच्या पोझिशनला जातो डिलिव्हरेबल्स खूप जास्त असतात. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न लावता गो थ्रू प्रोसेस अँड बी ओरिजिनल, बी ऑनेस्ट इन युअर एफर्ट्स.
0: बरोबर आहे. आणि तुम्ही हा जो सगळा संदेश सांगितला जो मगापासून माझ्या डोक्यामध्ये चालला होता, म्हणजे बेसिक मात्र तुम्ही
1: डेफिनेटली
0: ते परफेक्ट केल्याशिवाय पुढे
1: जाऊ नका.
0: येस येस. तर मित्रांनो, हे होते संदेश देशपांडे, जे मूळता राहणारे छत्रपती संभाजीनगर येथील, पण सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. आणि आज त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराला भेट दिली, ते रेडिओ तेरणामध्ये आले. त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी मधुरा, त्यांची दोन्ही मुली पण या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि या सर्व फॅमिलीसह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा पण दिलेला आहे, त्यासोबत खूप चांगले संदेश पण आपल्या सर्वांना दिलेले आहेत. तेव्हा मी आपल्या भावी आयुष्यासाठी ह्या पुढच्या जर्नीसाठी रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि जसं आपण म्हणलात की आपल्याला ज्ञानदानाच्या क्षेत्रात पण उतरायचं आहे, ज्यावेळेस पण अशा पद्धतीनं आपण उतराल त्यावेळेस परत एकदा या. ती पण जर्नी कशी राहणार आहे त्याविषयी पण आपण चर्चा करूत. पण आज आपण या ठिकाणी आला आणि जे सर्व विचार शेअर केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: येस डेफिनेटली, थँक्यू सो मच रेडिओ तेरणा, तुमचे आभार. तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली, नवीन मुलांना संदेश सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना शुभेच्छा, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, आपण रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील आपण उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408, आणि 94 21 36 10 71.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना। बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: धुनी नवी जन्मे नमी
1: वाह। 1 2

0: फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217987 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217987 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्वाच्या विषयावरील माहिती, तो विषय म्हणजे ऊर्जा बचत आणि ऊर्जा संरक्षण याच्या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. मंडळी, आपण जाणतोच आहोत, आपण आर्थिक प्रगती करत असताना, देशाची प्रगती करत असताना किंवा अनेक माध्यमातून पुढे जात असताना आपल्यासमोर जो प्रश्न सर्वदा उपस्थित राहत असतो तो प्रश्न ऊर्जेचा आहे. ज्या देशाकडे संसाधनं ऊर्जेची उपलब्ध आहेत असे देशच आज जगामध्ये खूप मोठी प्रगती करताना आपणास दिसून येत आहेत. भारताचं त्याच्यामध्ये कितव स्थान आहे, भारत कशा पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, किंवा हेच काम आपल्याला कशा पद्धतीनं ऊर्जा संरक्षणाचं प्रभावीपणे करणं गरजेचं आहे, या संदर्भात आपण अधिक माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देणार आहेत श्रीयुत केदार खमीतकर. केदार सर हे एनर्जी कन्झर्वेशन ऊर्जा बचत क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा 5 वेळेस पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर ऊर्जा मंत्रालय राजस्थान सरकार, ऊर्जा मंत्रालय तेलंगणा सरकार यांचेही पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर ते सध्या ऊर्जा लेखा परीक्षक म्हणून त्यांनी केंद्र सरकारने त्यांना प्रमाणित केलेलं आहे. ते काम देखील ते आता या ठिकाणी करताना दिसत आहेत. केदार सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. सर, अतिशय महत्वाचा असा हा विषय आहे. आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत ऊर्जा आपल्याकडे उपलब्ध असते पण तिचा योग्य वापर होताना किंवा तो त्याच्या संदर्भातली जनजागृती होणं खूप महत्वाचं ठरत आहे. सुरुवातीला मला असं सांगा की हे ऊर्जा संरक्षण जे आहे ते करणं किती महत्वाचं आहे.
2: मला खूप आनंद वाटतं की आज एक खूप चांगल्या विषयावरती आपण चर्चा करतोय. ऊर्जा बचत या सर्वप्रथम मला खूप आनंद वाटला की आपल्या तेरणा रेडिओच्या माध्यमातून ह्या ॲक्टिव्हिटीजला त्यांनी सुरुवात केलेली आहे की ऊर्जा बचत आणि त्याचे महत्त्व. ऊर्जा बचत जर म्हटलं तर हा एक त्यालाच दुसऱ्या शब्दामध्ये संवर्धन म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला संरक्षण म्हणतात. तर ह्या शब्दाचा अर्थ जर बघितला की स्वहित आणि राष्ट्राच्या हितासाठी ऊर्जेचं प्रबंधन. आता काही गोष्टी असं विचार केले जातात, दोन्ही त्याचा जो व्ह्यू जर बघितला की

0: यंत्रसामुग्री आहे, जी उपकरणं आहेत, त्याचा चांगल्या पद्धतीनं कसा वापर करता येऊ शकेल?
1: खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. इंधन बचतीसाठी आपल्याला वेगवेगळे काही मार्ग PCRA द्वारा हे आपल्याला काही मार्गदर्शन केलेलं आहे. PCRA हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा हा एक विभाग आहे आणि त्याचं मी फॅकल्टी व्याख्याता म्हणून काम करतो आहे. आणि एक सरळ रीती जर विचार केला की सोप्या गोष्टी जर विचार केला तर जसं आत्ताच सरांनी जर मला प्रश्न विचारला किंवा कसं करू शकता हे उपकरणं जी आपल्याला आपल्याला मदत करू शकतात का, ठीक आहे, नक्कीच आपण मदत करू शकतात. सर्वप्रथम मला आपल्याला सांगायचं आहे की आज अक्षय ऊर्जेचाही वापर करण्यासाठी सांगितलं जातं किंवा कुठली पद्धत त्याला चांगली आणि रीतसर आहे आणि असं मला तुम्हाला असं तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. तर सर्वप्रथम आपलं काम आहे, आपली ड्युटी आहे की ऊर्जेचं एक कन्झर्वेशन करणं किंवा ऊर्जेची जो योग्य वापर करणं किंवा दक्षता म्हणतात त्याला दुसऱ्या शब्दामध्ये. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे की अक्षय ऊर्जेचा वापर. तर सर्वात प्रथम आपलं पाऊल राहायला पाहिजे की ऊर्जेचं संवर्धन करणं, म्हणजे त्याला इंग्रजीतून म्हणतात कन्झर्वेशन फर्स्ट देन रिन्युएबल एनर्जी. आज बघितलं जातं की सोलार हे पहिल्यांदा लावलं जातं, पण आमचं मार्गदर्शन असं आहे की सुरुवात कुठून करायची की संवर्धन करायला पाहिजे, कन्झर्वेशन फर्स्ट, एनर्जी इफिशियंट म्हणजे चांगले उपकरणं आपल्याला वापरले पाहिजेत जेणेकरून त्याचे आउटपुट जास्तीत जास्त आपल्याला मिळेल, आणि नंतर शेवटचा पर्याय म्हणजे तो अक्षय ऊर्जेचा वापर.
0: अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं. सर, आताच आपण शेवटी उल्लेख केला तो अक्षय ऊर्जा, याचा उल्लेख आपण केलेला आहे. जी ऊर्जा ज्याला अक्षय म्हणतो, जी कधीही संपत नाही, जी आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारी ऊर्जा आहे, तर सर याच्या संदर्भात तपशीलवार काय सांगता येईल? कशा पद्धतीनं आपले ऐकणारे श्रोते असतील किंवा जी आपली ऐकणारी मंडळी असतील या अक्षय ऊर्जेचा चांगल्या पद्धतीचा वापर कशा पद्धतीनं करू शकतात?
1: सर, सर्वप्रथम मी आपल्या घरापासून करायला सांगतो की आपल्या घरामध्ये जे नैसर्गिक जे प्रकाश आहे सूर्यप्रकाश, त्यालाही अक्षय ऊर्जा म्हणतात. त्याचा जास्तीत जास्त आपण आता ह्या ठिकाणी सुद्धा आपण जे अनुभव करतोय की आपण तेरणा रेडिओमध्ये सुद्धा एक अक्षय ऊर्जेचा जो दिवसा देखील अक्षय ऊर्जेचा आपण वापर करतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. हे तुमच्यासमोर ठेवू इच्छितो की आपण जास्तीत जास्त दिवसा सूर्यप्रकाशाचा वापर केला पाहिजे, ते एक अक्षय ऊर्जेचा वापर केल्याचं श्रेय आपल्याला मिळेल. आणखीन जर थंड आपल्याला जर थोडीशी जर आपण जर खिडकी असं जर थोडीशी उघडी ठेवली तर आपल्याला पंख्याचा पण वापर टाळता येईल. तर असे छोटे छोटे गोष्टी जर आपण दक्षता जर दिली तर आपल्याला अक्षय ऊर्जेचा वापर प्रत्येक मनुष्य प्राणी करू शकतो.
0: अक्षय ऊर्जेच्या संदर्भात या ठिकाणी आपण सर सांगितलेलं आहे. आपण बघतो आहोत आता आपण इंधनाच्या बाबतीमध्ये पेट्रोल असेल किंवा अन्य जे इंधनाची उपकरण आहे त्याच्या संदर्भात आता आपण अनेक परकीय देशांवर अवलंबून आहोत आणि त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या चलनाचा आपण खर्च करत असतो. मला सांगा की आपण बऱ्याच वर्षापासून या पेट्रोलच्या संदर्भात आपण तितकेसे स्वावलंबित्व आणखी आपल्याकडे आलेले नाही किंवा तेवढे स्रोत उपलब्ध नाहीत. आमच्या ऐकणारे जे श्रोते असतील अशांना या इंधनाच्या वापराच्या संदर्भात कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे काय सांगता येईल सर?
1: सर, आपण खूप चांगल्या प्रश्नाला सामोरं जातोय की आज आपला भारत देश आत्मनिर्भर नाही आहे. पेट्रोल असेल, डिझेल असेल, कोळसा असेल, केरोसिन असेल, ह्या सर्व गोष्टी आपण बाहेरच्या देशातून आयात करतो. तर सर आपण जो आपल्या श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की आजच्या ह्या आवाहन करू इच्छितो की आपण जर एक युनिट वाचवलं एक इलेक्ट्रिसिटी विद्युत तर राष्ट्राचे दोन युनिट वाचणार आहेत. मग आता बाहेरच्या राष्ट्रातून आपण कोळसा आणतो आणि विद्युत तयार करतो तर त्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्या सर्व श्रोत्यांना माझं एक निवेदन की आपण ऊर्जेचं म्हणजे विद्युतचं कसं बचत करू शकता की आपण फॅन आपण जर 5 नंबर लावत असेल तर त्याला 4 नंबर लावावा, 3 नंबर लावा, 2 नंबर लावा तर आणि योग्य वापर ते करू शकतो. आणि मला सांगायचं होतं की आत्मनिर्भरता म्हणजे आपलं घर आत्मनिर्भर केव्हा होईल तर ह्या बचतीच्या माध्यमातून होऊ शकेल. आणि त्यांचा जो प्रश्न होता की भारत देशाला आत्मनिर्भरतेसाठी काय काय करावं लागेल, आपण काय करू शकतो की आपण आपल्या घरामध्ये जे उपकरणं आहेत जे त्याचा देखभाल करावी म्हणजे त्याचा आउटपुट जास्त वापरण्यासाठी करावा. उदाहरणार्थ आपण पेट्रोल वाचवण्यासाठी सरांनी सांगितलं की 1 लिटर पेट्रोल आपण दिवसभरातून जर वापर केला तर त्याचा काय परिणाम होतो की त्याचा परिणाम एकतर आपले खर्च वाढत चाललाय. बघा 1980 ह्या वर्षापासून जर बघितलं तर आपले जवळपास 40% खर्च वाढलेला आहे. आता ह्या 2022-23 जर विचार केला आपला एक ऑडिट केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपला खर्च जवळपास 2030 पर्यंत काय होणार आहे. जर एक संभाव जर बघितलं तर 70%

0: इंधनाचा खर्च वाढणार आहे. जर आपण बचत जर वाढवली तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये एक पेट्रोल आता कसं वाचवायचं, आपण नजदीकच्या स्थानी भाजी किंवा इतर गोष्टी आपण खरेदी करायला चलत जावं किंवा सायकलचा वापर करावा, तर ह्या छोट्या छोट्या आपण लक्ष दिलं तर आपलं इंधन वाचू शकतं. आणि घरामध्ये आपण गॅस वापरतो तर छोटा बर्नर हे जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून आपली गॅसची बचत होईल. आणि घरामध्ये सुद्धा आपण पाणी गरम करायचं असेल तर सौर ऊर्जेचा वापर करावा. आणि आपल्याला एक निवेदन की पूर्ण विश्व योग दिवस आपण व्यायाम करण्यासाठी आपण जागृती करण्याचा एक दिवस आपण आयोजित करतो, तर आपण जर थंड पाण्याने जर आपण जर आंघोळ केली तर एक प्रकारचं व्यायाम होईल असं एक मला वाटतं. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्या समोर ठेवल्या.
1: सर आपण या अतिशय चांगल्या या ठिकाणी सांगता आहात. मला याच्यानंतर असा एक विषय आपल्यासमोर आणायचा आहे. या ऊर्जा बचतीच्या माध्यमातून आपण पर्यावरण संरक्षण हा एक अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी बोलणार आहोत. त्याच्यावर पर्यावरण संरक्षण कसं आपल्याला या विषयाच्या माध्यमातून करता येईल, जो की आज महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. पर्यावरणामध्ये असंतुलन आपण सर्वत्र बघतो आहोत. ऊर्जा बचतीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संदर्भात आपल्याला कशा पद्धतीनं चांगलं काम करता येईल?
0: हो सर, पर्यावरणाचं रक्षण आपल्याला केलंच पाहिजे आणि प्रत्येकाचा त्याचा एक सहभाग असावा. त्यासाठी मी एक सोपे मी उपाय आपल्या समोर ठेवेन. आपण जाणता की हे जे विद्युत आहे आपल्या सध्या परिस्थितीमध्ये भारत देशामध्ये 70% आपण निर्भर करतो आणि त्याच्यावरती कोळसा जाळतो, आणि कोळसा जळून जे विद्युत आपल्या घरापर्यंत पोहोचते तर हे प्रचंड प्रमाणात हे वायू प्रदूषण होत असतं. तर आज भारत देशामध्ये जर सध्या परिस्थितीत बघितलं तर आज 70% आपण त्याच्यावरती निर्भर करतो. आपण जर आजपासून विचार केला प्रत्येक नागरिकाने की मला एक एक युनिट वाचवलं तर हे पर्यावरण रक्षणासाठी खूप मोठं योगदान ठरणार आहे. पर्यावरण रक्षण हे केवळ पेड़ पौधे लावून हे नाही होणार, तर त्याच्याही पलीकडे आपल्याला काही पाऊल टाकावं लागतील. आता जसं की अक्षय ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त अधिकतम आपण वापर वाढवला पाहिजे. आणि जो पारंपरिक ऊर्जा आहे, पेट्रोल आहे, जो काही पारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहेत, हे कमीत कमी आपण वापर केला तर पर्यावरण रक्षणासाठी खूप मोठं योगदान हे ठरणार आहे.
1: सर आणखी एक या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे की जी ऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे ती ऊर्जा योग्य ठिकाणी योग्य वेळी कसं वापरणं गरजेचं ठरणार आहे? कारण वेगवेगळ्या ऊर्जेची साधनं आहेत, तीच त्या ठिकाणी आपण वापरणं किती महत्त्वाचं आहे.
0: तर आज एक विशेष मी आपल्या समोर ठेवू इच्छितो की आज जागृतीमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऊर्जेचं व्यवस्थापन, म्हणजे कुठली ऊर्जा कुठं वापरायची हे आपण शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ सर्व जे आपले श्रोते जे ऐकत आहेत, माझं निवेदन की तुमचा हा जो श्रवण यंत्र जे तुम्ही लावलेलं असेल ते थोडंसं बारीक करा, जेणेकरून त्याची ऊर्जेची खपत कमी होईल. आणि ऊर्जेचा जो आज बघितलं जातं की ऊर्जेचा वापर आपण कसं कमी कराल, तर बघा की जसं सरांनी मला एक सांगितलं की कुठली ऊर्जा कुठं वापरायची. आज जे इलेक्ट्रिकल एनर्जी जे येते, जे आपण हे मोबाईलवरती आपण वापरू शकतो, मोबाईल चार्जिंग करण्यासाठी वापरू शकतो, हा एक चांगला वापर आहे. आपण ऊर्जा म्हणजे हे विद्युत आपण ऊर्जाचा जो आपण मोबाईल चार्जिंगसाठी करू शकतो, कॉम्प्युटरसाठी वापर करू शकतो, किंवा आपल्या ह्या जे काही ATM आहेत त्यांच्यासाठी वापरू शकतो. हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी म्हणजे आरोग्यासाठी, म्हणजे हॉस्पिटलसाठी वापर करू शकतो. तरी देखील आज विद्युत ऊर्जा कमी पडते, तर ही विद्युत ऊर्जा आपण कुठं वापरली पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. तर एक उदाहरण आपल्याला देतो, विद्युत ऊर्जा ही आपण अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी आपल्याला प्रकाशित घेण्यासाठी, प्रकाश करण्यासाठी वापरली पाहिजे. नक्की आता एक तुम्हाला सांगतो की आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी चांगली मूल्यवान वस्तू जर वापरली तर हे आपल्याला जास्त काळ टिकणार नाही आणि खूप महागडी पडते. तर विद्युत ऊर्जा अशी एक अमूल्य ठेवा आहे जे आपण केवळ त्या कामासाठीच वापरलं पाहिजे जिथं अत्यंत गरजेचं आहे. बघा सर्व श्रोतगणांना माझा प्रश्न आहे की विद्युत ऊर्जा आज बरेच ठिकाणी मिळत नाही, बरेच ठिकाणी आज अंधार आहे. प्रकाशित करण्यासाठी विद्युत ऊर्जा आहे, न की आपल्या पाणी तापवण्यासाठी आपण गीजरचा वापर करतो. गीजर हा शक्यतो टाळावा. फार जर आवश्यक असेल, जर एखादं पेशंट असेल त्याला गरज आहे बाबा गरम पाण्याची
1: सेवेमध्ये वापरणं,
0: तर त्यांनी ते वापर करू शकतात. पण आपण सर्वजण थंड पाण्याने आपण स्नान केली पाहिजे. माझा स्वतःचा अनुभव की माउंट आबूला गेलो होतो मी, तर थंड हवे ठिकाणे मी जे थंड पाण्याने जर आंघोळ केली तर एक आरोग्य मला मिळालं. आणि सर्व श्रोतांना माझी विनंती की कुठली ऊर्जा कुठं वापरायची हे थोडंसं शिकावं, हे तुमच्यासाठी माझं नम्र निवेदन.
1: खमीतकर सर, याच्यानंतर अतिशय आणखी एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो. आपण बघितलेलं आहे पाश्चिमात्य राष्ट्र असतील का आखाती देश असतील, बरेच आपण ज्या ठिकाणी बघतो आहोत ते ऊर्जारहित साधनांचा वापर थोडंसं वाढवताना दिसत आहेत. आता एक दिवस त्यांनी अशा पद्धतीचा डिक्लेअर करतात की या दिवशी फक्त सायकल वापरणं गरजेचं आहे, या दिवशी आपण हे वापरणं गरजेचं नाही. तर ही जी भावना ऊर्जा बचतीच्या संदर्भामध्ये असेल, ऊर्जा संरक्षणाच्या बाबतीमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा इतर देशांमध्ये दिसून येत असते, आपल्याकडे ती तशी दिसून येत नाही. आपल्याकडे सायकलिंगचा वापर पण खूप आहे, त्याच्यामुळे आरोग्याचे सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत, जेणेकरून आपण खूप सुखवाह वाहनांचा वापर या ठिकाणी करताना दिसून येत आहोत. काय सांगता येईल सर, कसा बदल करता येईल?
0: सर मला एकच सांगावं असं वाटतं की विश्व जैव इंधन दिवस हा 10 ऑगस्टला हे आयोजित करण्यात होतं की जेणेकरून लोकांनी जागृत व्हावं की आपल्याकडे आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे, तर आपल्याकडे खूप मोठे जैव इंधन उपलब्ध आहेत, त्या जैव इंधनाचा ओळख व्हावी आणि ह्यासाठी आपण सर्वजण काम केलं पाहिजे. तर आज मी कृषी क्षेत्रासाठी पण काम करतोय की आपल्या जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांनीही ओळखावर ते खूप मोठे ह्या देशासाठी काम करू शकतात, म्हणजे देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम करू शकतात. कृषी क्षेत्रामध्ये जैव इंधनाची खूप मोठी उपलब्धता आहे. आज बरेच मोठमोठे शेत जाळले जातात, म्हणजे जे पालापाचोळा जे आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याला आपण केअर कचरा म्हणतो. प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा तो केअर कचरा उपलब्ध असतो, ते आपण जाळायला नको. आजपासून एकच आपण प्रण करूया, इंधन संरक्षण मेरा प्रण, इंधन संरक्षण यावरती जर विचार केला की आपल्याकडे जैव इंधनासारखे एवढे स्रोत उपलब्ध असताना आपण बाहेरच्या राष्ट्रातून आणत असतो, तर जैव इंधन ओळखावे आणि त्यासाठी आपण काम करावं.
1: खमीतकर सर, या ठिकाणी आणखी एक मला महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा होता. आपल्याकडे बघतो आहोत आपण की आता ऊर्जा साधनं सुद्धा कमी होताना दिसत आहेत, याच्यासाठी आपण अपारंपरिकगत जी ऊर्जा साधन आहेत, अपरंपरागत ऊर्जा साधन आहेत, त्याचा सुद्धा वापर करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आताच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आपण पुढल्या वर्षापासून इथेनॉलचा वापर आणखी 10% 20% करणार आहोत, हा सुद्धा एक खूप महत्वाचा विषय या ठिकाणी ठरणार आहे. तर ही जी अपरंपरागत ऊर्जा साधनं आहेत, आपण सांगितलं की शेतीमधील जे टाकाऊ पदार्थ असतात त्याच्यापासून सुद्धा आपण ऊर्जा तयार करू शकतो, अनेक साधनं त्याच्यासाठी उपलब्ध आहेत, याच्या संदर्भात सर काय सांगता येईल, आणखी कशा पद्धतीनं काम होणं गरजेचं आहे?
0: सर्वप्रथम आपण घरापासून सुरुवात करूया की घरामध्ये आपल्याकडे दिवसभरातून जो प्लास्टिक जो असतो आपण कॅरी बॅग किंवा इतर जो सिंगल यूज म्हणजे एक वेळेस आपण वापर करतो आणि तो टाकून देतो, तर आज आपण झिरो वेस्टेज म्हणजे शून्य टाकाऊ पदार्थ आपल्या घरामध्ये निघाले पाहिजेत, त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं आपले छोट्या छोट्या गोष्टी वरती काय त्यांनी एक प्रकाशित केलं की घरामध्ये जर बघितलं जातं की किचनमधून सुद्धा खूप वेस्ट निघत असतं. किचन म्हणजे हे एक स्वयंपाकघर एक आपलं एक खूप मोठी औद्योगिक वसाहत आहे, म्हणजे त्या वसाहतीतले जे प्रमुख आहेत म्हणजे गृहिणी, त्या गृहिणीपर्यंत हा संदेश झाला पाहिजे की आपल्या घरामध्ये सुद्धा गॅसची बचत होऊ शकते. छोटा बर्नर चा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे, बायोगॅसचा वापर केला पाहिजे, घरामध्ये सुद्धा जैव इंधन जसं असं ह्याच्यावरती आपण जे आत्मनिर्भर बनू शक बनण्यासाठी खूप योगदान आपल्याला मिळेल. आणि घरामध्ये प्रत्येक छोटे छोटे आपण जर बायोगॅस म्हणजे जैव इंधनाचा वापर केला तर आपला देश आपलं घर पहिल्यांदा आत्मनिर्भर होईल.
1: खमीतकर सर, मला वाटतंय की ऊर्जा संरक्षणाच्या संदर्भातील बऱ्याच विषयावर या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे, उहापोह केलेला आहे. आमचे जे श्रोते आहेत रेडिओ तिरणाचे, आपले ऐकणारे जे श्रोते मंडळी आहेत, अशांसाठी जाता जाता आपण काय सांगू शकाल की ऊर्जा संरक्षण ही काळाची कशी गरज ठरणार आहे, जेणेकरून देश उभारणीचं काम सुद्धा या माध्यमातून आपण करू शकतो. देशाच्या जे आपण परकीय गंगाजळी वाहत असतो त्याच्यामध्ये खूप मोठं आपण परिवर्तन करू शकतो, जाता जाता काय सांगता येईल सर?
0: जाता जाता मी आपल्या श्रोतांकडून एक प्रतिज्ञा करून घेऊ इच्छितो की माझा देश हे केव्हा महान देश केव्हा होईल की माझ्या देशासाठी मी एक ऊर्जा सैनिक बनेन. ऊर्जा सैनिक जसं ऊर्जेचे सैनिक आपले देशाच्या संपत्तीचं संरक्षण करतात, अहोरात्र आपले प्राणांची पण ते त्याग देण्यासाठी एक सदैव तत्पर असतात, तर ही आपली संपत्ती ऊर्जा ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्या राष्ट्राच्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक एक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि आपल्या श्रोतांना एक ऊर्जा सैनिक बनण्यासाठी मी एक आवाहन करतो आणि त्यांनी एक प्रतिज्ञा घ्यावी. आज आपण रेडिओ तेरणाच्या माध्यमातून एक सहभागी झालेले आहात. तुम्ही पण देशाच्यासाठी एक बलिदानासाठी काम करू शकता. फक्त एवढंच लक्ष द्या, जिथं जिथं अनावश्यक वापर ऊर्जेचा होत आहे त्या त्या ठिकाणी मी वीज बचतीसाठी काम करेन. आणि ज्या ठिकाणी ऊर्जेचा अनावश्यक वापर होत असेल त्या त्या ठिकाणी मी बचतीसाठीच काम करेन. आणि देशाचं हे जे ऊर्जा संपत्ती आहे त्यासाठी मी संरक्षण करून ऊर्जा सैनिक बनेन ही प्रतिज्ञा आपण केली पाहिजे.
1: तर आपण सर्वांनी ऊर्जा सैनिक व्हावं अशी सरांची इच्छा आहे, काळाची गरज देखील आहे. तर ऊर्जा संरक्षण आणि ऊर्जेचं आपल्या जीवनातील जे महत्व आहे याविषयी श्रीयुत केदार खमीतकर ऊर्जा लेखापरीक्षक यांनी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. याच संदर्भात जर केदार सरांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील, तर सर आपला नंबर सांगावा.
0: तर मी खास करून PCRA म्हणजे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा जो विभाग आहे, एक सोसायटी आहे, तर ते ग्रह ऊर्जा प्रबंधनासाठी काम करत असते. ते आम्हाला तुम्ही बोलवावं, आम्ही तुमच्या सोसायटीमध्ये येऊ. त्या सोसायटीमध्ये खास करून जे नागरिक आहेत त्यांना इंधन बचत, वीज बचत, पाणी बचत ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही मार्गदर्शन करू. तुम्ही जर औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर त्या ठिकाणी आम्ही येऊ शकतो. आणि अशा पद्धतीने माझा नंबर तुम्ही नोट डाऊन करा, 9850244701. मी तुम्हाला मराठीतून सांगतो, 9850244701. मी परत एकदा रिपीट करतो, 9850244701. माझा ईमेल ऍड्रेस आहे urjabachat@gmail.com.
1: तर मंडळी अपेक्षा करूयात, खूप चांगली माहिती आपल्याला खमीतकर सरांनी या ठिकाणी दिलेली आहे. सर आपण रेडिओ तेरणात आलात आणि आमच्या श्रोत्यांना जी शेतकरी बांधवांना इतर ज्या सर्व ऐकणाऱ्यांना जी माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर मित्रांनो आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94 21 97 80 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना। बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02। फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना। बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, हिंदी चित्रपट सृष्टी आणि या ठिकाणी हिट होण्याचे असंख्य फॉर्म्युले असतात। एखादा फॉर्म्युला चालला तर सगळेच मालामाल, आणि नाही चालला तर बस सगळेच फ्लॉप। म्हणून हे फॉर्म्युले वापरत असताना ते कसे चपखल बसतील याकडेही कमालीचे लक्ष दिले जात असते। यातच एक जबरदस्त ट्रॅक फॉर्म्युला म्हणजे हॉरर चित्रपट, आणि त्यातच भूतप्रेत आणि त्यामागच्या रंजक कथा ह्या सगळ्यांना आवडत असतात, आणि यावर चित्रपट म्हणजे पुन्हा काहीतरी नवीनच। हाच नेमका फॉर्म्युला घेऊन दिग्दर्शक राजकुमार कोहली यांनी 1979 साली एक भन्नाट कल्पना घेऊन जानी दुश्मन या मल्टीस्टारर हॉरर सस्पेन्स चित्रपटाची निर्मिती केली, आणि जानी दुश्मन ऐतिहासिक ठरला। तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत जानी दुश्मन या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रोते हो, जानी दुश्मनी या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 एफएम वरून. श्रोते हो, या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात आपण बघणार आहोत. ठाकूर ज्वाला प्रसाद यांची लग्नाच्या दिवशी त्यांच्या पत्नीकडून हत्या केली जाते. यामुळे ज्वाला प्रसादचे रूपांतर दुष्ट आत्म्यामध्ये होते आणि लाल साडी घातलेली स्त्री दिसली की ते तिची हत्या करतात. यातूनच नंतर अनेक रंजक घडामोडी घडत जातात. यात अनेक जण गुंतत जातात. लाखन, ठाकूर, अमर, शेराय ही पात्र, त्याचबरोबर रेशमा, चंपा, गौरी, शांती ही पात्रही या रहस्यामध्ये अडकत राहतात. दिग्दर्शक आपल्या पटकथेमधून प्रेक्षकांना भीती, हास्य आणि संगीताचे रंग पेरी जातो आणि प्रेक्षकही त्यात अडकून राहतो. 1979 साली या चित्रपटाचं पोस्टर पाहूनही काही लोक त्याला भीत असत. भारतातील अनेक थिएटरमध्ये रात्रीच्या वेळी प्रेक्षक थिएटर सोडून पळून गेल्याचीही घटना काही ठिकाणी घडली. एकूणच जानी दुश्मनची जादू प्रेक्षकांच्या मनावर जादू मंत्र करून गेली.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात जानी दुश्मन या सुपरहिट चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. जानी दुश्मन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून आले सुनील दत्त, संजीव कुमार, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय, विनोद मेहरा, रेखा, प्रेमनाथ, जगदीप, शक्ती कपूर, सारिका, अरुणा इराणी आणि अमरीश पुरी अशा कलाकारांची तगडी फौजच जानी दुश्मन मध्ये होती. आणि राजकुमार कोहली यांचं इंटरेस्टिंग दिग्दर्शन. राजकुमार कोहली हे हिंदी सिनेमामध्ये असे मेघा सिनेमे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या अगोदर त्यांनी नागिन, राजतिलक असे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटातील खिळवून ठेवणारे कथानक, पटकथा आणि कलाकारांची निवड अधिकच प्रभावित करून गेली. एकूणच जानी दुश्मनने एक नवा माइलस्टोन रहस्य आणि भयपटांमध्ये निर्माण केला.

श्रोतेहो जानी दुश्मन या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. श्रोतेहो जानी दुश्मन या थ्रिलर पटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट जरी हॉरर असला तरी संगीताची बाजू मात्र सुरेल आणि सुमधुर होती. या चित्रपटातील सर्वच गीतं दर्शकांनी डोक्यावर घेतली. या चित्रपटातील गीतं गायली होती आशा भोसले, किशोर कुमार, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी, आणि गीतं लिहिली होती वर्मा मलिक यांनी.

श्रोतेहो, थरारपट आणि भयपटांच्या मालिकेत आजही हा चित्रपट कथा असेल, पटकथा असेल, संगीत असेल आणि अभिनय असेल, या सर्वांच्या बाबतीत एक मास्टरपीस ठरतो। तेव्हा आज आपण आनंद घेतोय जानी दुश्मन या 1979 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीत।

0: श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात जानी दुश्मन या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जाने दुश्मन, समझ लूं ऐसी नहीं है तू, मगर जो मैंने समझा था वैसी भी नहीं है तू.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना। बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला आपला आवडता कार्यक्रम घेऊन, क्लासिक रेडिओ शो। 50 अधिक वर्ष मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, कधी गाणारे कधी नाचणारे पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते म्हणजेच सचिन पिळगावकर। मराठी सिनेमातील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून आपण त्यांना ओळखतो, आणि केवळ अभिनय नव्हे तर लेखन, गायन, दिग्दर्शन, निर्मिती अशा सगळ्या क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत आहे हे त्यांनी सिद्ध केलंय। त्यांनी मराठी, हिंदी भाषेबरोबरच भोजपुरी सिनेमांमध्येही काम केलंय। एकापेक्षा एक या डान्स रियालिटी शो मधून ते महागुरूंच्या खुर्चीवर विराजमान झाले। नच बलिये पर्वामध्ये सचिन सुप्रिया ही जोडी पहिल्या पर्वाची विजेती ठरली आणि संपूर्ण जगाला स्वतःबरोबर त्यांनी नाचायला थिरकायला भाग पाडलं, आणि म्हणूनच आजही प्रेक्षक वर्ग त्यांना म्हणतो की आप हमें बड़े अच्छे लगते है। सिनेसृष्टीत त्यांची एंट्री कशी झाली, त्यांनाही रिजेक्शनला तोंड द्यावं लागलं का, कुठला सिनेमा, कुठली भूमिका त्यांच्यासाठी माइलस्टोन ठरली, हे सारं काही सांगणारे थोड्याच वेळात आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात। त्यांच्याच सिनेमातलं गाणं येतंय तुमच्या भेटीला, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून RJ प्रगती सोबत।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नाहीतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर हे सिने निर्माते होते. आपल्या मुलांनी अभिनेते व्हावं असं त्यांचं स्वप्न होतं. सचिन 3 वर्षाचा असताना त्याला त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या ऑडिशनला नेलं. या ऑडिशनमध्ये त्यांना फारसं काही करायला जमलं नाही आणि त्यामुळं सचिनच्या आईंनी सांगितलं की अजिबात तुमचे स्वप्न मुलावर लादू नका. सचिनच्या वडिलांना शरद पिळगावकरांना सुप्रसिद्ध संगीतकार बाबूजी म्हणजे सुधीर फडके सिनेमाची निर्मिती करतायत ही गोष्ट समजली. शरद पिळगावकरांची आणि बाबूजींची छान ओळख होती. एकदा ते त्यांना भेटायला गेले असताना त्यांच्या घराबाहेर त्यांना पालकांची मोठी रांग दिसली. ते सगळे आपल्या मुलांना घेऊन तिथे आले होते. तेव्हा त्यांना समजलं की या सिनेमामध्ये मुख्य भूमिका जी आहे ती बाल कलाकाराची आहे. हे समजताच शरद पिळगावकरांनी सचिनला तिकडे घेऊन जायचं नक्की केलं. ही गोष्ट आईला समजताच आईंनी ठणकावलं अजिबात न्यायचं नाही, गेल्या वेळेसचा अनुभव विसरलात वाटतं. पण सचिन यावेळेला स्वतः वडिलांना म्हणाले की आपण जाऊया, यावेळी मी बरोबर काम करीन. आईचा विरोध पत्करून ते सचिनला बाबूजींकडे घेऊन गेले. वडिलांच्या ओळखीमुळे सचिनला रांगेत उभं न राहता थेट एंट्री मिळाली. बाबूजींनी त्यांना निरखून पाहिलं, त्यांचं नाव विचारलं आणि काय करतोस तू हे विचारल्यावर सचिन म्हणाला मी नाचतो. बरं मग मला नाचून दाखव असं बाबूजी म्हणाले. सचिन जाताना स्वतः बरोबर गाण्याची रेकॉर्डिंग घेऊन गेला होता. त्यांनी बाबूजींना तुमच्याकडे रेकॉर्डर प्लेयर आहे का असं विचारलं. बाबूजी कोण आहेत हे कळण्याचं वय नव्हतं त्याचं. त्यांनी ते रेकॉर्ड प्लेयर लावली आणि याहू सुरू झाल्यावर सचिनचाही नाच सुरू झाला. या गप्पांमधून त्या भूमिकेसाठी बाबूजींनी सचिनला पक्क केलं होतं. पण राजाभाऊंचाही होकार असणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी राजाभाऊंना बोलवलं. झालं होतं असं की या लहान मुलाच्या भूमिकेसाठी बरीच शोध मोहीम सुरू होती. यात हवा त्या वयाचा मुलगा त्यांना मिळत नव्हता म्हणून नाईलाजानं 6.5-7 वर्षाचा एक मुलगा या भूमिकेसाठी पक्का झाला होता. राजाभाऊ या शोध मोहिमेमुळे इतके दमले होते की त्यांचा काही पेशन्सच उरला नव्हता. त्यामुळं आता जो तुम्ही बघितलाय तो पक्का आहे, त्याच्यात काही बदल होणार नाही. शेवटी खूप आग्रह झाला म्हणून कसे बसे 2 मिनिटासाठी बाबूजींच्या आग्रहाखातीर ते आले आणि सचिनला भेटल्यानंतर 2 तास थांबले. सचिनने पुन्हा एकदा नाच करून दाखवला, काही नकला करून दाखवल्या आणि मग काय, या सिनेमातल्या या बालकलाकाराच्या भूमिकेसाठी सचिनच्या नावावर शिक्का मोर्तब झाला. सचिनच्या वडिलांनी उत्सुकतेपोटी विचारलं की सिनेमातली भूमिका ही अशीच आहे का. राजाभाऊ म्हणाले नाही, त्याच्या पूर्ण विरुद्ध भूमिका आहे. पण हा मुलगा हे करू शकतो त्या अर्थी तो तेही करू शकेल. हा सिनेमा म्हणजे 1963 सालचा हा माझा मार्ग ऐकला. सचिन यांनी केलेल्या पहिल्या बालकलाकाराच्या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांची ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली अवघ्या महाराष्ट्रानं जणू त्यांना दत्तक घेतलं आणि प्रत्येकाच्या घरातला सचिन हा लाडका मुलगा झाला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण एन्जॉय करतोय सचिनची मैफिल. आपल्या लाडक्या नवऱ्याचा नवस फेडण्यासाठी बायकोचा अट्ठास यासाठी गणपतीपुळे ट्रिप, मग यात त्यांच्या सोबत असणारी अतरंगी नमुने, त्यांचे अफलातून किस्से, याची गोष्ट म्हणजे नवरा माझा नवसाचा. मराठी प्रेक्षक वर्ग ज्या जोडीवर अत्यंत प्रेम करतो ती जोडी म्हणजे सचिन आणि सुप्रिया. यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांनी अनेक सिनेमे सोबत केलेत आणि सगळ्याच सिनेमांमध्ये, सगळ्याच त्यांच्या कामांमध्ये त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना प्रचंड भावली. नवरा माझा नवसाचा हा सिनेमा खरं तर एकदंत या कन्नड सिनेमावर आधारित सिनेमा आहे आणि यात बॉम्बे टू गोवा या सिनेमाचा मसाला पुरेपूर भरलेला आहे. या सिनेमाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला येतील. काहींना हा सिनेमा खूपच लोड वाटला, बॉम्बे टू गोवाची कॉपी वाटला, पण काहींनी मात्र या सिनेमावर भरभरून प्रेम केलं. या सिनेमापेक्षाही लोकप्रिय ठरलं ते म्हणजे या सिनेमाचं संगीत, जे केलंय जितेंद्र कुलकर्णी यांनी. हा त्यांचा पहिलाच सिनेमा, मात्र सचिनजी सोबत त्यांचं ट्युनिंग कसं जमलं, त्यांचे सारे सिनेमे, आम्ही सातपुते, एकुलती एक, त्यांच्या अनेक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं. सचिनजीच्या तू तू मैं या टायटल ट्रॅकची अरेंजमेंट त्यांनीच केली होती आणि एका स्टुडिओच्या ओपनिंगच्या निमित्तानं सचिनजींनी त्यांचं गाणंही ऐकलं होतं आणि तेव्हाच त्यांनी या गुणी संगीतकाराला हेरलं होतं. या सिनेमातलं सुपरहिट गाणं येते तुमच्या भेटीला, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे गाणं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण सचिनजीची मैफिल एन्जॉय करतोय. हिरवा निसर्ग हा भवतीने खूपच कमाल असं गाणं आहे, मात्र या गाण्यानं तयार होण्यासाठी त्याचा असा एक वेळ घेतला. संगीतकार जितेंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं, सचिनजींना बॉम्बे टू गोवा मधल्या देखा ना हाय रे सोचा ना हाय रे स्टाईल एखादं गाणं अपेक्षित होतं. अशा ढंगाच्या अनेक चाली त्यांनी बनवल्या सुद्धा, पण सोनू निगम सारख्या कलाकारासाठी त्यांना त्या पटत नव्हत्या आणि तितकाशा रुचतही नव्हत्या. सचिनजींनी संगीतकाराला तुला जसं योग्य वाटतं असं कर अशी मुभा दिली आणि मग हिरवा निसर्ग हे गाणं जन्माला आलं. ही चाल आणि हे गाणं जितेंद्रजींनी सचिनजींना फोनवर ऐकवलं आणि गाणं एकदम ओके आहे ही दाद सचिननी ऐकता क्षणी दिली. या गाण्याच्या चालीमध्ये, या गाण्याच्या प्रोग्रामिंगमध्ये पुढे काहीही बदल झाला नाही. या गाण्याला जणू सचिनजींनी वन टेक ओके दिलं. गाण्याची उत्तम जाण असलेल्या सचिनजींकडून ओके येणं याहून दुसरी दाद खरं संगीतकाराला काय असेल ना. याही गाण्याची चाल आधी बांधली गेली आणि मग जगदीश खेबुडकरांनी आपल्या या गाण्याला या शब्दांना रंग चढवला आणि मग हे गाणं निसर्गासारखंच हिरवगार आपल्या भेटीला आलं. या गाण्याचं आउटडोर शूट सुद्धा आधी ठरलं नव्हतं. संगीतकार जितेंद्र कुलकर्णींनीच ही कल्पना मांडली. यावर सचिनजी म्हणाले, काही लाखांनी माझ्या सिनेमाचं बजेट वाढतंय, गाणं मात्र उत्तमच झालं पाहिजे, आपण करूया. आणि सिनेमा तुम्ही पाहिला असेलच तर बसचं चाक पंक्चर होतं आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम सोबत सारेच प्रवास करणारे बसमधून उतरून निसर्गाचा आनंद लुटतात आणि गाण्याची मजा घेतात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तीर्णा 90.4 FM वरून. 1962 साली सचिन केवळ 4 वर्षांचा होता. त्यावेळी माझा मार्ग एकला या सिनेमानं त्याच्या अभिनयाला इतकी उंची गाठून दिली की पहिल्याच चित्रपटासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला. पहिला हिंदी सिनेमा मिळाला 1967 सालचा मंजिली दीदी. या भावनात्मक चित्रपटात सचिननं कृष्णाची भूमिका साकारली. यात धर्मेंद्र आणि मीना कुमारी हे मुख्य भूमिका साकारत होते. ऋषिकेश मुखर्जी या दिग्दर्शकानं सचिनला दिलेल्या संधीचं सचिननं सोनं केलं आणि या बालकलाकाराचं नशीब उजळू लागलं. सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी हिच्या सहवासामुळे सचिनवर हिंदी आणि उर्दू भाषेचे चांगले संस्कार झाले आणि त्यामुळं शफक या नावानं स्वतः शायरी देखील सचिन लिहितात. जवळपास 65 चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणारा सचिन देवानंदच्या प्रेम पुजारी, ज्वेल थीप, तर संजीव कुमारच्या चंदा और बिजली, फेरोज खान संजय खानच्या मेलामध्ये, तर शम्मी कपूरच्या ब्रह्मचारी यासारख्या अनेक सिनेमामध्ये झळकला. त्याचा श्रीकृष्ण लीला हा सिनेमा लक्षवेधी ठरला कारण सचिननं बालपणी केलेली श्रीकृष्णाची भूमिका ही आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. राजश्री प्रोडक्शनचं गीत गाता चल या सिनेमानं बॉलिवूडला एक नवा चेहरा दिला. प्रमुख नायक म्हणून सचिनची सारिका सोबतची ही जोडी प्रसिद्ध ठरली या सिनेमात आणि मग अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या नायिकांसोबत सचिन झळकू लागला. प्रमुख भूमिका केलेला चित्रपट 1976 बालिका वधू, पण त्याचसोबत राजश्री प्रोडक्शनच्या अखियो के झरोके से या सिनेमामध्ये सचिनची रंजिता सोबतची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली.

मराठी आणि हिंदीवर उत्तम प्रभुत्व असणाऱ्या सचिननं भोजपुरी भाषेची देखील झलक नदिया के पार या चित्रपटात साधना सिंग बरोबर अभिनय करून दर्शवली. इतकंच नव्हे तर अनेक चित्रपटांमधून सहाय्यक कलाकार म्हणून देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली. 1975 चा शोले ज्यात त्यानं अहमदची छोटी पण महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. अवतार, सूर संगम, अमिताभ सोबतचा सत्ते पे सत्ता, तर जितेंद्र सोबतचा रेखा जुदाई, संजीव कुमारचा नाम तेरे कितने नाम हे अनेक चित्रपट सचिननी केले. हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये बालकलाकार म्हणून झळकणाऱ्या सचिननं मराठी सिनेसृष्टीतही अभिनय सुरू ठेवला. सचिन अभिनीत मराठी चित्रपट अष्टविनायक खूप गाजला. ब्रह्मचारी शूटिंगच्या दरम्यान तर सचिननं चित्रपट बनवण्याचा खेळ सुरू केला होता. इतर लहानग्यांना एकत्रित करून त्यांना अभिनेता बनवलं आणि स्वतः बनला दिग्दर्शक. या खेळामध्ये त्याला साथ लाभली ती जुनियम मेहमूद या कलाकाराची. याची मैत्री इतकी घट्ट होती की शोले या चित्रपटासाठी रमेश सिप्पी यांच्या सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत हे दोघे जण एकत्रित काम करत होते. या सिनेमातले काही सीन सचिननं स्वतः दिग्दर्शित केले. मायबाप या त्याच्या दिग्दर्शनातून साकारलेला पहिला मराठी सिनेमा. पण सचिनला व्यावसायिक यश मिळालं ते 1964 नवरी मे नवऱ्याला या सिनेमामुळे. यात सचिन आणि सुप्रियाची पहिली भेट त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरली. मराठी सिनेजगताची ही प्रसिद्ध आणि रसिकांच्या चाहती जोडी 1985 विवाह बंधनात अडकली आणि याच जोडीनं मराठी रसिकांना अनेक गाजलेले चित्रपट दिले. नवरी मिळे नवऱ्याला याच्या यशानंतर माझे पती करोडपती, नवरा माझा नवसाचा आणि आम्ही सातपुते सचिनच्या दिग्दर्शनामध्ये अनेक चित्रपट निर्माण झाले. सचिनला घवघवीत यश प्राप्त झालं. ते 1988 अशी ही बनवा बनवीमुळे मराठी रसिकांच्या गळ्यातला तो ताईत बनला. सुपरस्टार विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या सोबत सचिनचा हा चित्रपट धमाल गाजला.

सचिन हा मराठी सिनेसृष्टीचा एक असा अभिनेता आहे ज्यानं बहुतांश सिनेमात स्वतःसाठी स्वतःच पार्श्वगायन केलंय. काही चित्रपटांमध्ये इतर नायकांचा तो आवाज देखील ठरलाय. एका लग्नाची तिसरी गोष्ट या छोट्याशा पडद्यावरील मालिकेचं शीर्षक गीत सचिननं गायले. सचिन पिळगावकर दिग्दर्शित पहिला हिंदी सिनेमा प्रेम दिवाने. 1992 या सचिनच्या सिनेमाचे नायक होते जॉकी शराफ, माधुरी दीक्षित आणि पूजा भट्ट. अखियों के झरोके से या सिनेमाचा नायक असणाऱ्या सचिनला या सिनेमाचा सिक्वेन्स बनवण्याची संधी देखील मिळाली आणि त्याच्या दिग्दर्शनातून निर्माण झाला 2011 सालचा जाना पहचाना हा सिनेमा.

गोष्टी आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. 1990 दशकात सचिन छोट्या पडद्याकडे वळले. मेट्रो या राष्ट्रीय चॅनलवर सचिनजींनी तू तू मैं मैं ही विनोदी मालिका तूफान गाजली, ज्यात पत्नी सुप्रिया आणि रीमा लागू सोबत सचिननं अभिनय सुद्धा केला. त्या काळात चलती का नाम गाडी, अंताक्षरी या मालिकेचे अनेक पुरस्कार सोहळ्यांचं सूत्रसंचालन देखील सचिननं पार पाडलं. असा हा हर हुन्नरी अष्टपैलू अभिनेता कधी अभिनय करतो, कधी गातो, कधी दिग्दर्शन करतो, तर कधी नाचतो सुद्धा. नच बलिये या पहिल्या पर्वात विनर ठरणाऱ्या सचिन आणि सुप्रिया या जोडीनं अवघ्या जगाला आपल्या नृत्य कौशल्याची जाण करून दिली. महाराष्ट्रातल्या कलाकाराच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आत्मविश्वासाच्या जोरावर ज्यानं मराठी सिनेसृष्टीत सोनेरी दिवस आणले असा सचिन पिळगावकर. 1982 साली सचिननं मायबाप या चित्रपटाच्या दिग्दर्शनाला सुरुवात केली. आगच के फूल हा सिनेमा पाहिला आणि यातूनच त्यांना दिग्दर्शक होण्याची प्रेरणा मिळाली. पुढे नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, माझे पती करोडपती, अशी ही बनवा बनवी, आमच्यासारख्या आम्हीच, भूताचा भाऊ, आत्मविश्वास, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा, कुंकू, नवरी मिळे नवऱ्याला, नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते, आयडियाची कल्पना, असे अनेक सिनेमे सचिन यांनी निर्माण केले. तू तू मैं मैं, हद कर दी अशा काही मालिकाही त्यांच्या प्रचंड गाजल्या. अशी ही बनवा बनवी मधली सचिनजींनी साकारलेली सुधाची भूमिका असू देत किंवा कट्यार काळजात घुसली मधली खा साहेबांची व्यक्तिरेखा, या व्यक्तिरेखेला अनेक पदर होते. अहंकार, द्वेषाने झपटलेला खा साहेब सचिन यांनी अप्रतिम साकारला. सतत काही नवीन करू पाहणाऱ्या, बदलणाऱ्या जगासोबत स्वतःला बदलणाऱ्या, ट्रोलिंग आणि सिटिझमला न जुमानता आनंदानं आयुष्य जगणाऱ्या, दिलखुलासपणे आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर नाचणाऱ्या आणि बहरणाऱ्या या सदाबहार सचिनला रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900, 99705900. पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून. मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू. आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, खास करून जे 12वी सायन्स झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि ज्यांनी MST CET PCB परीक्षा दिलेली होती, त्याचा निकाल पण लागलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर निश्चित आपण वाट पाहत असणार आहात की फार्मसीच्या ॲडमिशन संदर्भात रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कधी सुरू होणार. तर ते सुरू झालेलं आहे, याविषयी आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे, कारण आजची मुलाखत परत एकदा आपल्याला अशीच ज्ञानवर्धक आणि खूप माहितीपूर्ण असणार आहे, कारण याच मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशनच्या संदर्भात इत्यंभूत अशी माहिती मिळणार आहे, त्यामुळे आपलं काम सोपं होणार आहे. तेव्हा MST CET PCBची परीक्षा दिल्यानंतर फार्मसीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर VV माणेसर यांना, तसेच त्यांच्यासमवेत तेरणा फार्मसी डिपार्टमेंटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना. तेव्हा या दोघांकडून आपण समजून घेणार आहोत की ही प्रोसेस जी आहे ती नेमकी कशी असणार आहे आणि आपल्याला किती लवकरात लवकर या सर्व गोष्टीला तयार राहावं लागणार आहे. तेव्हा मी माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर, मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो. आणि तेरणा महाविद्यालयाच्या माध्यमातून खरं पाहायला गेलं तर इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस तर खूप गर्दी झालेली होती आणि त्याचवेळेस अनेक मुलं मुली येऊन विचारत होते की फार्मसीचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे, तर नेमकं आता फार्मसीचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय का, याविषयी काय सांगाल?
2: नमस्कार सर, फार्मसीचं रजिस्ट्रेशन हे 1 ऑगस्ट रोजी सुरू झालेलं आहे. 1 ऑगस्ट ते CET सेलनी 30 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार त्यांनी दिलेली डेट 31 जुलै ते 10 ऑगस्ट 2026 ही बी फार्मसीच्या रजिस्ट्रेशनची तारीख आहे. आणि बी फार्मसीचं आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण जी डॉक्युमेंट्स अपलोड केले ते डॉक्युमेंटची पडताळणी, त्याला आपण व्हेरिफिकेशन असं म्हणतो, ते 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगितलेलं आहे.
1: अच्छा, तर मग आता हे रजिस्ट्रेशन करणं किंवा व्हेरिफिकेशन करणं खरोखरच गरजेचं आहे का, किती गरजेचं आहे आणि डॉक्युमेंट्स कुठले लागणार?
2: रजिस्ट्रेशन हे आपल्याला कुठलाही विद्यार्थी असू द्यात, इंजिनिअर जाणार असू द्या, फार्मसीला, मेडिकलला, कुठेही जाणार असू द्या, कुठलाही विद्यार्थी जरी असला तरी त्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. कारण जी पण गव्हर्नमेंटची सुविधा आहे, स्कॉलरशिप आहे, उपांच्या विद्यार्थ्यांसाठी EBC स्कॉलरशिप आहे, NT ABCD कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण स्कॉलरशिप आहे, वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत. आणि त्या स्कॉलरशिप मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचं कॅप प्रोसेस सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमधून येणं बंधनकारक असतं आणि त्या कॅप प्रोसेसमधून त्याचा प्रवेश होण्यासाठी हे रजिस्ट्रेशन हा सुरुवातीचा आणि अतिशय महत्वाचा टप्पा आहे. पहिला टप्पा रजिस्ट्रेशन, दुसरा व्हेरिफिकेशन. मला एक आवर्तून सांगा वाटतं की आपल्या मुलींना, म्हणजे आपल्या भगिनींना आपल्या सरकारनं पूर्णपणे ट्युशन फी माफ केली आहे. आणि साधारणतः ही ट्युशन फी प्रत्येक कॉलेजची का अंदाज सांगतोय मी, 70-60-70 हजारापासून ते 1-1.5 लाख 1.5 लाखापर्यंत असू शकते. ही पूर्ण ट्युशन फी माफ होते. तर ही ट्युशन फी माफ करायची असेल तर त्या भगिनीनं आपल्याला सेंट्रल कॅप प्रोसेसमधून येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर NT ABCD SBC हे जी मुलं आहेत यांना पूर्णपणे ट्युशन फी माफ आहे. आणि SC ST च्या मुंडू भगिनींना ट्युशन फी डेव्हलपमेंट फी माफ आहे. त्याच्यामुळं हे गव्हर्नमेंट कोट्यातनं विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून गव्हर्नमेंट कोट्यातनंच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कुठल्याही राऊंडमध्ये जिथं नंबर लागेल किंवा आपल्याला जे हवं ती कॉलेज पाहिजे ज्या राऊंडला मिळेल त्याप्रमाणे ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. ह्यातनं ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा मिळतात असं एक मी आवर्जून सांगतो. त्यामुळे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन महत्वाची स्टेप आहे, आवर्जून विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावं. बरेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात कॅफेमध्ये आणि ते काय करतात की झालं असं समजून घेतात, पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पण आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आपण जे आपली माहिती भरलेली आहे, त्याचबरोबर आपण जी कागदपत्र अपलोड केलेली आहेत तिथं संगणकाच्या माध्यमातून, ते सगळं व्यक्तिशा येऊन दाखवणं गरजेचं आहे. त्याला ऑफलाईन स्कूटनी म्हणतो. शक्यतो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्कूटनी पण उपलब्ध आहे, पण शक्यतो ऑफलाईन स्कूटनी करून घ्यावी असं माझा एक प्रामाणिक सल्ला आपल्या विद्यार्थ्यांना आहे. कारण काय चूक आहे असेल तर लगेच समोर कळतं, ऑनलाईनमध्ये ते मेसेज येतो असं बघायला मिळतं की बरेच पालक हा मेसेज पाहत पण नाहीत, विद्यार्थी मेसेज पाहत पण नाहीत आणि त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही. असं मला मग इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस लिस्ट लागल्यानंतर एक दोन तीन पालकांचे फोन आले, ते काही इथं व्यक्तीशा फॉर्म भरला किंवा व्हेरिफिकेशन आलेले नव्हते. तर असं अशी चूक होऊ नये असं की मला वाटतं.
1: सर, जसं की आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळेस असं सांगितलं होतं की किती मुलं परीक्षेला बसले आहेत किंवा रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि एकूणच चुरस किती असू शकते ऍडमिशनच्या संदर्भात, तर फार्मसीला पण अशाच पद्धतीचं काही कॉम्पिटिशन राहील असं आपल्याला वाटतं का?
2: इंजिनिअरिंग सारखीच फार्मसीला पण चुरस बघायला मिळते. म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर MST CET एप्रिल आणि मे ह्या दरम्यान दोन अटेम्प्ट घेतले होते, फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट. त्याचं स्टॅटिस्टिक माझ्याकडे आहे. काही विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्ट दिला, काही विद्यार्थ्यांनी सेकंड दिला, काही विद्यार्थ्यांनी दोन्ही दिले. ओव्हरऑल बघायला गेलं तर दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही अशी कॉमन मुलं पकडून जवळपास 263,213 विद्यार्थी MST CET PCB ग्रुपला ग्रुपच्या परीक्षेला बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 103,360 मुलं आहेत आणि 159,848 मुली आहेत. हे तर मी आवर्जून सांगतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बघायला गेलं तर जवळपास 263,213 मुलं मुली परीक्षेला बसलेले MST CET PCB परीक्षेला बसलेले आहेत. आणि जागा बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 531 बी फार्मसीचे कॉलेजेस आहेत आणि या सर्व कॉलेजेसमधून जवळपास 43,492 जागा आहेत. त्याच्यामुळे हे जर स्टॅटिस्टिक समोर बघितलं आपण 43,492 जागा आणि 263,213 बसलेले विद्यार्थी, तर निश्चितच चुरस आहे असं दिसतंय आपल्याला.
1: अच्छा, तर सर आपण जशी आकडेवारी सांगत होता त्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे म्हणजे पास होण्याचं किंवा रजिस्ट्रेशन करणाऱ्यांचं पण, तर ते मुलींचं प्रमाण एवढं जास्त असण्याचं कारण काय किंवा त्यांना काय फायदा अधिकचा आहे का फार्मसीमध्ये?
2: तसं मुली आणि मुलांचं कम्पेअर केलं तर मुली आता मुलींचं एज्युकेशनमध्ये ग्रोथ झालेली आहे, मुली शिकत आहेत. आपल्यासारख्या ग्रामीण भागातले पण मुली चांगलं शिक्षण घेत आहेत आणि हे एक भाग झाले. दुसरी भाग म्हणजे शासनानं प्रत्येक मुलींना ट्युशन फी माफ केली आहे, त्याच्यामुळं आणखीन थोडी मुलींची संख्या वाढलेली आहे आणि मुलींच्या संख्येमध्ये वाढल्यामुळे जवळपास साधारणतः 1.5 मुली आहेत मुलाच्या मानानं, हे एक दिसतंय. त्याच्यामुळे आणखीन चुरस वाढणार आहे असं हे तुम्ही प्रामुख्याने सांगतो आपल्याशी.
1: तर आपण प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांच्याशी चर्चा करत आहोत. तर आपण जसं सांगितलं होतं की 31 जुलै ते 10 ऑगस्ट असा कालावधी राहणार आहे रजिस्ट्रेशनचा, तर या प्रक्रियेमध्ये काही बदल होऊ शकतो का? तातडीनं तत्परतेनं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे, रजिस्ट्रेशन करणं गरजेचं?
2: हा पण प्रश्न चांगला आहे. आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केली संख्या बघून CET CL बदल करू शकते आणि त्याबाबतची सूचना आम्ही विद्यार्थ्यांना देऊ. पण तत्पूर्वी मला आवर्जून विद्यार्थ्यांना सांगा वाटतं की रजिस्ट्रेशन ही महत्वाची स्टेप आहे. रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर लागणार मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी करणं गरजेचं आहे. तात्पुरती मेरिट लिस्टमध्ये पुन्हा अंतिम मेरिट लिस्टमध्ये गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्याकडे सगळी कागदपत्र असतील तर कुठलाही वेळ न करता तातडीने त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं असं एक मी इथं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन दोन्ही करून घ्यावं असं मी इथं आवर्जून आपल्याला सांगतो. कारण याच्या मागे दुसरं एक मला सांगायचं आहे की रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन ह्या तारखांमध्ये किंबहुना बदलही होऊ शकतो आणि तो बदल विद्यार्थ्यांना कम्युनिकेट करण्यात येईल. दुसरं एक मला बघायला मिळालं आहे की काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेमेंट पेंडिंग असतात. प्रामुख्यानं जे कास्टमधून ऍडमिशन घेण्यात कास्टमधून नोंदणी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना कास्टच्या जागांचा बेनिफिट मिळतो, त्याचबरोबर त्यांना स्कॉलरशिपमध्येही बेनिफिट मिळतो. असे मुलं मुली आहेत त्यांचं एक बघायला मिळतं की त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल ह्या गोष्टी नसतात, त्याच्यामुळे ते थांबतात. आणि असं करत बनून गेलं इंजिनिअरिंगमध्ये मला असं जाणवलं की मिळून बसले आणि ते रजिस्ट्रेशनची तारीख निघून गेली, लिस्ट लागली, राऊंड पण झाला इंजिनिअरिंगचा. ते तसं होऊ नये म्हणून जर वेळ असेल तर की विद्यार्थ्यांनी आपलं कमीत कमी ओपनमध्ये तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. 19 तारखेपर्यंत जवळपास विद्यार्थ्यांना संधी आहे. जर आपलं कास्ट व्हॅलिडिटी मिळालं, कास्ट व्हॅलिडिटी पावती जरी मिळाली किंवा नॉन क्रिमिनलची पावती जरी मिळाली तर ते कास्टमध्ये आपलं नोंदणी करून घेऊ शकतात. खोल्या गटात ना कास्ट गटामध्ये करू शकतात. त्यामुळे खुल्या गटात तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं 10 तारखेपर्यंत असं मला एक प्रामुख्यानं वाटतंय.
1: तर मित्रांनो, आपल्याला ज्या पद्धतीनं प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, खास करून पालक आणि विद्यार्थी मित्रांनी हे डॉक्युमेंट्सची जेवढी अरेंजमेंट आहे ते सर्व करून रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच आपल्याला सर्व शासकीय योजना ज्या आहेत त्याचा फायदा या प्रवेशाच्या दरम्यान मिळू शकतो. तर आता आपल्या समोर ज्या आहेत त्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम. आणि खरं तर त्या गेल्या चार वर्षापासून या फार्मसीमधून जे काही सक्सेसफुल स्टुडंट बाहेर पडत आहेत त्याच्या त्या मेंटॉर पण आहेत. तर माने मॅडम, मी आपल्याला पण या ठिकाणी विचारू इच्छितो की या फार्मसीमध्ये करिअरसाठीच्या अशा किती महत्वाच्या वाटा आहेत की जेणेकरून ज्यांनी पीसीबी एमएससीईटीचा परीक्षा दिल्या रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना फार्मसीमध्ये प्रवेश घेता येईल.
3: नमस्कार सर, आम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की बी फार्मसीनंतर जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा हायर एज्युकेशन ह्या अशा अनेक संधी आहेत. जनरली आपण फार्मसी म्हटलं किंवा औषध निर्माणशास्त्र म्हटलं की कॉमन पीपलच्या नजरेमध्ये दोनच गोष्टी येतात, ते एक असतं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण एमआर म्हणतो आणि दुसरं म्हणजे मेडिकल शॉप. पण या परिघाच्या बाहेर जाऊन अनेक संधी जसं की आयटी सेक्टर्समध्ये आहेत, यामध्ये तुम्हाला फार्माको व्हिजिलन्स, मेडिकल कोडिंग, मेडिकल स्क्रिबिंग, हॉस्पिटल इन्शुरन्स मॅनेजमेंट यामध्येही जॉब्स असतात. त्याचबरोबर कोअर फार्मसीमध्ये खूप आकर्षक जॉब आहेत जर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधनामध्ये गेलात तर. त्यानंतर प्रोडक्शन म्हणजेच जास्त प्रमाणात औषध निर्मिती, मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती असते, तेथेही विद्यार्थ्यांची मागणी खूप जास्त आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये. त्याचप्रमाणे क्वालिटी अश्युरन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट असे बरेच कोर्सेस आहेत ज्यामध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. ह्या जरी प्रायव्हेट सेक्टर जरी झाला तरी गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटीज देखील विद्यार्थ्यांना खूप जास्त आहेत. आणि नवीन गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यात आता गट अ, ब आणि क या प्रवर्गामध्ये नव्याने फार्मसी ऑफिसर यांच्याही नवीन जागा सुरू होत आहेत. तर नक्कीच विद्यार्थ्यांना या संधींचा फायदा होणार.
1: अच्छा, तर डॉक्टर प्रीती माने मॅडम, जसा एक विषय असा होतो की तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा नावलौकिक गेल्या दोन चार वर्षामध्ये खूप वाढलेला दिसून येत आहे. कारण आपण पाहतो की मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा अशा अनेक ठिकाणाहून जे विद्यार्थी आहेत ते तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेत आहेत आणि स्वतःचं करिअर घडवत आहेत. तर तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा एवढा नावलौकिक वाढण्याचं कारण काय किंवा त्याच्या पाठीमागे तुमची मेहनत काय ते सांगा.
3: सर, सर्वात प्रथम म्हणजे प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत ज्याच्यामध्ये 5 जणांची PhD कम्प्लीट झाली आहे तर 5 जण रजिस्टर्ड आहेत. सो बेसिकली PhD फॅकल्टीचा फायदा काय होतो की ते रिसर्च ओरिएंटेड असतात. सो त्यांचं अकॅडमिक्स जे आहे, सर्व फॅकल्टींचं जे अकॅडमिक्स आहे ते अगदी डिसिप्लिन्ड असतं, त्यामुळे मुलांना खूप चांगला फायदा मिळतो. डिसिप्लिन्ड अकॅडमिक्स सोबतच डिसिप्लिन्ड एक्झाम पण होते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स असतो आणि सर्व लेक्चर्स प्रॅक्टिकल्स व्यवस्थित होत असल्यामुळे मुलांचे हँड्स ऑन ट्रेनिंग चांगले होतात, स्किल्स डेव्हलप होतात. याचबरोबर कॉलेजमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात इंटर्नशिप प्रोग्राम्स होतात. या सर्वांमुळे काय होतं की विद्यार्थ्यांचे कम्युनिकेशन स्किल्स पण चांगले होतात आणि त्यांची प्लेसमेंट्स MNCs म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये होते. सांगायला आनंद होईल की प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या यावर्षी जो प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला त्यामध्ये अगदी नामांकित औषध निर्माणशास्त्र विभागात काम करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत इंटरनॅशनल लेवलच्या, जसं की सिरम, एमक्युअर, ल्युपिन आणि TCS, यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची चांगल्या पोस्टवर प्लेसमेंट झालेली आहे, म्हणजे त्यांना चांगल्या पोस्टचे जॉब मिळालेले आहेत. यामध्ये मला नमूद करायला आवडेल की महाविद्यालयाचा विद्यार्थी स्नेहदीप माळी आणि त्याचबरोबर अजित जाधव हे अगदी नामांकित पोस्टवर काम करतात. याशिवाय आणखी एक सांगायची इच्छा म्हणजे महाविद्यालयातली आमची विद्यार्थिनी सायली साळुंके हिने नुकताच एक प्रोजेक्ट D2 म्हणजेच आमच्या विद्यापीठाकडे सादर केलेला आणि त्यामध्ये तिला एंटरप्रिनरशिपसाठी D2 महाराष्ट्रातून एकच विद्यार्थी आहे फार्मसी क्षेत्रातली की तिला सिलेक्ट केलं, कारण त्यांना तिचा प्रोजेक्ट आवडला जो अतिशय नाविन्यपूर्ण होता. आणि हा प्रोजेक्ट तिला, या प्रोजेक्टच्या बेसिसवर तिला कंपनी स्थापन करून हा प्रोडक्ट जास्तीत जास्त मार्केट व्हावा यासाठी विद्यापीठाबरोबरच आमचे कॉलेज म्हणजे तेरणा कॉलेजचा फार्मसी विभाग हे पूर्ण तिला मदत करत आहे.
1: तेव्हा मित्रांनो, आता ज्या पद्धतीनं तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी अतिशय महत्वाची अशी माहिती सांगितली की फार्मसीच्या माध्यमातून करिअर कशा पद्धतीनं होऊ शकतं, तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूट आपल्या सर्वांचं करिअर घडवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे ती, त्यामुळे आपण निश्चितच तेरणा फार्मसीची निवड करावी जेणेकरून आपल्याला आपलं करिअर लवकरात लवकर मिळवता येईल. आणि खरं तर या सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस संदर्भात आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस संदर्भात आपल्याला जर काही अडचणी असतील तर आपण कॉल करू शकता. त्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219 78078. तसेच तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88303 71202. त्यासोबत प्राध्यापक नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-220-144-67 आणि प्राध्यापक काझी सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 930-99-466-32। तेव्हा या क्रमांकावर आपण संपर्क साधा आणि आपलं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा। पण तरी सुद्धा परत एकदा मी शेवटचा प्रश्न प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर आपणास विचारू इच्छितो की जसं माने मॅडमनी म्हटल्या की अनेक फार्मसीमध्ये करिअर करण्यासाठी कॅम्पसचा असतील विषय, कंपनीसोबतचा टायअप असेल, या सगळ्या गोष्टी होतात, पण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना करिअर आणि जॉब मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्नशील असतं, तर अशा पद्धतीचे आणखी कुठले उपक्रम असतात का ते सांगा।
2: आता आपण जवळपास आता हे मुलांची परीक्षा संपलेली आहे, कालच पेपर संपला विद्यार्थ्यांना सगळ्या, आता त्या अनुषंगानं आपण एक मेगा जॉब फेअर 26 ह्या नावाने डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्युअरशिप गायडन्स सेंटर धाराशिव यांच्या आणि कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने मेगा जॉब फेअर 26 हा आयोजित केलेला आहे। त्याची तारीख आहे 11 ऑगस्ट 2026। इथं आपण आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली की आपण फक्त आपली इंजिनिअरिंग फार्मसीचंच प्लेसमेंट बघत नाही, तर आपण आय टी या त्याचबरोबर एनी ग्रॅज्युएट बाहेरचे अकाउंटंट म्हणा, बी ए बी कॉम आणि त्याचबरोबर आणखी DMLT असे नर्सिंग असे सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक मेगा जॉब फेअर 2026 ठेवलेला आहे आणि त्याची तारीख 11 ऑगस्ट 2026 आहे। तरी मला एक सांगा वाटतं की सगळ्यांना ज्यांना जॉबची गरज आहे, जे विद्यार्थी जे पासआउट आहेत किंवा शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांनी 11 ऑगस्टला याची नोंदणी करून या जॉब फेअरमध्ये यावं, जेणेकरून त्यांना जॉब मिळण्यासाठी मदत होईल। आणि अशा पद्धतीचे उपक्रम प्लेसमेंटचे दिवसेंदिवस ह्या कॉलेजमध्ये सुरू आहेत, रोज दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत ही निवड होत आहे, चांगले पॅकेजिंग मिळत आहे, त्याच्यामुळे इकडं आमच्या कॉलेजकडं रजिस्ट्रेशन करणं, व्हेरिफिकेशन करणं, त्याचबरोबर कॉलेजला भेट देणं, आमचं ड्रोन सेंटर पाहणं, रेडिओ सेंटर पाहणं, सिस्को सेंटर पाहणं, त्याचं फार्मसीमध्ये नवीन सेटअप केलं ते पाहणं, हे बघण्यासाठी विद्यार्थ्यांचं कंटिन्यू फुटफॉल म्हणजे आपण विद्यार्थ्यांची कंटिन्यू येत आहेत, भेटी देत आहेत कॉलेजला, ही एक मी तर अभिमान सांगतो।
1: तेव्हा या मुलाखतीच्या शेवटी परत एकदा मी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक सांगतो 94-219-78-078 आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक 88-303-71-202। तेव्हा या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आता ज्या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की 11 ऑगस्ट रोजी जॉब फेअर होणार आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजवर, तर आपण कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रातले असाल, आपण पदवीधारक असाल, तर आपण या ठिकाणी येऊन आपल्या जॉबच्या संदर्भामध्ये सर्चिंग करू शकता। 11 ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जरूर यावं। या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर आणि डॉक्टर प्रीती माने मॅडम आपले धन्यवाद व्यक्त करतो रेडिओ तेरणाच्या वतीने।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर VV माने सर. मोबाईल 94 21 97 80 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम. मोबाईल 88 30 37 12 02.
2: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो. आत्ताच आपण जी धून ऐकली, अगदी ती धून आपल्या ओळखीची आहे. आणि ती धून आपल्या ज्या माणसाने ती म्हटली आहे, असं द ग्रेट पार्श्वगायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि पट कथा लेखन जे करत होते, असे म्हणजे काय म्हणता येईल की सुरांचे बादशाह असं त्यांना म्हटलंच जातं. प्रत्येक गीत असेल, त्यांच्या चित्रपटातला अभिनय असेल, हा त्यांनी त्यांच्या अभिनयातून, त्यांच्या गायनातून सतत ते आपल्यासोबत राहिलेले आहेत. ते अष्टपैलू आहेत असं म्हणता येतं. आणि आज त्यांचा जन्म झाला आहे आणि आज पूर्ण जो माहोल आहे तो असाच सुंदर बनणार आहे, कारण की अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आज आपण भेटतोय ज्यांनी चित्रपटसृष्टीतील अशी गाणी गायलेली आहेत, असे चित्रपट आपल्याला दिलेले आहेत आणि अभिनय करून, गायन करून, संगीत देऊन, म्युझिक देऊन अशा सर्व गोष्टी ज्या माणसात होत्या अशा माणसाचा आज बर्थडे आहे. आणि त्यांचा आवाज म्हणजे माइलस्टोन आहे, आपण तो आवाज कधीही विसरणार नाही. अशा लोकप्रिय, आपल्या सर्वांचे फेवरेट असणारे किशोर कुमार यांचा बर्थडे आहे. तर किशोर कुमार यांना विश्व मेनमेनी हॅपीनेस ऑफ द डे करूयात. आणि पार्श्वगायक, अष्टपैलू अभिनेता, संगीतकार आणि दिग्दर्शक असं त्यांचं सर्व जे आहे ते सर्व झालेलं आहे. म्हणजे त्यांनी एवढी कामं केलेली आहेत म्हणूनच त्यांना अष्टपैलू म्हटलं जातं. आणि शिकारी या चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. आणि राजेश खन्ना, बिग बी, देवानंद यांसारख्या दिग्गज नटांसाठी हजारो लोकप्रिय गाणी त्यांनी गायलेली आहेत. एक उत्तम गायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक ते होते. 1968 पडोसन चित्रपटातील त्यांची भूमिका, अभिनय खूप गाजला होता. एक वेगळीच भूमिका घेऊन त्यांनी त्या चित्रपटामध्ये काम केलं. आणि आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 2500 अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. आणि त्यांच्या रंजक आणखीन बऱ्याचशा कथा आणि गाणी आपण ऐकणारच आहोत. आज पूर्ण माहोल जो आहे किशोरमयी होणार आहे असं म्हणता येईल. आणि त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचं नाव आभास कुमार ठेवण्यात आलं होतं. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते आणि आई गौरी देवी या एका श्रीमंत घराण्यातील होत्या. किशोर कुमार आपल्या भावंडात सर्वात लहान होते. इतर भावंड अशोक कुमार, सती देवी आणि अनुप कुमार. तर बॉलिवूडची सुरुवात त्यांची झाली होती तेव्हा बॉम्बे टॉकीजमध्ये. ते समूह गायक म्हणून काम करत होते. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट, जसं की मी म्हटलं की शिकारी, आणि अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना जिद्दी या चित्रपटासाठी गाण्याची पहिली संधी दिली होती. तर मरने की दुआए क्यों मांगू यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बऱ्याच संधी मिळाल्या. 1949 त्यांनी मुंबईत राहण्याचं निश्चित केलं होतं. आणि तिथून पुढे जो किशोरदांचा प्रवास हा झालाय तो आपण सांगणारच आहोत. त्यांची सर्वच गाणी आज जी त्यांचे जे पैलू आहेत गाण्यांमधले हे सर्वच आज आपण आपल्या कार्यक्रमातून जाणून घेणारच आहोत. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. आज सगळ्याच ढंगाची, सगळ्याच धाटणीतली गाणी आज आपण किशोरदांबद्दल देणारच आहोत. तर व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती सर्व श्रोतांचं स्वागत करते. 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही आज किशोरदांची गाणी ऐकणार आहोत आजच्या आपल्या व्हॉट्सअप कार्यक्रमामध्ये. तर त्यांचे जेवढे काही सुपरहिट, लाजवाब अशी गाणी जी आहेत ती आज आपण ऐकणार आहोत. सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. आणि पहिली फरमाईश पाहूयात कोणाकोणाची फरमाईश आज पूर्ण होणार आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला देखील, त्यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर आज नक्कीच सांगू शकताय. त्याचबरोबर काय म्हणतात की काही कहाण्या असतील की तुम्हाला त्यांच्याबद्दल काही वाटतं तर ते देखील तुम्ही आज मला पाठवू शकताय. आणि त्याचबरोबर
किशोरांच्या भूमिकेबद्दल तुम्ही सांगू शकताय, त्याचबरोबर त्यांचे गायन कोणतं आवडतं, हे गाणं मला का आवडलं होतं हे देखील तुम्ही आज सांगू शकताय. तसं पाहायला गेलं तर त्यांनी ऍक्टिंग देखील तेवढीच सुंदर केली आहे आणि खरं तर त्यांची गाणी, त्यांचा आवाज आपल्यासाठी एक अविभाज्य घटक आहे म्हणता येईल. स्वरांचा जादूगार, हृदयांचा सम्राट किशोर कुमार यांची 97 त्यांचा बर्थडे आहे. खरं तर ते गाणी ऐकत असताना असं वाटतच नाहीत की किशोर कुमार आपल्यासोबत नाही आहेत, ते सतत आपल्यासोबत असल्यासारखेच वाटतात. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. बरेच श्रोते लाईव्ह आलेले आहेत आणि बऱ्याच श्रोत्यांनी फरमाईशमध्ये गाणी देखील किशोरदांची पाठवलेली आहेत. तर आज पूर्ण जो व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम आहे तो आपण घेणार आहोत किशोरदांच्या गीतांवरती. आणि आजचा किशोर मैन हा कार्यक्रम करूयात आणि इंटरेस्टिंग बनवायचा आहे. तो तुम्ही त्याचबरोबर ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी काल झाल्या असतील अशा श्रोत्यांनी देखील 4 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे. आज फक्त किशोर मई हा कार्यक्रम होणार आहे. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला, पाहूयात पहिली फरमाईश कोणाची आलेली आहे. तर ऐकूयात पहिली फरमाईश. जसं की त्यांचे आपण चित्रपट पाहिले तर अरबाज खान यांचा देखील आज बर्थडे आहे. तसंच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा देखील आज बर्थडे आहे. म्हणजे त्यांचं तात्या विंचू हा अतिशय भूमिका गाजलेली तात्या विंचू जी, राईट, दशा अवतार हा चित्रपट त्यांचा, राईट, आठवले. आणि राजेश खन्नासाठी किशोरदांनी गाणी गायलेली आहेत. तसंच बिग बींसाठी जितेंद्र, देवानंद, विनोद मेहरा, विनोद खन्ना, ऋषी कपूर, शशी कपूर, सनी देओल, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी देखील त्यांनी गाणं गायलेलं आहे. सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला आपल्या किशोरदांच्या या किशोर मईन आवाजाने. आज सेलिब्रेट करूयात त्यांना, म्हणजेच द ग्रेट स्वरांचा जादूगार ज्यांना म्हटलं जातं अशा किशोरदांचा बर्थडे आहे. तो सेलिब्रेट करणार मस्तपैकी.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि सुरुवात केलेली आहे व्हॉट्सअप फरमाईशला सुंदर अशा गाण्यांनी आणि पडोसन, पुढची फरमाईश पडोसन या चित्रपटातील गीतासाठी. आणि त्यामध्ये किशोरदांनी स्वतः ऍक्टिंग केलेली आहे, सर्वांनाच माहिती आहे. सायरा बानू आहेत, सुनील दत्त आहेत आणि किशोरदांना एक वेगळी भूमिका घेऊन त्यांनी या चित्रपटामध्ये देखील ते आपल्याला दिसले होते. आणि खूप कॉमेडी असं चित्रपट आहे आणि खूप सुंदर असं हे देखील गीत आहे, म्हणजे त्यातली सर्वच गीतं छान आहेत, चित्रपट देखील तेवढाच गोड आहे. तर किशोरदांचं यामध्ये देखील एक वेगळा ऑरा दिसला होता, अगदी म्हणजे पान खाणारा माणूस त्याची ऍक्टिंग त्यांनी केली होती, कंटिन्यू पान खाणारा. आणि ते पान खाताना देखील त्यांची एक वेगळी स्टाईल दाखवलेली आहे पडोसन या चित्रपटात. तर हे गीत देखील त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे. तर हे गीत ऐकायचं आहे अविनाश चंदनपाठ, जयश्री चंदनपाठ, श्रेयस चंदनपाठ, मुकाम पोस्ट.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि खरं तर यानंतर आपण म्हणजे त्यांचे वेगवेगळे फ्लेवर्स ऐकणार आहोत, त्यांची विविध गीतं ऐकणार आहोत. तीस तीस न गीतं देता एकदम वेगळ्या धाटणीची त्यांची गीतं आहेत, ती देखील आपण गीतं ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळेच रंग आज त्यांचे किशोर मैन करून जाणार आहोत आजचा व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम. तर पुढची फरमाईश घेऊया, आर्डीन सोबतचं म्युझिक आहे, आनंद बक्षी यांचं गीत आहे आणि किशोरदांचा आवाज चित्रपट आहे अलग अलग. आणि हे गीत ऐकायचं आहे ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिर राही, मेहराज जहां, आझाद नगर, लक्सर, हरिद्वार, उत्तराखंड येथून आपले श्रोते आहेत नियमित, तर त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तर अशाच फ्लेवर्स सोबत किशोरमयी होऊयात, पुन्हा एकदा किशोरदांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात.

वेलकम बैक आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हाट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. ढगाळचं वातावरण धाराशिव मध्ये ढग आलेले आहेत, काही ठिकाणी सरी बरसत आहेत अगदी थोड्या थोड्याशा, तर कुठे कुठे पाऊस चालू आहे. आणि आज आपण किशोर मईन व्हॉट्सअप करणार आहोत, कारण की व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात आज आपण सेलिब्रेट करतोय किशोरदांचा बर्थडे. तर पुढची फरमाईश घेऊयात राहुल नगर अमरावती येथून सिद्धार्थ गोंडाने, अर्चना गोंडाने, हिरामन शेंडे, किशोर धनाडे, हिम्मतराव शुंगारे, राजेंद्र गुप्ता, दीपक कुऱ्हाडे यांची. तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे पुन्हा एकदा वेगळा फ्लेवर घेऊन बप्पीदांसोबत हे गाणं त्यांनी केलंय. आणि प्रेम प्रतीक या चित्रपटात हे सुंदर असं गीत आहे, तर तेच गीत आत्ता त्यांनी पाठवलंय. तर ऐकूयात राहुल नगर अमरावती येथून आपले नियमित श्रोते गोंडाने फॅमिली यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात आणि वेगळ्या फ्लेवर्सची आज आपण गाणी ऐकणार आहोत किशोरांच्या आवाजातील. आज त्यांचा हा प्रवास आणि आपल्या पण त्यांच्याबद्दल काही वाटत असेल तर तुम्ही आज मला पाठवू शकता. वन ऑफ माय फेवरेट किशोरदा हे सिंगर आहेत आणि म्हणजे मला तर वाटतं आपल्या प्रत्येकांमध्ये जे गाणी ऐकणारी लोक आहेत अशांना किशोरदा आवडतात म्हणजे आवडतातच. किती किती प्रकारचे त्यांनी व्हॉइस टोन काढलेले आहेत आणि अगदी झोपून सुद्धा त्यांनी गाणी काही काही रेकॉर्ड केलेली आहेत की मूड नसताना झोपलेत आणि तसंच रेकॉर्ड केलेलं आहे तर ते गाणी सुद्धा सुपर डुपर हिट ठरलेली आहेत. अशी बरीशी गाणी आहेत त्यांची पण पुढची देखील एक फरमाईश घेऊयात अशा सुंदर अशा गीतासाठी. किशोरदा आणि सॉरी हां किशोरदा आणि आशा भोसले यांच्या आवाजात हे सुंदर असं गीत आहे हिम्मतवाला हा चित्रपट. तर श्रोते आहेत भगवान देशमुख मुक्काम करडा तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून आपला नियमित श्रोत आहेत. सर्वप्रथम किशोरदांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही शेतामध्ये खुरपणीचं काम करत आहोत आणि आपला रेडिओ देण्याचा व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रम ऐकत आहोत. आम्हाला आज गीत ऐकायचं आहे हिम्मतवाला या चित्रपटातील. माझ्यासोबत देशमुख त्या देशमुख मिसेस ओके सौ जया देशमुख आणि दीपाली देशमुख आमची खुरपणीचं काम चालू आहे अशा आशा करतो आज फरमाईश नक्कीच पूर्ण कराल. तर नक्की सर सुंदर असं गीत आहे सुपर डुपर हिट ठरलेलं हे देखील गीत आहे किशोरदांचं. आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात भगवान देशमुख सर आणि देशमुख फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

अशा अवलिया कलाकारांना आपण भेटतोय, त्यांची गाणी ऐकतोय, सगळीच गाणी ती आपल्या आवडत असतात त्यांची. काय माहिती तो माणूस एवढा का ग्रेट झालाय की हृदयात इतका बसला ना तो, की त्याचा आवाज हा कुठेही जरी ऐकला अपसूक आपल्या तोंडामध्ये त्यांची गीतं ही रेंगाळतात. तर पुढची फरमाईश अशीच, शराब या चित्रपटामधील देखील सुपर ब्लॉक बस्टर ठरलेली गाणी आहेत आणि एक से बढकर एक त्यात देखील गाणी आहेत. आणि बिग बींना तर एवढा सूट करणारा त्यांचा आवाज आहे की त्या असं वाटतं की किशोरदांच्या ऐवजी ते बिग बीस गाणं म्हणतात. किंवा राजेश खन्ना यांना देखील खूप सुटेबल असा आवाज त्यांचा झाला होता. तसं पाहायला गेलं तर जास्त गाणी खरं तर किशोरदा, बिग बी, अमिताभ बच्चन यांच्यासोबतच त्यांचे जास्त आहेत. आणि त्यांचंच आता शराबी या चित्रपटातील आता गाणं जे आलेलं आहे सर्वांचं फेवरेटच आहे शराबी या चित्रपटातील. आणि श्रोते आहेत आपले नियमित श्रोते आहेत सचिन मोकाचे सर, बँक कॉलनी धाराशिव येथून. ते म्हणतात, काळानुरूप बदल स्वीकारत नव्या युगात प्रगतीने ही गरुड भरारी खरोखरच कौतुकास्पद आहे असं त्यांनी पाठवलंय. सर एकच वाक्य लिहितात माझ्याबद्दल, जर वेळेस वेगळं वाक्य लिहितात. काळानुरूप बदल स्वीकारत नव्या युगात प्रगतीने ही गरुड भरारी खरोखरच कौतुकास्पद आहे. थँक्यू सो मच सर. हे असंच प्रेम करत रहा, ऐकत रहा आणि आनंदी रहा. तर जसं की मी नेहमी सांगते की कुठे अँकरिंग असेल तरी तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकताय. अँकरिंग विथ सिंगिंग मी दोन्हीही करते, त्यामुळे इतर कुठेही कार्यक्रम असतील तर तुम्ही आपल्या रेडिओ तरुणासोबत कॉन्टॅक्ट करू शकताय. याच नंबरवरती तुम्ही मला मेसेज करायचा आहे कुठे कार्यक्रम असेल तर. आणि नक्कीच माझी तिथे देखील तुम्हाला अशी छाप वेगळ्या प्रकारची दिसून येईल. तर पुढची फरमाईश शराबी या चित्रपटातील ज्या सुरुवात होते मीन अशाच गीताने, चला ऐकूयात शराबी या चित्रपटातील सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

1:43 आणि भन्नाट गाणी किशोरदांची येतात, म्हणजे उडत्या चालीची गाणी आणि त्यांची खूप गाजलेली आहे. तशीच सॅड सॉंग असतील किंवा रोमॅन्टिक गीतं असतील ती देखील खूप गाजलीत. पण किशोरदांचं एक मराठीतील गाणं खूप गाजलेलं आहे. मराठीतील दोन गाणी, तीन गाणी आहेत आय थिंक सो, तर मला जी माहिती आहेत दोन, एक आहे मराठीतलं ते एकदम स्टार्टिंगवालं गायलेलं ती मला लक्षात नाही आहे सध्या, पण दोन गाणी जी म्हणजे अश्विनी आहे ना जे की आजकाल डी जेवरती फार ऐकायला भेटतं, स्टार्ट त्यांनी होते. आणि तसंच दुसरं एक गीत आहे ते म्हणजे माझा पती करोडपती या चित्रपटातील, आत्ता पटकन आठवत नाही आहे, तुम्हाला आठवलं तर नक्की सांगा मला. पण त्यातलंच अश्विनी आहे ना हे गीत आलेलं आहे आज. आणि किशोरदांचं मराठीतलं हे एव्हरग्रीन ब्लॉकबस्टर ठरलेलं गीत आहे. किशोर कुमार मराठीतला मराठी सिनेमात प्रथमच असं जेव्हा म्हणत होते, पण त्याआधी देखील किशोरदांनी हे गाणं मराठीमध्ये गायलेली आहेत. तर असं हे ब्लॉकबस्टर गीत गायचं ऐकायचं आहे. सॉरी, आपले श्रोते आहेत अजिंक्य बारगजे कोल्हापूर येथून, तर ते म्हणतायत की गाणं थोडंसं गुणगुणून दाखवा असं म्हणतात. आता गुणगुणून दाखवायचं म्हणजे किशोरदांना कसं मॅच होणार माझा आवाज आता, पण ट्राय करते पहा जमतंय का. त्याच्यातलं लेडीज व्हॉइस आहे अश्विनीमध्ये की

रे तू ये साजण विसर झाले गेले सख्या रे शरण आले राया तुला रे विसर झाले गेले सख्या रे शरण आले राया तुला रे। आणि मग ते प्रिय जगू कसा तुझा विना मी राणी ग कशी ही जिंदगी ताणी बाणी ग। चला आनंद घेऊया सुंदर अशा गीताचा।

दुपारचे 1:51 आणि व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतर जाऊयात हाफ तिकीटकडे आणि यामध्ये तर एक वेगळाच अंदाज आपल्याला किशोरदांच्या आवाजाचा पाहायला भेटतो, ऐकायला भेटतो असं म्हणायला येईल. आणि हे गीत पाठवलं आहे असलगाव बाजार येथून राजू माठे, गजानन माठे, संजय माठे, ज्ञानेश्वर माठे शेगाव येथून आहेत आणि संतोष यस काळे असं त्यांनी पाठवलेलं आहे. तर नक्की सर आज तुमची फरमाईश पूर्ण करते, त्यांची पण फरमाईश घेत चला असं त्यांनी सांगितलं, तर आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते सर. ऐकून माठे परिवार यांनी ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश जी पाठवली आहे, खूप गाजलं मध्ये. जेव्हा हे गीत कोणाच्या लक्षात नव्हतं आलं पण मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये ठरलं होतं गीत, एक कॉमेडी सॉन्ग, किशोरदांचा वेगळा अंदाज, एक वेगळी आवाजाची लहेजा या गाण्यात देखील आपल्याला पाहायला भेटते. ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

0: चाहूंगी शोर बचाओ ओ मुए ओ मुर्गे ओ कौवे, पीछे पीछे आते हो क्यों दिल के चोर, मान जाओ वरना मचाऊंगी शोर।
1: पहले तो बांधी निगाहों की डोर, अब हमसे कहती हो चल पीछा छोड़, ओ गोरी ओ नटखट ओ खटपट ओ पनघट ओ झटपट। पहले तो बांधी निगाहों की डोर, अब हमसे कहती हो चल पीछा छोड़,
0: तोरे नैना ओ मीठे बहना, ओ तोरे नैना हाय हाय मीठे बहना हाय हाय। मुझको बना गए बावरिया, आके सीधी लगी दिल पे जैसे खतरिया, ओ संवरिया हाय हाय ओ तेरी तिरछी नजरिया,
1: ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया, ओ गुजरिया होय होय ओ जाने सारी नगरिया।
0: आके सीधी लगी दिल पे जैसे कतरिया, ओ सवरिया
1: ओ गुजरिया
0: ओ सवरिया
1: ओ गुजरिया
0: ओ सवरिया।
2: हे असं काहीतरी कॉमेडीमध्येच करतात, वेगळाच आलाप घेतात, वेगळीच आवाज ते काढत होते आणि त्यांची लोकप्रियता मग परत वेड्यासारखी वाढायची। आणि तसं पाहायला गेलं तर किशोरदांची जी रोमॅन्टिक गाणी आहेत त्यामध्ये देखील बरीचशी गीतं आपल्याला फार आवडतात, त्यामध्ये अजनबी या चित्रपटातील जे गीत आहे खूप लोकप्रिय आहे आणि हेच गीत ऐकायचं आहे। श्रोते आहेत आपले विकास लोंढे दादा, तर आज ते काय म्हणतात ऐकूया, त्यांच्या आवाजामध्ये त्यांनी व्हॉइस पाठवला आहे।
3: हाय प्रगतीताई नमस्ते, मी तुमचा कायमचा रेडिओ तेरणावर मनापासून प्रेम करणारा श्रोता विकास लोंढे, मुक्काम पोस्ट हिंगणगाव तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली। ताई आज दिवस प्रत्येक संगीतप्रेमीच्या हृदयात वेगळीच भावना जपणारा आहे, कारण आज स्वरांचा जादूगार आपल्या अद्वितीय आवाजाने कोट्यवधी रसिकांच्या मनावर कायमचे राज्य करणारे महान गायक किशोर कुमार यांच्या जयंती आहे। या पवित्र दिवशी त्यांच्या माझ्याकडून विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली। किशोरदाचं नाव घेतलं की मनात नकळत एक सुरेल मैफिल रंगू लागते। त्यांच्या आवाजात प्रेमाची कोमलता होती, विरहाची वेदना होती, आनंदाचा उत्साह होता आणि जीवनात जगण्याची उमेदही होती। म्हणूनच आजही त्यांची गाणी ऐकली की वेळ जणू थांबते, मन भूतकाळात हरवून जाते आणि चेहऱ्यावर नकळत एक गोड हास्य उमटते। प्रगतीताई तुमच्या मधुर आपुलकीचा आणि मनाला स्पर्श करणाऱ्या आवाजात जेव्हा एखादी प्रमाईश ऐकायला मिळते त्या गाण्याची मजाच काही वेगळीच असते। म्हणूनच आजची या खास प्रसंगी माझ्याकडून आणि माझ्यासारख्या असंख्य संगीत प्रेमी श्रोत्याकडून एक छोटीशी विनंती आहे, कृपया किशोरदासच्या अमर आवाजातील एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई या सदाबार सदैव ताजतवानं राहिलेलं गीत आजच्या पैंपलीत नक्की ऐकावं। हे गाणं सुरू होताच अनेकांच्या मनात जुन्या आठवणींची दार उघडतील, काही चेहरे हसतील तर काही डोळे नकळत ओलावतील, हाच तर खरा संगीताचा जादूई स्पर्श आहे। ताई तुमच्यामुळे प्रत्येक आठवड्यात आमच्या आयुष्यात संगीताची एक सुंदर संध्याकाळ फुलते। तुमचं प्रेमळ निवेदन, श्रोत्यांनी असलेली आपुलकी जनात आणि प्रत्येक फरमाईश सादरीकरणाची तुमची खास शैली मनाला नेहमीच भावते। देव करो तुमच्या या सुरेल प्रवासात असाच अखंड सुरू राहो आणि तुमच्या आवाजातून अशीच गाण्याची मेजवानी आम्हा सर्वांना मिळत राहो। पुन्हा एकदा महान गायक किशोरदा विनम्र आणि अभिवादन आणि तुमच्या सहरेडूतेनाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद ताई।

आपण एक आहात रेडिओ उतरणं 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आर जे प्रगती आहेच आपल्यासोबत. तसं पाहायला गेलं वैयक्तिक जीवन जे राहिलं किशोरदांचं, खरं तर त्यांचं 4 वेळेस लग्न झालं आहे. त्यांची पहिली पत्नी होती रुमा गुहा आणि त्यांना रुमा घोष असं त्यांना म्हटलं जायचं. नंतर त्याच्यानंतर दुसरी पत्नी अभिनेत्री मधुबाला ह्या होत्या आणि चलती का नाम गाडी यासारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्या दोघांनी काम केलं आहे. आणि त्यांचा विवाह देखील 1961 साली झाला. मधुबाला दोघांनी कोर्टामध्ये लग्न केलं होतं असं सांगण्यात येतं. आणि नंतर 1980 साली लीना चंदावरकर यांच्याशी त्यांनी लग्न केलं. आणि अमित कुमार म्हणजे रुमापासून ज्या पहिल्या पत्नी होत्या त्यांच्यापासूनचे जे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत, अमित कुमार हे त्यांचा मुलगा आहे. सुमित कुमार हे दोन अपत्य आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर दिग्दर्शक एम व्ही रमण यांच्या 5000 थकल्यामुळे भाईच्या सेटवर किशोर कुमारनी अभिनय करण्यास नकार दिला होता. आणि अशोक कुमारने त्यांना काम करण्याचं समजवलं होतं, पण जेव्हा शूटिंग सुरू झाली तेव्हा किशोर कुमार काही वेगात चालत गेले आणि म्हणाले 5000 रुपये आणि एक छोटीशी मारहाणी केली. स्टेजच्या शेवटी पोहोचल्यानंतर त्यांनी स्टुडिओ सोडला होता. आणि दुसऱ्या प्रसंगी जेव्हा निर्माता आर सी तलवारनी वारंवार आठवण करून देऊन थकीत रक्कम भरली नाही, हे तलवार मला माझे 8000 रुपये द्या, अशी घोषणा किशोर कुमार हे दररोज सकाळी तलवार यांच्या घरी करत होते. आणि तसं पाहायला गेलं तर खरं तर आनंद 1971 हा चित्रपट किशोर कुमार आणि महमूद अली मुख्य भूमिकेत असणार होता, पण या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना किशोर कुमारांशी या प्रोजेक्टची चर्चा करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र किशोर कुमारांच्या घरी गेले असता गैरसमज झाल्यामुळे किशोर कुमारांच्या द्वारपालांनी त्यांना सांगितलं की बंगाली माणसाने आयोजित केलेल्या स्टेज शोवर किशोर कुमार मोबदला मिळत नव्हता असं काहीतरी त्यांची घटना त्यांनी सांगितली होती. आणि मग त्याच्या पुढे बऱ्याचशा अभिनेत्यांसाठी महमूद खरं तर आनंदमध्ये आपल्याला दिसतात की राजेश खन्ना आणि बिग बी यांचीही सुपरहिट ठरलेला चित्रपट तो देखील आणि वेगळी भूमिका त्यामध्ये देखील आपण पाहिली होती. आणि गीतं देखील सर्वांनाच प्रेरित करणारी ठरली. आनंद या चित्रपटातील किशोरदांनीच गायलेली गीतं आहेत ते. आणि तसं पाहिले तर आपण त्यांचे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये लडकी, नोकरी, बाप रे बाप, पैसा हाय पैसा, नई दिल्ली, परत नया अंदाज, भागम भाग, भाई भाई, आशा, चलती का नाम गाडी, दिल्ली का ठग, जलसाज, बॉम्बे का चोर, चाचा जिंदाबाद, मन मौजी, झुमरू, परत गंगा की लहन, हम सब उस्ताद है, हाली दिल प्यार की जाय, हाली दिल प्यार किए जाय आणि पडोसन या चित्रपटांचा समावेश करावाच लागेल. तर जे की आपण आत्ताच ऐकलं की हा किसी दे लगी मेरे दिल पे लगा दिया ओ सावरिया, हाफ तिकीट या चित्रपटातलं हे संगीत दिग्दर्शक सलील चौधरी यांच्या मनामध्ये युगुल गीत हे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायला हवं होतं, पण ते स्वतःच गाऊन हे अजरामर गाणं किशोरदांनी केलंय. तर असे किशोर कुमार अवलिया होते. त्यांचे बरेचसे आणखीन गाणी देखील आहेत. त्यातलंच आता पुढचं देखील गीत आहे ते तोहफा या चित्रपटातील आहे. आशा भोसले आणि किशोरदांच्या आवाजातील सुंदर असं हे देखील गीत आहे. आणि हे गीत ऐकायचं आहे बेलगाव तहसील मेहकर जिल्हा बुलढाणा येथून आपले नियमित श्रोते आहेत सतीश वानखेडे सर यांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकवत सतीश वानखेडे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअपवर माईज गाणी या कार्यक्रमात आपण आनंद घेत आहोत. किशोरमयीन गाण्यांचा, किशोर त्यांच्या एव्हरग्रीन गाण्यांचा, तर पुढचं देखील असंच एव्हरग्रीन गाणं राहिलेलं आहे. ते म्हणजे के फक घुंगरू बजे मेरा नाचे थी पर हम बैठे बिन घुंगरू के पग घुंगरू बाजी. आणि हे गाणं खूप वेळा गायल्यानंतरही जमत नव्हतं. अमिताभ बच्चन आणि किशोर कुमार यांचं कॉम्बिनेशन असणारं हे गीत आहे आणि त्यांनी हार न म्हणता हे गीत गाऊन दाखवलं असं त्यांनी सांगितलंय. ही गोष्ट मला अमित नारायण लोंढे सरांनी, तर जे आहेत वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरातून, तर हेच गीत ऐकायचं आहे त्यांना. ऐकवत अमित नारायण सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश आणि खूप सुंदर अशी माहिती सांगितली सर, त्याबद्दल खूप आभारी आहे.

Yeah.

आता सगळी अशी गाणी ऐकली त्यामध्ये एक जे गीत खूप लोकप्रिय ठरलं, हार्ट ब्रेक सॉन्ग असं म्हटलं जातं आजच्या जनरेशनमध्ये, पण ते गीत देखील इतकं ट्रेंडिंग ठरलं होतं. किशोरदांच्या आवाजातील मिस्टर एक्स इन बॉम्बे हा चित्रपट होता आणि हेच गीत ऐकायचं आहे रवींद्र अनाप अहिल्यानगर. मला रेडिओ तेरणा ऐकायला खूप छान वाटतं, कार्यक्रम खूप छान सादर करतात, आपला आवाज खूप गोड आहे, तसंच कार्यक्रमामध्ये जे वेगवेगळी गाणी ऐकायला भेटतात ती मला खूप छान वाटतात. तर पुढील गीत घ्याल अशी आशा करतो असं म्हणतात सर, कधीतरीच फरमाईश पाठवत असतात. तर ऐकवत रवींद्र अनाप सर अहिल्यानगर इथून यांची ही व्हॉट्सअप फरमाईश आणि पुन्हा एकदा एक वेगळा जोन, वेगळा आवाज, एक सॅडवाला आवाज किशोरदांच्या आवाजातील, पण गाणं मात्र एव्हरग्रीन. ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

असंच पुढचं देखील गीत आहे जे खूप लोकप्रिय आहे आणि मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील हे देखील असंच खूप जवळीक साधणारंच गाणं आहे जे खूप सर्वांना आवडतं. तर ते गीत ऐकायचं आहे गणेश. गणेश सर तुमचं नाव काय लिहिलंय तिथे वरती? काहीतरी वेगळंच लिहिलंय. तर ते म्हणतात आदरणीय स्वर सम्राधणी. ओ माय गॉड, आर जे प्रगती मॅडम, आपण तेरणा रेडिओच्या सुपरस्टार निवेदिका आहेत, आपल्या आवाजात ते आहे असं म्हणतात. थँक्यू सो मच सर, खूप थँक्यू. आवाजात जादू आहे असं म्हणतात. थँक्यू सो मच सर, हे खूपच झालं. तर ते म्हणतात हे गीत आमच्या साहेबांना आवडतं आणि साहेबांचं नाव आहे संजीव कुमार बनसकर. असं आहे का सर? बनसकरच आहे, जर चुकलं असेल तर प्लीज माफ करा. आणि त्यांचे मित्र आहेत खंडू घोडके, धाराशिव, अतुल सामाले टाकळी यांना पण हे गीत ऐकायचं आहे. प्रमोद शहाणे परभणी येथून. तर नक्कीच सर, प्रमोद सर थँक्यू सो मच सर, खूप मोठी पदवी दिलीत सर तुम्ही. आता खूपच मोठं वाटायला लागलं मला आता की एवढं मोठं असं ओझं वाटलं. इतका एकतर एवढं आदरणीय स्वरसम्राज्ञ आणि आर जी प्रगती मॅडम असं म्हटलं म्हणून. पण थँक्यू सो मच सर, असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा. आणि जे गीत आहे खरं तर किशोरदांच्या आवाजातील आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील देखील हे सुंदर असं गीत आहे. त्यातलं एक कडवं मला देखील फार आवडतं की

ऐकूयात आपले जे श्रोते आहेत. बाज बऱ्याच दिवसानंतर सोरांनी फरमाईश पाठवली आहे प्रमोद शहाणे सर परभणी येथून, आणि त्यांचे जे सर आहेत संजीव सर आणि तसंच खंडू सर अतुल सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM. विविध पद्धतीची जी गाणी आहेत त्यांची, म्हटलेली त्यांनी, अगदी सॅड असतील, उडत्या चालीची असतील, रोमॅन्टिक असतील, काहीतरी वेगळाच फील देऊन जाणारी गीतं आहेत. जीवनाला संदर्भ, जीवनाचा अर्थ सांगणारी देखील त्यांची गीतं आहेत. पण तत्पूर्वी एक गीत आलं, माझ्या फेवरेट चॉकलेट बॉयचं गाणं आहे आणि किशोरदांच्या आवाजातील ते गीत आहे, देवानंद यांचं, म्हणजेच देवानंद. आणि ऐसे ना मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. ऐसे ना मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. असं म्हणत जिनतमान आणि देवानंद दिसतात पडद्यावरती. आणि हेच गीत ऐकायचं आहे, पहिल्यांदा फरमाईश पाठवतात. नमस्कार प्रगतीताई, मी रमेश भीमराव पवार, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पवार कॉम्प्लेक्स, लातूर. मी बऱ्याच दिवसापासून रेडिओ तेनाचे कार्यक्रम ऐकतो. रेडिओवरती सर्व गाणी सुंदर असतात. प्रगतीताई व्हॉट्सअप फरमाईशचं समालोचन फार सुंदर पद्धतीनं सादर करता. आज आम्हाला माझ्या वर्कशॉपमधील सर्व मुलांना एक गाणं ऐकायचं आहे. फरमाईश करते अक्षय आणि पंडित शिवानंद सुनील भाऊ, आणि त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे तर म्हणतात. आणि नवीन श्रोत आहे रमेश भीमराव पवार सर. नक्कीच सर, आपली फरमाईश पूर्ण करते, नक्कीच आनंद घ्या. आणि थँक्यू सो मच सर.

0: आता जाऊयात पान खायला. आता तुम्ही म्हणाल पान खायला का आता जायचंय. किशोरदांचं एक गाणं आठवतंय पानवालं, कोणतं आहे, डॉन या चित्रपटातील खाई के पान बना रसवाला. जे सुंदर असं गीत आणि चित्रीकरण आणि त्यावरती तो लागलेला आवाज, पान खाऊन म्हटलेलं हे गाणं आणि किशोर कुमारचं हे सुंदर गाणं ऐकायचं आहे. ते म्हणतायत, नमस्कार मॅडम, आज किशोर कुमार यांची सुंदर सुंदर गाणी ऐकाय मिळत आहेत, कार्यक्रम सुंदर सादर करत आहात आपण देखील. थँक्यू सो मच सर. आमच्या शेड्यूलमध्ये एक डॉनमधील गाणं ऐकायचं आहे, खाई के पान बनारसवाला. तर हे गाणं ऐकायचं आहे सुनील शिंदे, मुक्काम पोस्ट, जाम तालुका वाई येथून. धन्यवाद. तर थँक्यू सो मच सर. एक वाज सुनील सरांची व्हॉट्सअप फरमाईश आणि जाऊयात डॉनकडे.
1: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, हिरलो पान चबाए. आहा, अरे ऐसा झटका लगे जिया पे पुनर्जन्म हो जाए. ओ खई के पान बनारस वाला, ओ खई के पान बनारस वाला, खुली जाए बंद अकल का ताला. ओ खई के पान

हल्ला, खुली जाए बंद अकल का ताला।

एवरग्रीन गाणी ऐकतोत आपण किशोरदांच्या आवाजातील. आज बर्थडे आहे त्यानिमित्त त्यांची सर्वच गीतं आपण ऐकतोय. त्यामध्येच एक नवीन व्हर्जन आलं होतं सय्याराचं, आणि ओरिजिनल सय्यारापेक्षा जे किशोरदांच्या व्हॉइसमध्ये ए आय जनरेट केलं होतं त्यांनी, तर इतकं ते लोकप्रिय, म्हणजे ओरिजिनलपेक्षा किशोरदांच्या आवाजातील सय्यारा सॉन्ग हे लोकांना फार आवडलं होतं. तर हेच गीत आज पाठवलं आहे गणेश खलाटे, कांबळेश्वर फलटण जिल्हा सातारा. आज ग्रेट गायक किशोरदा यांचा जन्मदिवस यानिमित्त मला सय्यारा हे गीत ऐकायचं आहे, आणि गाणं पाठवताना हे गाणं प्ले होईल अशी आशा व्यक्त करतो, कारण मागील माझ्या दोन फरमाईशी प्ले होणे बाकी होते. काही हरकत नाही, पण आम्ही फलटणकर आणि त्यातल्या त्यात अस्सल सातारी, आम्ही फार प्रेम आमचं रेडिओ तेरण्यावर आणि गोड आवाजाच्या आर जे प्रगतीताईंवर करतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. खूप छान, आणि सॉरी देखील म्हणते, गेल्या वेळेस तुमची फरमाईश मला पूर्ण नाही करता आली, तर आज मात्र नक्की फरमाईश पूर्ण करते आज नक्कीच. आणि साताऱ्यावरती आमचं देखील प्रेम आहे, जो निसर्ग नेहमी सर प्रकाश बोबडे सर पाठवत असतात, व्हिडिओ करून पाठवत असतात, सातारा दाखवत असतात मला, तर अशा अस्सल सातारीकर जे आहेत गणेश सर यांची व्हॉट्सअप फरमाईश ऐकूयात आणि आनंद घेऊयात. पुन्हा एकदा सय्याराच्या त्या ऑरामध्ये जाऊयात.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेस आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर आपले आणखीन एक साताऱ्याचे श्रोते आहेत जे कधी कधी फरमाईश पाठवत असतात, तर ते आता लाईव्ह ऐकत होते. आता बरेच दिवस झाले त्यांनी मेसेज नाही केला परत. तर मला कसं समजणार की सर लाईव्ह ऐकतात? तर मला सांगतात की आम्ही पण आहोत साताऱ्याकर असं सांगा म्हणतायत महेंद्र कुमार चव्हाण सर, राजधानी सातारा असं नियमित श्रोते आहेत ते देखील, पण कधीतरी ते देखील फरमाईश पाठवत असतात. तर नक्की सर महेंद्र कुमार चव्हाण सर ते देखील साताऱ्याचे आहेत. तर पुढची फरमाईश आहे, ते गीत आहे म्हणजे आपण कसं जन्माला येतो तेव्हा काय करतो, रडतो आणि मग हसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर कहलाएगा, असं म्हणत हे गीत दादांनी गायलेलं आहे किशोरदांनी. आणि अंजन यांचं गीत आहे, कल्याणजी आनंदजी यांचं म्युझिक आहे. तर हे गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत अर्णी अमराईपुरा येथून, नंदकुमार शिवरामवार, रीनाताई शिवरामवार, सार्थक शिवरामवार, अथर्व शिवरामवार. तर आणखीन हेच गाणं डेडिकेट केलं आहे मी खरं तर. आपले श्रोते आहेत ते म्हणजे आदित्य उद्योग समूहाचे मालक, कमी वयातच व्यवसायात प्रगती करणारे, अभ्यास सोडून कोणतेही छंद जोपासणारे, खोडकर हुशार चतुर, कोणतीही कला अंगात असणारे माझे सुपुत्र आदित्य अशोक शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आदित्य तुम्हाला रेडिओ तिरडाकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा देते. नक्कीच मोठे व्हा आणि आणखीन मोठे बिझनेसमॅन व्हा असं मी सांगते. आणि तसंच आणखीन एक आपले श्रोते आहेत राजेश चव्हाळे कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथून आपले श्रोते आहेत. ते म्हणतात आज आमच्या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा आणि सुंदर असं हे गीत त्यांनाच डेडिकेट करणार आहे सर. आशुतोष सर तुम्हाला देखील रेडिओ तेढाकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचे भावी जीवन सुखसमृद्धीचे भरभराटीचे जावो, त्यांना उदंड दीर्घायुष्य लाभो, विठ्ठल चरणी प्रार्थना असं त्यांनी पाठवलं आहे. तर सध्या ते कारखान्यातील ऑफिसमधील सर्व कर्मचारी एकत्र बसून हा कार्यक्रम ऑनलाईन एन्जॉय करत, क्या बात आहे, खूप छान. थँक्यू सो मच सर, खूप छान. आज बऱ्याच जणांचे बर्थडे आहे, त्यामध्ये सरांचा म्हणजे जे लोकप्रिय आमदार सर आहेत आशुतोष दादा काळे सर, आणि त्याचबरोबर आपले कमी वयात खूप लोकप्रिय झालेले असे व्यवसाय करणारे आपले जे आहेत आदित्य सर यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि खास ऐकूयात ही व्हॉट्सअप फरमाईश.

जुली या चित्रपटातील हे गीत आहे, पण किशोरदांसाठीच मला वाटतं हे गीत मी म्हणावं की त्या आवाजावरती त्या माणसावरती एवढं प्रेम येतं गाणं ऐकून की हे गाणं त्यांच्यासाठी डेडिकेट. पण हेच गीत ऐकायचं आहे. सोमवार टू सोमवार फरमाईश असते, त्यांची काल फरमाईश पूर्ण नाही झाली. पल्लवीताई कुंजे, मुक्काम पोस्ट, शिंदेवाडी, कवठे महाकाळ, जिल्हा सांगली. सोमवार टू सोमवार फरमाईश कार्यक्रमासाठी माझी एक मनापासून फरमाईश घेऊन आली आहे. सर्वप्रथम आपल्या जादुई आवाजाने लाखो कोट्यावधी रसिकांच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारे महान गायक किशोर कुमार यांनी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केलंय. त्यांच्या स्वरांचं गारुड आजही प्रत्येकाच्या मनात तितकंच जिवंत आहे. प्रगतीताई, आज मला हे गीत ऐकायचं आहे, अजरामर गीत मनापासून ऐकायचं आहे. कधी कधी मनाला कोणाची ओढ का लागते, एखादी व्यक्ती सतत का आठवत राहते, तिच्या एका हसण्याने दिवस का उजळून निघतो, याचं उत्तर कोणाकडेच नसतं. प्रेम ही अशीच एक सुंदर भावना आहे, ती नकळत मनात फुलते आणि मग प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि प्रत्येक स्वप्नात तीच व्यक्ती सामावून जाते. अशा त्या निरागस, निस्वार्थ आणि हळव्या प्रेमाची सुंदर अनुभूती या गाण्यातील प्रत्येक शब्दातून मनाला स्पर्श करून जाते. म्हणूनच आजची ही माझी मनापासूनची फरमाईश, प्रगतीताई तुमच्या गोड, प्रेमळ आणि मनाला स्पर्श करणाऱ्या आवाज या गाण्याची गोडी आणखीन वाढेल याची खात्री आहे. म्हणूनच माझी छोटीशी फरमाईश, कृपया प्रेमाने स्वीकार करून आणि सदा बहार गीत आज नक्कीच ऐकवा. आणि खूप सुंदर असा कार्यक्रम असाच प्रत्येक सोमवारी माझ्या आयुष्यात आनंद, आपुलकी आणि संगीताचा सुगंध पसरवत राहावं असं म्हणतात. पण सॉरी ताई, मला काल घेता नाही आली फरमाईश. ऐकवात पल्लवी ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आणि 2 तासात किशोरदा कंप्लीट होणं शक्यच नाही आहे. आणि मी जेव्हा बिग स्टार शो देखील किशोरदांवरती करायचं ठरवलं होतं, 1 तासात 1.5 तासात होणारा किशोर कुमार नाही आहे, इतका तो मोठा आहे खरं तर. पण तसे तर 2 पार्ट करून करता येईल बिग स्टार शो त्यांचा, पण ह्या 2 तासात तर किशोरदांना ऐकणं किंवा त्यांची गाणं सगळीच आपल्याला घेता येणं शक्य नाही आहे. तरी देखील बरीचशी गीतं त्यांची घेतलीच आहेत मी. तर पुढची फरमाईश ऐकण्याआधी मगाशी अमित सरांनी एक मेसेज केला होता मला की डॉन या चित्रपटातील खाय के पान बनारसवाला हे गीत गाण्यासाठी किशोर कुमार यांनी बनारसमध्ये राहत असलेल्या लोकांचं निरीक्षण केलं, ते कशा पद्धतीनं पान खातात, कसे बोलतात या सर्वांचा आढावा घेतला आणि हे गीत गात असताना सुद्धा त्यांनी पान खाल्लं होतं. जसं की मला माहिती होतं की त्यांनी पान खाऊन हे गाणं म्हटलंय, तर त्या गाण्यातील बारीक बारीक गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करून हे गीत त्यांनी गायलं होतं. किशोर कुमार म्हटलं की मी स्वतः त्या ठिकाणी म्हणजे किशोर कुमार म्हटले होते की मी स्वतः त्या ठिकाणी बनारसमध्ये जाऊन जर गीत गायला गेलो तर चालेल का. तर यावरती त्यांचे साथीदार म्हटले की जर तुम्ही बनारसमध्ये हे गीत गाण्याकरता येणार आहात हे कळाले तर मला सर्व रस्ता ब्लॉक होईल आणि म्हणजे ब्लॉक करावा लागेल आणि भरपूर लोकांची गर्दी होईल आणि त्याचा जो काही भुर्दंड असेल तो मला द्यावा लागेल, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी गीत गा असं त्यांनी सांगितलं. क्या बात सर, थँक्यू सो मच सर ही गोष्ट शेअर केल्याबद्दल. आणि आता प्रकाश बोबडे सर म्हणतात की काय म्हणतात पहा आत्ता खायके पान बनारस ते चालले मी परत खायके पान बनारसवाला या गीताची फरमाईश केली होती सुनील शिंदे सरांनी, जे आहेत जाम किकली तालुका वाई जिल्हा सातारा. तर वाई हे शहर फार प्राचीन आहे. या शहरातून वाहणारी कृष्णा नदी कृष्णामाईचा उगम वाई तालुक्यात होतो आणि या कृष्णामाई नदीवर धोम आणि धोम बलकवडी धरण आहे. या धोम बलकवडी धरणाचे पाणी आमच्या फलटण तालुक्यात कॅनलद्वारे येतं म्हणतात. आणि या वाईमध्ये मराठी चित्रपट सिंगम, गंगाजल, दबंग, स्वदेश, चेन्नई एक्सप्रेस यासारख्या बऱ्याच चित्रपटांचं शूटिंग आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचं शूटिंग झालं. सर मला नक्कीच तुमच्याकडे तो व्हिडिओ असेल तर मला पाठवा की नेमकं काय आहे ते मला पाहायचं आहे. जिथे हे शूट झालं ना ते सर्व पाहायचं आहे मला. तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर नक्कीच पाठवा मला. तर आणि वाईपासून 20 किलोमीटर अंतरावरती गेल्यावर पंचगणी आणि महाबळेश्वर लागतं. नैसर्गिकदृष्ट्या खूप संपन्न तालुका आहे वाई. ओके सर, खूप छान अशी माहिती सांगितलीत. आणि महत्त्वाचं म्हणजे वाई शहरात गणपतीचं मंदिर आहे कृष्णाकाठी, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. गणपतीच्या पायाला कृष्णामाईचे पाणी लागते. क्या बात आहे, थँक्यू सो मच सर. मी म्हणायच्या आधी सरांनी मला मेसेज करून पाठवलंय, पण थँक्यू सो मच ही सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल. आणि पुढची फरमाईश ऐकवा श्रोतांच्या आवाजात. बरेच वेळ झालं, आपले नियमित श्रोते आहेत अकबर शेख सर, बरेच वेळ झाला ते देखील फरमाईशमध्ये वाट पाहतात, आणि रंगनाथ सर क्षीरसागर सर देखील. तर त्यांची मंगळवार टू मंगळवार फरमाईश असते, यानंतर त्यांचीच फरमाईश घेते. पण आता ऐकूयात अकबर शेख सरांची फरमाईश त्यांच्याच आवाजामध्ये.
1: रेडिओ टर्ना 94 FM ऐकणारे सर्व रसिक श्रोतांना इंदिरानगर वैरागवरून पिशव्याची व्यापारी अकबर शेख यांचा सप्रंग नमस्कार, सलाम आणि आदाब. आज पार्श्वगायक अभिनेता किशोर कुमार यांची आज वाढदिवस आहे. ते आज आपल्या दरम्यान नाही आहेत, तरी त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन 4 ऑगस्ट 1929 जन्मलेले खांडव्यामध्ये किशोर कुमार आणि दोन नंबर पार्श्वगायक आहेत आणि त्यांचे गाण्यामध्ये अंदाजे निराळे आहेत आणि नमुन्याचे गीत त्यांनी गायलेले आहेत. जसं लता मंगेशकर बरोबर, आशा भोसले बरोबर, मोहम्मद रफी बरोबर, सुलक्षणा पंडित बरोबर, प्रत्येक गायक कलाकार बरोबर, उषा मंगेशकर बरोबर गायलेली गीत आहेत त्यांचे. कोणत्या गायक कलाकार बरोबर गीत गायले नाहीत असं नाही म्हणून नाही. त्यांची आज वाढदिवसाच्या आमच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा देत आहोत. आणि आज आम्हाला गाणं ऐकायचं आहे कसोटी ह्या चित्रपटामधलं वाहू वाहू वाहू बोले गा तो हम सच बोलता है, मेरी एक नहानी है ओ बड़ी शहानी है. हे गाणं आहे, बारी अगदी सुंदर गाणं आहे कसोटी चित्रपटामधलं. मला कितीदा ऐकलं तर ऐकूच वाटतंय. आणि किशोर कुमार माझे प्रिय गायक आहेत, सरी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मला आज गाणं ऐकायचं आहे. इंदिरा नगर वैरागुरून पिशव्याचे एपारी अकबर शेख, मुन्ना बी शेख, आयशा शेख, अफसाना शेख, उमर शेख, अबू बकर शेख, आल्पिया शेख आणि आम्ही सर्व शेख परिवार आहेत. आणि आपल्याकडं भूममुळे आहेत, भगिंदरचं औषध मिळत आहे, माझे मित्र आहेत, गाणेगावचे समाधान काटे आहेत, रशीद इनामदार पानगावचे आहेत, आलूरचे इब्राहिम गौंडी, मोहम्मद आतार, वासिमचे हिरामण खेराडे, बरेच माझे मित्र आहेत. रेडिओ टेरना ऐकणारे सर्व श्रोत्यांना पण एक गीत चांगलं वाटेल आणि ऐकवायला मूड येईल. सर्वांनी किशोर कुमारचे गाणे पाठवावे ही विनंती आहे. आणि उद्या माझा बाजार असल्यामुळे आज व्हॉट्सअप गाणे मला ऐकायचं जरूर आहे, ऐकवावे. धन्यवाद.

पुढची फरमाईश घेवत मंगळवार टू मंगळवार ज्यांची फरमाईश असते असे रंगनाथ क्षीरसागर सर लातूर आपली तब्येत कशी आहे असं मला विचारतात सर छान आहे आता मला बरी वाटली कालपासून तुमचा आवाज ठणठणीत व्यवस्थित वाटला आजचा क्लासिक रेडिओ शो माझ्याकडून डबल पडला होता की काय असं वाटतं मला काल मी दिला होता सोमवारी आज पण सचिन पिळगावकर यांचा शो पडला का तर ओके खूप खूप छान होता मला वाटलं की मी वेगळा दिला आहे तर तो आवडला असं म्हणतायत त्यांची बंधेल असं काय लिहिलं बंधेलची अनमोल माहिती सांगितली धन्यवाद त्यांच्याबद्दलची अनमोल माहिती सांगितली ओके थँक्यू सर मंगळवार टू मंगळवार फरमाईश त्यांना आज गीत ऐकायचं आहे किशोरदा आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गेलपींचं म्युझिक आनंद बक्षी यांचं गीत त्यांच्यासोबत आहेत चतुराबाई सारिका विनोद रीती बाबूराव शिंदे व माझा मित्र परिवार असं त्यांनी सांगितलं किशोर कुमार असा एक अवलिया व्यक्ती होते एखाद्या गाण्याशी समरस होण्यासाठी तसेच वागायचे देखील पलकों की छाव में या चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी त्यांनी पोस्टमनचा पोशाख घालून सायकलवरून स्टुडिओमध्ये पोचले आणि डाकिया डाकलाय क्या बात है हे गाणं रेकॉर्ड केलं होतं क्या बात है म्हणजे किशोरदांचं कंपॅरिझन कोणा बाबतीतच होऊ शकत नाही आणि काय म्हणजे पाहा ना ते मला माहिती नव्हतं की पोस्टमनचं हे गाणं मी ऐकलंय पण तो वेशभूषा करून दादांनी ते गाणं गायलं क्या बात है थँक्यू सो मच सर एवढी सुंदर अशी माहिती तुम्ही सांगितलीत तर ऐकूयात रंगनाथ क्षीरसागर सरांची व्हॉट्सअप फरमाईश

जसं की मी म्हटलं की 2 तासात किशोरदा कंप्लीट होण्यासारखे नाही आहेत, त्यांची गाणी कंप्लीट होण्यासारखे नाही आहेत, आणि त्यांना सेलिब्रेट करणं देखील तेवढं 2 तासात माझ्याकडून इम्पॉसिबल आहे. तर आपले नियमित श्रोते जे आहेत ते सांगतायत, ताईसाहेब किशोर कुमार साहेबांनी राजेश खन्ना यांच्यासाठी आणि बिग बींसाठी गायलेली गाणी, दोन्ही हिरो सुपरस्टार झाले. किशोर कुमार यांचा वाढदिवस साजरा करून माझी प्रगतीताई आज सुपरस्टार झाली, क्या बात आहे. त्यांना दोनच आवाज आवडतात असे श्रोते आहेत आपले. आणि बरेच दिवस झाले सुनील सरांनी फरमाईश नाही पाठवली आहे, तर नेक्स्ट टाईम नक्कीच येईल त्यांची फरमाईश. पण त्यांनी 2 श्रोते मात्र जोडलेले आहेत आपल्याला, तर थँक्यू सो मच सर. आणि जाता जाता अंदाज या चित्रपटातील गीत किशोरदांवरती ते डेडिकेट करणारं असं गीत आहे, असा माणूस अवलिया चित्रपटसृष्टीत आला म्हणता येईल. अभिनय केला, गायन केलं, म्युझिक दिलं, दिग्दर्शक झाले असे गायक आहेत ते. आणि या अवलियाला रेडिओ तेरणाकडून शतशः नमन करते मी की त्यांच्यामुळे ही सृष्टी जी आहे ती एव्हरग्रीन कायम राहणार आहे, कारण की त्यांची गाणीच एवढी सुंदर आहेत की आपण ती सतत ऐकतो. कुठलाही वेळ काळ असू देत गाणं आपण त्यांचं न ऐकता राहू शकत नाहीत असे किशोरदा. आणि त्यांचा जो आवाज आहे तो कायम आपल्या स्मरणात राहणार आहे, हृदयावरती आपल्या अधिराज्य त्यांनी गाजवले आणि तेच राज्य गाजवणार देखील आहेत. तर जाता जाता त्यांच्यासाठीच जिंदगी एक सफर है सुहाना हे गीत नक्कीच ऐकूयात. आणि जाता जाता किशोरदांना विश यू व्हेरी हॅपी बर्थडे म्हणूयात, जिथे कुठे असतील किशोरदा पाहत असतील की त्यांना सेलिब्रेट. इतर देखील म्हणजे आपण यूट्यूबवरती पाहत असाल किंवा एखादे घरीच असं काहीतरी प्रोग्राम आयोजित करत असतात आणि त्यावेळेस बर्थडे करून किशोरदांची गाणी घेण्याचा देखील काही जणांचा एक वेगळा छंद आहे की गाणी म्हटली जातात ज्यांचा बर्थडे असतो. तसं मी देखील घरी असंच मूड झाला की सर्वच गाणी म्हणत असते, त्यात किशोरदांची देखील गाणी म्हणतच असते. तर जाऊयात, भेटूयात उद्या, ऐकत रहा, आनंदी रहा. बऱ्याच श्रोत्यांच्या आणखीन देखील फरमाईशी राहिलेल्याच आहेत, पण आय एम रिअली सॉरी, तरी देखील 3:15 झालेले आहेत. तर जाता जाता ही फरमाईश अंदाजा चित्रपटातील श्रोते आहेत गिरीश कुलकर्णी, काका नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, सहपत्नी सौराणी गिरीश कुलकर्णी, मुले चैतन्य गिरीश कुलकर्णी व प्रद्युम्न गिरीश कुलकर्णी, व आमच्या होम मध्ये सतत आमची लाडकी चिमुरडी शिवन्या अमोल मोरे या सर्वांनाच गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. बरेच दिवस झाला सरांची देखील फरमाईश राहिलेली आहे, तर ऐकूयात आपले नियमित श्रोते गिरीश कुलकर्णी सर यांची व्हॉट्सअप फरमाईश. आणि याच फरमाईशीसोबत मी आरजी प्रगती इथेच थांबते आहे. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, खास करून जे 12वी सायन्स झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि ज्यांनी MST CET PCB परीक्षा दिलेली होती त्याचा निकाल पण लागलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर निश्चित आपण वाट पाहत असणार आहात की फार्मसीच्या ॲडमिशन संदर्भात रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कधी सुरू होणार। तर ते सुरू झालेलं आहे, याविषयी आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे कारण आजची मुलाखत परत एकदा आपल्याला अशीच ज्ञानवर्धक आणि खूप माहितीपूर्ण असणार आहे कारण याच मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशनच्या संदर्भात इत्यंभूत अशी माहिती मिळणार आहे, त्यामुळे आपलं काम सोपं होणार आहे। तेव्हा MST CET PCB परीक्षा दिल्यानंतर फार्मसीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर VV माणेसर यांना, तसेच त्यांच्यासमवेत तेरणा फार्मसी डिपार्टमेंटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना। तेव्हा या दोघांकडून आपण समजून घेणार आहोत की ही प्रोसेस जी आहे ती नेमकी कशी असणार आहे आणि आपल्याला किती लवकरात लवकर या सर्व गोष्टीला तयार राहावं लागणार आहे। तेव्हा मी माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर, मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो। आणि तेरणा महाविद्यालयाच्या माध्यमातून खरं पाहायला गेलं तर इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस तर खूप गर्दी झालेली होती आणि त्याच वेळेस अनेक मुलं मुली येऊन विचारत होते की फार्मसीचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे। तर नेमकं आता फार्मसीचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय का, याविषयी काय सांगाल?
2: नमस्कार सर, फार्मसीचं रजिस्ट्रेशन हे 1 ऑगस्ट रोजी सुरू झालेलं आहे। 1 ऑगस्ट ते CET सेलनी 30 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार त्यांनी दिलेली डेट 31 जुलै ते 10 ऑगस्ट 2026 ही बी फार्मसीच्या रजिस्ट्रेशनची तारीख आहे। आणि बी फार्मसीचं आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण जी डॉक्युमेंट्स अपलोड केले ते डॉक्युमेंटची पडताळणी, त्याला आपण व्हेरिफिकेशन असं म्हणतो, ते 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगितलेलं आहे।
1: अच्छा, तर मग आता हे रजिस्ट्रेशन करणं किंवा व्हेरिफिकेशन करणं खरोखरच गरजेचं आहे का, किती गरजेचं आहे आणि डॉक्युमेंट्स कुठले लागणार?
2: रजिस्ट्रेशन हे आपल्याला कुठलाही विद्यार्थी असू द्यात, इंजिनिअरिंगला जाणार असू द्या, फार्मसीला, मेडिकलला, कुठेही जाणार असू द्या, कुठलाही विद्यार्थी जरी असला तरी त्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे। कारण जी पण गव्हर्नमेंटची सुविधा आहे, स्कॉलरशिप आहे, कोणत्या विद्यार्थ्यासाठी EBC स्कॉलरशिप आहे, NT ABCD कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण स्कॉलरशिप आहे, वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत आणि त्या स्कॉलरशिप मिळण्यासाठी विद्यार्थ्याचं कॅप प्रोसेस सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमधून येणं बंधनकारक असतं आणि त्या कॅप प्रोसेसमधून त्याचा प्रवेश होण्यासाठी हे रजिस्ट्रेशन हा सुरुवातीचा आणि अतिशय महत्वाचा टप्पा आहे। पहिला टप्पा रजिस्ट्रेशन, दुसरा व्हेरिफिकेशन। मला एक आवर्तून सांगावं वाटतं की आपल्या मुलींना, म्हणजे आपल्या भगिनींना आपल्या सरकारनं पूर्णपणे ट्युशन फी माफ केली आहे आणि साधारणतः ही ट्युशन फी प्रत्येक कॉलेजची का अंदाजे सांगतोय मी 70-60-70 हजारापासून ते 1-1.5 लाख 1.5 लाखापर्यंत असू शकते, ही पूर्ण ट्युशन फी माफ होते। तर ही ट्युशन फी माफ करायची असेल तर त्या भगिनीनं आपल्याला सेंट्रल कॅप प्रोसेसमधून येणं गरजेचं आहे। त्याचबरोबर NT ABCD SBC हे जी मुलं आहेत यांना पूर्णपणे ट्युशन फी माफ आहे आणि SC ST च्या मुंडू भगिनींना ट्युशन फी डेव्हलपमेंट फी माफ आहे। त्याच्यामुळं हे गव्हर्नमेंट कोट्यातनं विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून गव्हर्नमेंट कोट्यातनंच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कुठल्याही राऊंडमध्ये जिथं नंबर लागेल किंवा आपल्याला जे हवं ती कॉलेज पाहिजे त्या ज्या राऊंडला मिळेल त्याप्रमाणे ऍडमिशन घेणं गरजेचं आहे। ह्यातनं ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा मिळतात असं एक मित्र आवर्जून सांगतो। त्यामुळे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन महत्वाची स्टेप आहे, आवर्जून विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावं। बरेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात कॅफेमध्ये आणि ते काय करतात की झालं असं समजून घेतात, पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पण आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आपण जे आपली माहिती भरलेली आहे, त्याचबरोबर आपण जी कागदपत्र अपलोड केलेली आहेत तिथं संगणकाच्या माध्यमातून, ते सगळं व्यक्तिशा येऊन दाखवणं गरजेचं आहे। त्याला ऑफलाईन स्कुटनी म्हणतो, शक्यतो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्कुटनी पण उपलब्ध आहे, पण शक्यतो ऑफलाईन स्कुटनी करून घ्यावी असं माझा एक प्रामाणिक सल्ला आपल्या विद्यार्थ्यांना आहे। कारण काय चूक आहे असेल तर लगेच समोरसमोर कळतं, ऑनलाईनमध्ये ते मेसेज येतो, कोण असं बघायला मिळतं की बरेच पालक हा मेसेज पाहत पण नाहीत, विद्यार्थी मेसेज पाहत पण नाहीत आणि त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही असं मला मागतो। इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस लिस्ट लागल्यानंतर 1-2-3 पालकांचे फोन आले, ते काही इथं व्यक्तीच्या फॉर्म भरला किंवा व्हेरिफिकेशन आलेले नव्हते, तर असं अशी चूक होऊ नये असं मला वाटतं।
1: सर, जसं की आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळेस असं सांगितलं होतं की किती मुलं परीक्षेला बसले आहेत किंवा रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि एकूणच चुरस किती असू शकेल ऍडमिशनच्या संदर्भात, तर फार्मसीला पण अशाच पद्धतीचं काही कॉम्पिटिशन राहील असं आपल्याला वाटतं का?
2: इंजिनिअरिंग सारखीच फार्मसीला पण चुरस बघायला मिळते. म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर MSTCET एप्रिल आणि मे ह्या दरम्यान दोन ॲटम घेतले होते, फर्स्ट ॲटम सेकंड ॲटम. त्याचं स्टॅटिस्टिक माझ्याकडे आहे. काही विद्यार्थ्यांनी फर्स्ट ॲटम दिला, काही विद्यार्थ्यांनी सेकंड दिला, काही विद्यार्थ्यांनी दोन्ही दिले. ओव्हरऑल बघायला गेलं तर दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही अशी कॉमन मुलं पकडून जवळपास 263,213 विद्यार्थी MSTCET PCB ग्रुपला पुढच्या परीक्षेला बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 103,360 मुलं आहेत आणि 159,848 मुली आहेत. हे तर मी आवर्जून सांगतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बघायला गेलं तर जवळपास 263,213 मुलं मुली परीक्षेला बसलेले MSTCET PCBच्या परीक्षेला बसलेले आहेत. आणि जागा बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 531 बी फार्मसीचे कॉलेजेस आहेत आणि या सर्व कॉलेजेसमधून जवळपास 43,492 जागा आहेत. त्याच्यामुळे हे जर स्टॅटिस्टिक समोर बघितलं आपण 43,492 जागा आणि 263,213 बसलेले विद्यार्थी, तर निश्चितच चुरस आहे असं दिसतंय आपल्याला.
1: अच्छा, तर सर आपण जशी आकडेवारी सांगत होतात त्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे म्हणजे पास होण्याचं किंवा रजिस्ट्रेशन करणाऱ्यांचं पण, तर ते मुलींचं प्रमाण एवढं जास्त असण्याचं कारण काय किंवा त्यांना काय फायदा अधिकचा आहे का फार्मसीमध्ये?
2: तसं मुली आणि मुलांचं कम्पेअर केलं तर मुली आता मुलींचं एज्युकेशनमध्ये ग्रोथ झालेली आहे, मुली शिकत आहेत. आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या पण मुली चांगलं शिक्षण घेत आहेत आणि हे एक भाग झाले. दुसरी भाग म्हणजे शासनानं प्रत्येक मुलींना ट्युशन फी माफ केली आहे, त्याच्यामुळं आणखीन थोडी मुलींची संख्या वाढलेली आहे आणि मुलींच्या संख्येमध्ये वाढल्यामुळे जवळपास साधारणतः 1.5 मुली आहेत मुलाच्या मानानं, हे एक दिसतंय. त्याच्यामुळे आणखीन चुरस वाढणार आहे असं इथं मी प्रामुख्याने सांगतो आपल्याशी.
1: तर आपण प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांच्याशी चर्चा करत आहोत. तर आपण जसं सांगितलं होतं की 31 जुलै ते 10 ऑगस्ट असा कालावधी राहणार आहे रजिस्ट्रेशनचा, तर या प्रक्रियेमध्ये काही बदल होऊ शकतो का? तातडीनं तत्परतेनं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे, रजिस्ट्रेशन करणं गरजेचं?
2: हा पण प्रश्न चांगला आहे. आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केली संख्या बघून CTCL बदल करू शकते आणि त्याबाबतची सूचना आम्ही विद्यार्थ्यांना देऊ. पण तत्पूर्वी मला आवर्जून विद्यार्थ्यांना सांगा वाटतं की रजिस्ट्रेशन ही महत्वाची स्टेप आहे. रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर लागणार मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी करणं गरजेचं आहे. तात्पुरती मेरिट लिस्टमध्ये पुन्हा अंतिम मेरिट लिस्टमध्ये गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्याकडे सगळी कागदपत्र असतील तर कुठलाही वेळ न करता तातडीनं त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं असं एक मी इथं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन दोन्ही करून घ्यावं असं मी इथं आवर्जून आपल्याला सांगतो. कारण याच्यामागे दुसरं एक मला सांगायचं आहे की रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन ह्या तारखांमध्ये किंबहुना बदल होऊ शकतो आणि तो बदल विद्यार्थ्यांना कम्युनिकेट करण्यात येईल. दुसरं एक मला बघायला मिळालं आहे की काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेमेंट पेंडिंग असतात. प्रामुख्यानं जे कास्टमधून ऍडमिशन घेणार किंवा कास्टमधून नोंदणी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना कास्टच्या जागांचा बेनिफिट मिळतो, त्याचबरोबर त्यांना स्कॉलरशिपमध्येही बेनिफिट मिळतो. असे मुलं मुली आहेत त्यांचं एक बघायला मिळतं की त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल ह्या गोष्टी नसतात, त्याच्यामुळे ते थांबतात. आणि असं करत बनून गेलं इंजिनिअरिंगमध्ये मला असं जाणवलं की मिळेल मिळून बसले आणि ते रजिस्ट्रेशनची तारीख निघून गेली, लिस्ट लागली, राऊंड पण झाला इंजिनिअरिंगचा. ते तसं होऊ नये म्हणून जर वेळ असेल तर की विद्यार्थ्यांनी आपलं कमीत कमी ओपरमध्ये तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. 19 तारखेपर्यंत जवळपास विद्यार्थ्यांना संधी आहे. जर आपलं कास्ट व्हॅलिडिटी मिळालं, कास्ट व्हॅलिडिटी पावती जरी मिळाली किंवा नॉन क्रिमिनलची पावती जरी मिळाली तर ते कास्टमध्ये आपलं नोंदणी करून घेऊ शकतात. खोल्या गटात कास्टच्या गटामध्ये करू शकतात. त्यामुळे खुल्या गटात तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं 10 तारखेपर्यंत असं मला एक प्रामुख्यानं वाटतंय.
1: तर मित्रांनो, आपल्याला ज्या पद्धतीनं प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, खास करून पालक आणि विद्यार्थी मित्रांनी हे डॉक्युमेंट्सची जेवढी अरेंजमेंट आहे ते सर्व करून रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच आपल्याला सर्व शासकीय योजना ज्या आहेत त्याचा फायदा या प्रवेशाच्या दरम्यान मिळू शकतो. तर आता आपल्या समोर ज्या आहेत त्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम, आणि खरं तर त्या गेल्या 4 वर्षापासून या फार्मसीमधून जे काही सक्सेसफुल स्टुडंट बाहेर पडत आहेत त्याच्या त्या मेंटॉर पण आहेत. तर माने मॅडम, मी आपल्याला पण या ठिकाणी विचारू इच्छितो की या फार्मसीमध्ये करिअरसाठीच्या अशा किती महत्वाच्या वाटा आहेत की जेणेकरून ज्यांनी PCB MSCET परीक्षा दिली आहे, रजिस्ट्रेशन करणार आहेत, त्यांना फार्मसीमध्ये प्रवेश घेता येईल?
3: नमस्कार सर, आम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की बी फार्मसीनंतर जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा हायर एज्युकेशन ह्या अशा अनेक संधी आहेत. जनरली आपण फार्मसी म्हटलं किंवा औषध निर्माणशास्त्र म्हटलं की कॉमन पीपलच्या नजरेमध्ये दोनच गोष्टी येतात, ते एक असतं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण MR म्हणतो आणि दुसरं म्हणजे मेडिकल शॉप. पण या परिघाच्या बाहेर जाऊन अनेक संधी जसं की IT सेक्टर्समध्ये आहेत, यामध्ये तुम्हाला फार्माको विजिलन्स, मेडिकल कोडिंग, मेडिकल स्क्रिबिंग, हॉस्पिटल इन्शुरन्स मॅनेजमेंट यामध्येही जॉब्स असतात. त्याचबरोबर कोअर फार्मसीमध्ये खूप आकर्षक जॉब आहेत जर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधनामध्ये गेलात तर. त्यानंतर प्रोडक्शन म्हणजेच जास्त प्रमाणात औषध निर्मिती, मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती असते, तिथेही विद्यार्थ्यांची मागणी खूप जास्त आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये. त्याचप्रमाणे क्वालिटी अश्युरन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट असे बरेच कोर्सेस आहेत ज्यामध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. ह्या जरी प्रायव्हेट सेक्टर जरी झाला तरी गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटीज देखील विद्यार्थ्यांना खूप जास्त आहेत. आणि नवीन गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यात आता गट अ, ब आणि क या प्रवर्गामध्ये नव्याने फार्मसी ऑफिसर यांच्याही नवीन जागा सुरू होत आहेत. तर नक्कीच विद्यार्थ्यांना या संधींचा फायदा होणार.
1: अच्छा, तर डॉक्टर प्रीती माने मॅडम, जसा एक विषय असा होतो की तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा नावलौकिक गेल्या 2-4 वर्षामध्ये खूप वाढलेला दिसून येत आहे. कारण आपण पाहतो की मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा अशा अनेक ठिकाणाहून जे विद्यार्थी आहेत ते तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेत आहेत आणि स्वतःचं करिअर घडवत आहेत. तर तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा एवढा नावलौकिक वाढण्याचं कारण काय किंवा त्याच्या पाठीमध्ये तुमची मेहनत काय ते सांगा.
3: सर, सर्वात प्रथम म्हणजे प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत ज्याच्यामध्ये 5 जणांची PhD कम्प्लीट झाली आहे तर 5 जण रजिस्टर्ड आहेत. सो बेसिकली PhD फॅकल्टीचा फायदा काय होतो की ते रिसर्च ओरिएंटेड असतात. सो त्यांचं अकॅडमिक्स जे आहे, सर्व फॅकल्टींचं जे अकॅडमिक्स आहे ते अगदी डिसिप्लिन्ड असतं, त्यामुळे मुलांना खूप चांगला फायदा मिळतो. डिसिप्लिन अकॅडमिक्स सोबतच डिसिप्लिन एक्झाम पण होते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स असतो आणि सर्व लेक्चर्स प्रॅक्टिकल्स व्यवस्थित होत असल्यामुळे मुलांचे हँड्स ऑन ट्रेनिंग चांगले होतात, स्किल्स डेव्हलप होतात. याचबरोबर कॉलेजमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात इंटर्नशिप प्रोग्राम्स होतात. या सर्वांमुळे काय होतं की विद्यार्थ्यांचे कम्युनिकेशन स्किल्स पण चांगले होतात आणि त्यांची प्लेसमेंट्स MNCs म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये होते. सांगायला आनंद होईल की प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या यावर्षी जो प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला त्यामध्ये अगदी नामांकित औषध निर्माणशास्त्र विभागात काम करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत इंटरनॅशनल लेवलच्या, जसं की सिरम, MQR, ल्युपिन आणि TCS, यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची चांगल्या पोस्टवर प्लेसमेंट झालेली आहे, म्हणजे त्यांना चांगल्या पोस्टचे जॉब मिळालेले आहेत. यामध्ये मला नमूद करायला आवडेल की महाविद्यालयाचा विद्यार्थी स्नेहदीप माळी आणि त्याचबरोबर अजित जाधव हे अगदी नामांकित पोस्टवर काम करतात. याशिवाय आणखी एक सांगायची इच्छा म्हणजे महाविद्यालयातली आमची विद्यार्थिनी सायली साळुंके हिने नुकताच एक प्रोजेक्ट D2 म्हणजेच आमच्या विद्यापीठाकडे सादर केलेला आणि त्यामध्ये तिला एंटरप्रिनरशिपसाठी D2 महाराष्ट्रातून एकच विद्यार्थी आहे फार्मसी क्षेत्रातली की तिला सिलेक्ट केलं, कारण त्यांना तिचा प्रोजेक्ट आवडला जो अतिशय नाविन्यपूर्ण होता. आणि हा प्रोजेक्ट तिला या प्रोजेक्टच्या बेसिसवर तिला कंपनी स्थापन करून हा प्रोडक्ट जास्तीत जास्त मार्केट व्हावा यासाठी विद्यापीठाबरोबरच आमचे कॉलेज म्हणजे तेरणा कॉलेजचा फार्मसी विभाग हे पूर्ण तिला मदत करत आहे.
1: तेव्हा मित्रांनो, आता ज्या पद्धतीनं तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी अतिशय महत्वाची अशी माहिती सांगितली की फार्मसीच्या माध्यमातून करिअर कशा पद्धतीनं होऊ शकतं, तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूट आपल्या सर्वांचं करिअर घडवण्यासाठी किती मेहनत घेते आहे ती, त्यामुळे आपण निश्चितच तेरणा फार्मसीची निवड करावी जेणेकरून आपल्याला आपलं करिअर लवकरात लवकर मिळवता येईल. आणि खरं तर या सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस संदर्भात आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस संदर्भात आपल्याला जर काही अडचणी असतील तर आपण कॉल करू शकता. त्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219 78 078. तसेच तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88 303 71 202. त्यासोबत प्राध्यापक नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94 220 144 67. आणि प्राध्यापक काझी सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 930 99 466 32. तेव्हा या क्रमांकावर आपण संपर्क साधा आणि आपलं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा. पण तरीसुद्धा परत एकदा मी शेवटचा प्रश्न प्राचार्य डॉक्टर VV माने सर आपणास विचारू इच्छितो की जसं माने मॅडमनी म्हटल्या की अनेक फार्मसीमध्ये करिअर करण्यासाठी कॅम्पसचा असलेला विषय, कंपनीसोबतचा टायअप असेल, या सगळ्या गोष्टी होतात. पण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना करिअर आणि जॉब मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्नशील असतं. तर अशा पद्धतीचे आणखी कुठले उपक्रम असतात का ते सांगा.
2: आता आपण जवळपास आता हे मुलांची परीक्षा संपलेली आहे, कालच पेपर संपला विद्यार्थ्यांना सगळ्या. आता त्या अनुषंगानं आपण एक मेगा जॉब फेअर 26 ह्या नावाने डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्युअरशिप गायडन्स सेंटर धाराशिव यांच्या आणि कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने मेगा जॉब फेअर 26 हा आयोजित केलेला आहे. त्याची तारीख आहे 11 ऑगस्ट 2026. इथं आपण आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली की आपण फक्त आपली इंजिनिअरिंग फार्मसीचंच प्लेसमेंट बघत नाही, तर आपण आयटीया त्याचबरोबर एनी ग्रॅज्युएट बाहेरचे अकाउंटंट म्हणा, बीए बीकॉम आणि त्याचबरोबर आणखी डीएमएलटी असे नर्सिंग असे सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक मेगा जॉब फेअर 2026 ठेवलेला आहे आणि त्याची तारीख 11 ऑगस्ट 2026 आहे. तरी मला एक सांगा वाटतं की सगळ्यांना ज्यांना जॉबची गरज आहे, जे विद्यार्थी जे पासआउट झालेत किंवा शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांनी 11 ऑगस्टला याची नोंदणी करून या जॉब फेअरमध्ये यावं, जेणेकरून त्यांना जॉब मिळण्यासाठी मदत होईल. आणि अशा पद्धतीचे उपक्रम प्लेसमेंटचे दिवसेंदिवस ह्या कॉलेजमध्ये सुरू आहेत. रोज दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत ही निवड होत आहे, चांगले पॅकेजही मिळत आहे. त्याच्यामुळं इकडं आमच्या कॉलेजकडं रजिस्ट्रेशन करणं, व्हेरिफिकेशन करणं, त्याचबरोबर कॉलेजला भेट देणं, आमचं द्रोण सेंटर पाहणं, रिडिओ सेंटर पाहणं, सिस्को सेंटर पाहणं, त्याचं फार्मसीमध्ये नवीन सेटअप केलं ते पाहणं, हे बघण्यासाठी विद्यार्थ्यांचं कंटिन्यू फुटफॉल म्हणजे आपण विद्यार्थ्यांची कंटिन्यू येत आहेत, भेटी देत आहेत कॉलेजला, ही एक मी तर अभिमान सांगतो.
1: तेव्हा या मुलाखतीच्या शेवटी परत एकदा मी प्राचार्य डॉक्टर व्ही बी माने सर यांचा मोबाईल क्रमांक सांगतो, 94219 78 078, आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक 88303 71 202. तेव्हा या क्रमांकावर संपर्क साधावा. आणि आता ज्या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की 11 ऑगस्ट रोजी जॉब फेअर होणार आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजवर, तर आपण कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रातले असाल, आपण पदवीधारक असाल, तर आपण या ठिकाणी येऊन आपल्या जॉबच्या संदर्भामध्ये सर्चिंग करू शकता. 11 ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जरूर यावं. या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर व्ही बी माने सर आणि डॉक्टर प्रीती माने मॅडम आपले धन्यवाद व्यक्त करतो रेडिओ तेरणाच्या वतीने.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

महत्त्वाची सूचना: इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असा आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक डी एस निंबाळकर सर मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक यू जे जाधव सर मोबाईल 86 98 65 20 65 आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर मोबाईल 99 75 26 14 74.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: महत्त्वाची सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक डी एस निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक यू जे जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर. मोबाईल 99 75 26 14 74.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत त्याचबरोबर विशेष माहिती मनोरंजन महिला शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

महत्त्वाची सूचना: इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असा आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क: प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक डी एस निंबाळकर सर, मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक यू जे जाधव सर, मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर, मोबाईल 99 75 26 14 74.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

महत्त्वाची सूचना: इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असा आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेंशन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क: प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78 078. प्राध्यापक डी एस निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक यू जे जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर. मोबाईल 99 75 26 14 74.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: महत्त्वाची सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक डी एस निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक यू जे जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर. मोबाईल 99 75 26 14 74.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं,
5: ना
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेद

0: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा,
1: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
2: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
3: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
1: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.